संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ शके 1948, दिनांक 24 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन सभेचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सह अजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया श्री व्यंकटेश स्तोत्र. पठण केलं आहे आत्माराम नारायण गावकर यांनी.

स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आपण ऐकला, गायला होता श्रीकांत दादरकर यांनी. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपण भक्ती संगीत ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: समूह स्वरातली ही रचना यशवंत देवी यांची होती आणि संगीत होतं कानू घोष यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आणि अखेर खूप वाट पाहायला लावून तो आला. कालची संध्याकाळ मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. हो, खूप वाट पाहायला लावली त्यांना. 2025 मे महिन्याच्या 26 तो आला होता, पण यावेळी मात्र त्यानं आपल्या तोंडचं पाणी पळवलं आणि डोळ्यातून पाणी काढलं. अहो, त्याचं येणं शेतकऱ्यांसाठी तर आवश्यक आहेच. आपली अर्थव्यवस्था ही कृषीवरच आधारित आहे, पण उद्योगधंदे, प्यायचं पाणी अशा बऱ्याच गोष्टींसाठी त्याचं येणं, त्याचं राहणं, त्याचं टिकणं, त्याचं अस्तित्व हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा 80% भाग काल रात्रीपर्यंत त्यानं व्यापला होता. आता उर्वरित 20% भागातही तो लवकरच पोचावा. तिथल्याही लोकांना पावसात भिजण्याचा आनंद मिळावा. सृष्टी हिरवीगार होईल. डोंगरातून धबधबे, झरे पुन्हा व्हायला लागतील. वातावरणात गारवा येईल. मात्र एवढ्यावरच भागेल का? नाही, काल तो बरसला. आता त्यांना असं यावं की रस्त्यावर गाड्या अडकतील, रेल्वेची वाहतूक बंद होईल, शाळांना कार्यालयांना सुट्टी द्यावी लागेल. हे सगळं जरी झालं तरी चालेल, पण त्यांनी आता नुसतं येऊन, नुसतं बरसून भागणार नाही आहे. त्यांनी आता सहस्त्र धारांनी कोसळायला हवं.

0: आपल्या सगळ्यांचं जगणं आनंदी करण्यासाठी नैऋत्य मोसमी पाऊस आलाय. आपणही त्याला कडकडून भेटूया, मोकळ्या हातांनी त्याचं स्वागत करूया.
1: जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. तापमानाची नोंद कुलाबा 27, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस करण्यात आली. किमान तापमान कोलाबा इथे 24 आणि सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 96%. पावसाची नोंद ही पहाटे 5:30 नोंद आहे. सांताक्रूज वेधशाळेतली पावसाची नोंद आहे 210.6 मिलीमीटर्स. आज दिवसभरात येत्या 24 तासांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता आहे. कमाल तापमान 29, किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये मन्नारचं आखात, त्याचप्रमाणे कर्नाटक, गोवा, कोकण किनारपट्टी, वायव्य अरबी समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. दुपारी 2:05 हाच कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत. सहभाग

0: बेडेकर मसालेवाले. सकाळी 9 वाजता आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज भाग 44वा. सकाळी 10:30 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात विदुषी जया बिस्वास यांचं सतारवादन, राग अहिर ललत आणि भैरवी. सकाळी 11:05 सहज संवाद, विषय तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. वसंत लिमये यांच्याबरोबर सुलभा सौमित्र यांनी केलेला संवाद. वनिता मंडळ दुपारी 12 वाजता. लिव्हिंग विल महत्वाचे, डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत, आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण. दुपारी 1:40 प्रसारित होईल रायगड जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:30 वैशाली फणसळकर यांचं गायन, राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:02 कोमल साने यांचं गायन, राग गावती. युववाणी संध्याकाळी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीतज्ञ, पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम, सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. क्रीडाविश्व संध्याकाळी 6:30 न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर, तसेच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी बातचीत. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार, हॅलो शंका समाधान. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 पंडित के जी गिंडे यांचं गायन, राग सावनी बिहाग आणि जय जयवंती कानडा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. यावर्षी एल निनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एल निनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृदसंधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो. मुख्य पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोटमूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळं जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश

0: पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं निवडता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: ऋषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. पावणे सात वाजलेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे एक डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना एक घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये एक लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की एक लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्सपासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी एक लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. HPV मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच HPV होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी

0: सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्याच भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना, अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान झिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतरं ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतरं पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे चार मृत्यू आणि एक पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंढे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉवेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉवेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथामालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरणं एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉवेल आहे. झिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी हे मोझेक नॉवेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथामालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे,

0: पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते, बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात. वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा, अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: 7:07 होत आहे। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
6: पाणी का
5: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान। राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिळा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे, या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या PI वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल।
3: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले। राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली। वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं। समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली

0: खाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला, मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागं एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे, तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7,500 प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीषा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीषा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
8: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
9: हो चुकलं रे गड्या.
8: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
9: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
10: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
11: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
12: आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. गंधर्व युगाची स्मृती जपणारे ज्येष्ठ नटवर्य गोपाळ गोविंद तथा नानासाहेब फाटक यांचा आज जन्मदिन. 24 जून 1899 या दिवशी त्यांचा जन्म झाला. 24 जून 1897 गायक, संगीत अभ्यासक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंडित ओंकारनाथ ठाकूर तथा प्रणव रंग यांचा जन्म. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म दिनांक 24 जून 1869. रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1862. आपण ऐकत होतो दिनविशेष.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झाली आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला,
1: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: तर तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा 1-2 मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: नाही,
1: हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद येतो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही आहे किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं तो ब्राह्ममुहूर्त, त्या ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपले हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: हा, तर सुचेता पहा हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे म्हणजे, त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा,
1: है ना. एखाद्या व्यक्तीनी आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
0: 3 तास
1: हां, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे, तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
0: नक्कीच, म्हणजे आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
1: येस,
0: काय नेमकं
1: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे, है ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात, माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे, है ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते, किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
0: अच्छा,
1: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती.
0: अच्छा,
1: योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे, तर मोक्षप्राप्ती.
0: अच्छा,
1: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
0: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
1: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हटलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही,
0: हो
1: राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना. तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
0: बरोबर,
1: है ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो, तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं, तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना, एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
0: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
1: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केली जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारचे आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाईप असे वेगवेगळे वेगवेगळे नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
0: अच्छा,
1: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
0: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं, तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
1: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रससार, रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
0: नक्की.
1: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार? तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं, त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
0: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास 7:25 PM. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर तयार मसाला. सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: दे।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 1940 दशकात एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होता। आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध कसं काय झालं?
2: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे। आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते। आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला। आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली। प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देते ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला। आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत ह्याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं। आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले। ब्रिटिश पूर्व काळ होता तो, ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची। तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या, त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, हे जेव्हा तुम्ही लोणचं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
2: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया। एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही। झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली। त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली। त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची। आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
1: बरोबर
2: असंच सगळ्यांच्या मनात होतं। तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल। तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का।
1: अच्छा।
2: आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया, आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं घातलं, आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली।
1: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार, याबद्दल काहीच शंका नाही। श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार। चटपटी

0: झाले। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक केडेकर मंचाचा तयार
1: मसाला। आताच आपण ऐकला ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले, आणि आता सुगम संगीत भावधारा।

या समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रीयल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह

यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. ख्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी

0: ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगालचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम

ही गीतरचना शांता शेळके यांची होती आणि गायिका अपर्णा मयेकर. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

शरद जांभेकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं पद्मिनी बिनेवाले यांचं. संगीतकार भानुकांत लुकतुके आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: सात बेटांच्या ओसाड, रोगट, दुर्लक्षित मुंबईला आजचं जागतिक दर्जाचं जगातल्या महागड्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळख देण्यामागे अनेकांचा हातभार लागला आहे. यात जिवंतपणीच आख्यायिका बनलेले तत्कालीन देशी लोक आहेत, तसंच मुंबईवर राज्य करण्यासाठी आलेले परदेशी लोकही आहेत. या सर्वांनीच आपापल्या परीने मुंबई कशी असावी याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यातल्या एक होत्या माहीम कॉजवेच्या निर्मात्या आवाबाई जमशेटजी जिजीभॉय किंवा लेडी जमशेटजी.
2: लेडी जमशेटजींनी स्वतःच्या पैशानं हा कॉजवे आणि त्याला जोडूनच असलेला लेडी जमशेटजी रोड बांधला. या रस्त्यानं मुंबईच्या जडणघंडीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हा कॉजवे आणि रस्ता या दोन गोष्टी भविष्यात मुंबई शहराच्या समृद्धीत केवढी प्रचंड भर घालणार आहेत याची त्याच्या निर्मात्यांना कल्पना नसण्याची शक्यता जास्त होती. त्यांनी जे केलं ते या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी शुद्ध परोपकाराच्या भावनेतून.
1: या रस्त्याचं मुंबईच्या समृद्धीत असलेलं योगदान, त्याचं महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला मुंबई शहराच्या इतिहासातल्या ब्रिटिश काळात एक फेरफटका मारून येणं आवश्यक आहे. त्याशिवाय हा रस्ता मुंबईकरांसाठी का, कसा आणि किती महत्वाचा होता याची कल्पना आजच्या मुंबईकरांना येणार नाही.
2: आज जरी आपण मुंबई शहर आणि तिची पूर्व पश्चिम उपनगर मिळून तयार होणाऱ्या प्रदेशाला मुंबई महानगर प्रदेश असं म्हणत असलो, तरी ब्रिटिश काळातली आणि आजच्याही मुंबई शहराची व्याप्ती दक्षिणेच्या कुलाब्याच्या दांडीपासून पूर्वेला सायन आणि पश्चिमेला माहीमपर्यंतच होती आणि आहे. वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते मुलुंड अशी नावं धारण करणाऱ्या आजच्या उपनगरांच्या आणि त्या पलीकडच्याही विस्तृत भूप्रदेशाला साष्टी असं तेव्हा नाव होतं.
1: सन 1668 मध्ये मुंबईची सात बेटं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आली. तेव्हापासूनच मुंबईची सात बेटं समुद्राच्या बाजूने बांध घालून एकमेकांना जोडून एकसंध करण्याचे प्रयत्न सुरू होते. सन 1687 साली ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलवण्यात आलं आणि या प्रयत्नांना गती आली. सन 1690-91 दरम्यान गव्हर्नर हॅरिसच्या काळात मुंबई आणि माझगाव ह्या दोन बेटांमधली उमरखाडी बुजवण्यात आली. ही दोन बेटं जोडली गेली आणि मुंबई एकसंध करण्याच्या कामाचा श्री गणेशा झाला.
2: या कामाला अधिक गती मिळाली ती 1701-1704 दरम्यान मुंबईचा गव्हर्नर असलेल्या निकोलस वेटच्या काळात. गव्हर्नर वेटनं आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात शिवडी परळ, परळ माहीम आणि माहीम वरळी ही बेटं जोडण्याचं काम हाती घेतलं आणि त्याच्या पश्चात सन 1712 मध्ये हे काम पूर्ण झालं. मुंबई बेट आणि वरळी बेट यामधली खाडी बांध घालून बंद करणं हे अत्यंत आव्हानात्मक काम होतं. त्याकरता तब्बल 8-9 कालावधी लागला. त्यानंतरही सातत्यानं त्याची दुरुस्ती सुरू होती. या बांधाचं अखेरचं मजबूतीकरण सन 1784-85 मध्ये करण्यात आलं.
1: मुंबई शहरात बेटं जोडण्याचा कार्यक्रम चालू असताना माहीम आणि सायन पलीकडच्या साष्टीवर पोर्तुगीजांचा अंमल होता. इसवी सन 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि साष्टीवर मराठ्यांचं राज्य आलं. पुढे सन 1775 मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेटं व्यापाराकरता म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. पश्चिमेचं माहीम आणि पूर्वेचं सायन यांच्यामध्ये पूर्व पश्चिम वाहणाऱ्या मिठी नदीच्या म्हणजे माहीमच्या खाडीच्या विस्तीर्ण पात्राने मुंबई शहराला साष्टीपासून तोडलेलं होतं. मिठी नदीचं पात्र आता दिसतं तसं रोडावलेलं नव्हतं, तर चांगलं विस्तीर्ण आणि खोल होतं. त्यामुळे ताब्यात आलेल्या साष्टीशी संपर्क साधण्याचा बोटी व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. मधली खाडी बोटीनं पार करून पलीकडे जाणं शक्य असलं तरी ते सोपं नव्हतं. पावसाळ्याच्या दिवसात तर संपर्कच तुटत असे. ताब्यात आलेल्या विस्तीर्ण साष्टीचा विकास करायचा, व्यापार उदीम वाढवायचा, तर तो प्रदेश मुंबईशी जोडून घेण्याची ईस्ट इंडिया कंपनीला निकड भासायला लागली होती. साल होतं 1796. त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन. त्यानं मुंबई साष्टीशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला. आजच्या चुनाभट्टीपाशी तेव्हा मिठीचं पात्र किंचित कमी रुंदीचं होतं. त्या ठिकाणी नदीत भरणी करून मुंबईतलं सायन आणि साष्टीतलं कुर्ला ही दोन गावं रस्त्यानं जोडणं शक्य होणार होतं. बऱ्याच विचारविनिमयानंतर त्यानं रस्ता बांधायचा निर्णय घेतला आणि असंख्य अडचणींवर मात करून अखेर 1805 साली हा रस्ता बांधून तयार झाला. सायन आणि कुर्ला कायम स्वरूपी जोडलं गेलं. मुंबईला साष्टीशी जोडणारा हा पहिला रस्ता. या रस्त्याला डंकन सायन कॉजवे असं नाव देण्यात आलं.
2: या रस्त्यामुळं काय झालं तर साष्टीतली कुर्ल्याच्या पलीकडची सर्व गावं मुंबईच्या थेट संपर्कात आली. वर्षाच्या कोणत्याही ऋतूत जाणं येणं शक्य होऊ लागलं. मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण आणि त्याही पुढपासून लोकांची आणि विविध प्रकारच्या मालाची आवक व्हायला सुरुवात झाली. मुंबईच्या सुप्रसिद्ध बंदरांची माळखा पूर्वेलाच असल्यामुळं त्यावर आधारित व्यापार उदीम वाढवण्याकरता हा रस्ता फारच पूरक ठरला. कुर्ला घाटकोपर पासून पुढे मुलुंडपर्यंत असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा ज्या मोठमोठ्या जगप्रसिद्ध कंपन्या उदयाला आल्या त्या याच रस्त्यामुळे. देशातली पहिली रेल्वे याच रस्त्याला समांतर धावली. दळणवळण सुलभ झाल्याचा परिणाम म्हणून कुर्ल्यापासूनच्या पुढच्या भागात वस्ती वाढू लागली आणि हीच वस्ती पुढच्या काळात मुंबईची पूर्व उपनगर म्हणून ओळख पावली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे. मुंबईला महानगरी बनवण्यास खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरलेला हा पहिला रस्ता.
1: पूर्वेकडचा विकास झपाट्यानं व्हायला सुरुवात झाली असली तरी पश्चिमेच्या आघाडीवर मात्र सामसूम होती.
0: आज आपण ऐकत होतो माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनामध्ये. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकत होतो. आज आपण ऐकला भाग 44 आणि आता चित्रपट संगीत गीतबहार.

0: रायगडचा राजबंदी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं. राजा बढे यांच्या गीताला संगीत दिलं होतं दत्ता कोरगावकर यांनी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

अशा भोसले आणि सहगायिकांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राजा बढे यांच्या गीताला दत्ता कोरगावकर यांचं संगीत होतं आणि चित्रपट रायगडचा राजबंदी.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट रायगडचा राजबंदी, संगीत दत्ता कोरगावकर.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

बोलकी बाहुली चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं आणि संगीतकार दशरथ पुजारी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

बहिणाबाई चौधरी यांची रचना सुमन कल्याणपूर आणि सहकलाकारांनी गायली होती. चित्रपट मानिनी आणि संगीत वसंत पवार. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. आता 9:30 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा. गोपाळ देशपांडे यांचं गीत, गायक रवींद्र साठे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. आत्ता आपण ऐकत होतात कार्यक्रम भावधारा, आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमातलं हे गाणं होतं, शंकर महादेवन यांनी गायलेलं. आणि याबरोबर श्रोते हो, गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात, प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. विदुषी जया विश्वास यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर त्यांनी वाजवलेला राग सुरुवातीला अहिर ललत आणि त्यानंतर भैरवी गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ महादेव इंदोरकर यांनी केलेली आहे. ऐकूया विदुषी जया विश्वास यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिर ललत.

विदुषी जया विश्वास यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिर ललत आणि आता शेवटी भैरवी आपण ऐकलीच होते हो. त्यांना तबल्याची साथ महादेव इंदोरकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि भेटूया 11:05 सहसंवाद कार्यक्रमात. संवाद करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध लेखक, ख्यातनाम गिर्यारोहक आणि यशस्वी उद्योजक वसंत लिमये यांना. तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी या विषयाच्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पण आता आधी दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या.

0: बाहेर पडल्यावर आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप देताना त्यांच्यातला कल्पक लेखक लपत नाही. मनात आलं की हिमालयाची सैर करायला निघणं, त्यांनी निर्माण केलेली गरुडमाची नावाची एक अद्भुत जागा पाहून मन कधीच भरत नाही. त्यांच्या उत्कंठा वाढवणाऱ्या कादंबऱ्या वाचून डोकं जाग्यावर ठरत नाही आपलं. आणि त्यांचं काम, त्यांचं लेखन हे वाचून आपल्याला कळतं की माणूस कधीच हरत नाही. श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी वसंत वसंतल्यमये यांचं मनपूर्वक स्टुडिओमध्ये स्वागत करते.
1: नमस्कार.
0: नमस्कार सर. यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध लेखक, ख्यातनाम गिर्यारोहक, उत्कट संवेदनशील माणूस वसंत वसंत लिमये. मला खूप आनंद होतो आहे सर की तुम्ही आज स्टुडिओत आलायत आणि आपण एका म्हणजे आजकालच्या ज्वलंत म्हणूया अशा विषयावरती की बोलणार आहोत. करिअर म्हणजे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. म्हणजे करिअर हे जगण्या मरण्याशीच आपण सगळ्यांनी आणून ठेवलं आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी, ह्याच्या संदर्भात तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. आणि तुमचा इतका अनुभव आहे, इतका उत्कट माणूस आज स्टुडिओत आहे, ह्याचा खूप आनंद आहे. आणि किती तुमच्याकडनं ज्ञान घ्यावं आणि किती नाही असं मला आज झालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा पवई आय आय टीमधून मेकॅनिकल केलं आणि तिथून बाहेर पडलात, आत्ता मी जे सगळं सांगितलं, तर तुमच्या पुढे चॉईसेस तसे कमी होते ना त्यावेळेला, आणि तुम्ही काय करायचं ठरवलं होतं, म्हणजे करिअर असं करायचं ठरवलं होतं का, कशामध्ये करिअर करायचं?
1: म्हणजे मी सुरुवात अशा ठिकाणी करतो की म्हणजे याच्या कार्यक्रमाचं नाव टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मरावं.
0: हो,
2: त्या संभ्रमावस्थेला एका विचित्र ठिकाणी आपण पोचवलेलं आहे आणि याला मी आपण पोचवलेलं आहे असं म्हणेन. हा खरंच प्रश्न आहे का, जगावं की मरावं, याचं सोपं उत्तर आहे जगावं. टू बी ऑर नॉट टू बी, काय टू बी. आता ते कसं करायचं याच्यासाठी जी काही धडपड आहे, याच्यासाठी जे काही प्रयत्न आहेत, त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? मला करिअर हा शब्दच प्रामाणिकपणे सांगायचं तर आय आय टीतून बाहेर पडताना करिअर हा शब्द माहिती नव्हता. साल काय, 1980 साल. तर करिअर वगैरे असं विचारच डोक्याला शिवायचा नाही. तर करिअर म्हणजे काय असं मी त्याच्याकडे बघताना माझ्या एक लक्षात येतं की करिअर म्हणजे हा एखादा नदीचा मार्ग असावा तसं आहे. की मागे वळून पाहताना आपल्याला सांगता येतं की ती नदी तिथे उजवीकडे वळली, हां, मग इकडे डावीकडे वळली, मग संथ व्हायला लागली, मग खळाळ आला वगैरे वगैरे. तर हे मागे वळून पाहताना सांगता येतं की तुमचं करिअर काय होतं. आपण जेव्हा पुढे पाहतोय, आपण भविष्यात काय करणार आहोत हे ठरवत असताना, आपल्याकडे करिअर या कल्पनेचं एवढं स्तोम माजवलं गेलं आहे की ते एका वेगळ्या अर्थाने आपल्यावरची ती बेडी आहे, झापडं आहेत.
0: पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की म्हणजे असं संभ्रम, कारण आय आय टी पवई इतकी बुद्धिमान मुलं असतात तिकडे. आणि
2: मी एक प्रकार सांगू इच्छितो तो असा की याच्यासाठी तुम्ही निर्णय कसे घेता वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्यातल्या. तर आय आय टीला जाईपर्यंत प्रामाणिकपणे सांगायचं तर मी बऱ्याचशा ठरलेल्या चाकोऱ्या, काय बरोबर काय चूक हे सांगणारी आजूबाजूला मंडळी, या सगळ्यातून मी जात गेलो. म्हणजे भाषाविषय फारसा आवडत नाही, आपलं गणित चांगलं आहे, सायन्स चांगलं आहे, म्हणून मग सायन्सला जायचं. मग ए ग्रुप का बी ग्रुप, तर बेडूक वगैरे फाडायचे नाही आहेत म्हणून बी ग्रुप नको म्हणून ए ग्रुप. मग ए ग्रुपला गेल्यावर इंजिनिअरिंग, मग व्हिजिट आहे का आय आय टी, तर आय आय टी चांगलं आहे, पैसे जास्त मिळतात वगैरे, वेगवेगळे त्याला लेबलं लागलेलीच असतात. तर तसं करत करत मी आय आय टीपर्यंत पोहोचलो. त्यामुळे माझे बरेचसे निर्णय हे मला काय नको यावर आधारित होते.
0: अच्छा,
2: आय आय टीत गेलो, एक चमत्कार घडला किंवा एक गंमत घडली, ती अशी होती की आय आय टीत जाण्यापूर्वी रुईया कॉलेजमध्ये असताना मी चुकून आडवाटेला गेलो, म्हणजे डोंगर वाटांवर गेलो, हायकिंगला गेलो, माथेरानजवळच्या एक दोन डोंगरांवर गेलो, राजमाचीला गेलो वगैरे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आवडायला लागलं होतं. आय आय टीत गेलो होतो तेव्हा तीन पर्याय होते की NCC, NSS आणि एक NSO नावाचा पर्याय निघाला होता, म्हणजे स्पोर्ट्स तुम्ही कुठलं खेळत असाल तर तुम्ही त्यात जॉईन होऊ शकता. आणि माझ्या नशिबाने मी आय आय टी जाण्याच्या एक वर्षा आधी तिथे माउंटेनियरिंग क्लब सुरू झाला होता.
0: अच्छा.
2: मी तातडीने माउंटेनियरिंगला नाव नोंदवलं. मग आय आय टीत खऱ्या अर्थाने गिर्यारोहण, डोंगरात भटकणं, सह्याद्री, मग हिमालयातले माउंटेनियरिंग कोर्सेस वगैरे वगैरे, एक मोहीम देखील आय आय टीच्या वर्षांमध्ये, हे सगळं त्या आय आय टीच्या प्रवासात घडलं. आणि त्याने जबरदस्त मोहिनी घातलेली होती. त्यामुळे आय आय टीतून बाहेर पडल्यानंतर तू जर विचारलंस की मग पर्याय अमुक तू, तर काही ठरलेल्या वाटा होत्या अमुक तू, हे खरं आहे. पण एक विचार पक्का ठरलेला होता की मला आता आयुष्यात खूप खूप माउंटेनियरिंग करायचं आहे, गिर्यारोहण करायचं आहे. आणि पोटापाण्यासाठी पैसे लागतात, त्यामुळे नोकरी कुठली काय असेल तर ते खूप महत्त्वाचं नव्हतं, नोकरी हा प्रकार. हे आज ऐकताना विचित्र वाटेल, परंतु माझ्या बाबतीत ते खरं होतं. आणि ते करायला लागल्यानंतर मला माझा आनंद सापडत गेला गिर्यारोहणातला. पण त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांकडेच एक सर्व्हायवल इन्स्टिंक्ट असतो की मला पैसेही लागतात, मग जरा दोन पैसे जास्त पाहिजेत. यात चुकीचं काही नाही आहे, पण मी मला जे काही आवडतं ते करत असताना मला ते आणखीन जास्त पैसे कसे मिळवता येतील, जास्त चांगली संधी कुठे. तर हे दोन्ही गोष्टींचं संतुलन राखणं याला मी एका अर्थानं करिअर सांभाळणं म्हणतो. आणि यामध्ये करिअरला वेगवेगळी वळणं, वेगवेगळे मार्ग फुटत जातील, आणि त्यात चुकीचं काहीही नाही आहे. कारण आपण जे करिअर करिअर असं ज्याच्याबद्दल ऐकतो, त्याच्याबद्दल शिकवणारी मंडळी, करिअर काउन्सिलिंग,
0: करिअर काउन्सिलिंग आहे, करिअर मार्गदर्शन करणारे भरपूर आहे की अमुक करा तमुक करा, अशाने मला वाटतं की सर खूप गोंधळ यामुळे झाला.
2: मी माझा उडालेला गोंधळ सांगतो पालक म्हणून. तुमची मुलगी रेवती, तर ती सांगत काय 17-18 वर्षाची आणि ग्रॅज्युएशनला असताना माझा एक मित्र आत्ता नुकताच गेला डॉक्टर आनंद नाडकर्णी, तर त्याच्याकडे घेऊन गेलो. म्हटलं हिला काय, म्हणजे हिला काय करून दे पुढे करिअरच्या दृष्टीनं वगैरे वगैरे, असं ते भूत चढलेलं असतं ना आपल्याही डोक्यात पालक म्हणून. त्याला विचारलं त्याने काय तिची परीक्षा विरीक्षा घेतल्या, तिच्याशी गप्पा मारल्या, हे केलं सगळं केलं. आणि तो म्हणलं की तिला काहीही करून दे, हुशार आहे, मेहनती आहे, ती काय करेल त्याच्यात तिला यश मिळेल. आता हे उत्तर अपेक्षित नव्हतं ना मला, त्यामुळे तो मला चांगलाच धक्का होता. मी म्हटलं अरे तुझ्याकडे मी एक्सपर्ट विक्सपर्ट म्हणून आलो, तू काय मला, अरे म्हणतो खरं आहे तिचं, तिला गती आहे सर बऱ्याचशा विषयांमध्ये, मेहनती आहे, ती जे काही करेल ते चांगलं करेल, तिला जेव्हा ठरवून दे तिला काय करायचं आहे. तर तेव्हा तो मला बसलेला एक धक्का होता की करिअर हे भूत आहे उगाचच आपल्या डोक्यावर बसलेलं. तर त्यामध्ये जे मार्ग स्वीकारायचे त्यात आपल्याला काय हवं, म्हणजे आज जर का मी काही मुलांशी बोलायचा प्रयत्न केला काय हवंय, तर त्यातलं एक पहिलं ठणठणीत उत्तर येतं ते म्हणजे की भयानक कॉम्पिटिशन आहे. तर ही एक जाणीव आहे त्यांना. दुसरं, खूप पैसे पाहिजेत कशाला, नाही ती म्हणजे भविष्याची बेगमी आहे, मला कॅपिटल आहे ते वगैरे, पण कशासाठी कॅपिटल ते काही ठरलेलं नाही, पण पाहिजे, भरपूर पैसे पाहिजे. ठीक आहे, मी काही त्यात चुकीचं आहे म्हणत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मला घरून काय संस्कार मिळाले वगैरे वगैरे, ह्याचा काही परिणाम होतो आणि यातून ते करिअर वगैरे या गोष्टी शोधायला लागतात. याच्यामध्ये कुठेतरी स्वतःवरचा विश्वास हा भयंकर कमी झालेला आहे.
0: सर याच्यामध्ये म्हणजे मुलांचा इतका दोष नाही ना, आई वडिलांचाही तितकाच आहे ना, कारण ह्या स्पर्धांमुळे आई वडीलही खूप
2: बऱ्याच वेळेला आई वडील
0: खूप
2: अम्बिशियस झालेत. बऱ्याच वेळेला आपली अपुरी स्वप्न आपण मुलांवर लादायचा प्रयत्न करतो आणि त्यांना नाही हे हो ते हो, अरे हो हो ते हो ठीक आहे. म्हणजे त्या बाबतीत 3 इडियट्स सारखा सिनेमा किंवा तो मुलगा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायला जाणे आणि त्याच्यात करिअर करणे हे सहज होऊ शकतं. हे जे काही प्रकरण आहे ना हे आपल्या आजच्या पालकांच्या पचनीच पडत नाही. ज्याला क्रिकेटच्या कोचिंगला घालायचं, सचिन तेंडुलकरच करायचं आहे का, आणि असली काहीतरी अचरट स्वप्न आईवडील डोक्यात पाहतात आणि ती मुलांच्यावर लादायचा प्रयत्न करतात. त्यांचा पिट्ट्या पुरतो अक्षरशः, म्हणजे त्यांचं जे खेळायचं वय आहे,

0: त्यांनी बाहेर जाऊन जग अनुभवायचं जे वय आहे त्याच्यात आपण त्यांना भयंकर कोचिंग क्लासेस या भानगडी याच्यामध्ये अडकवत जातो, यांनी कुठेतरी आपण मुलांना खच्ची करत असतो. त्यामुळे दोष देणे अशासाठी म्हणून नाही, परंतु काय घडतं आहे आजूबाजूला हे बघत असताना त्यातलं महत्त्वाचं एक आणखीन एक प्रकार सांगतो. काय मी म्हणजे माझ्या संदर्भात विचार केला तर माझ्या पिढीच्या संदर्भात तर माझ्या आईवडिलांना किंवा आजूबाजूच्या आईवडिलांना संस्कार मुलांना द्यायचे आहेत यासाठी काही वेगळं करायला लागायचं नाही. ते पिढीच्या त्या परंपरेने जे काही आलेलं होतं ते आमच्याही पदरात पडलं आणि ते अत्यंत सकस होतं. नाही त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे. नाही एका अर्थाने काय निम्न मध्यमवर्गीय परिस्थिती वगैरे वगैरे याला मी प्रचंड म्हणजे गुण देतो की ते होतं धडपड करायला लागायची, त्याच्यातून आयुष्यात काहीतरी कमवायचं आहे करायचं आहे याच्यासाठी पराक्रम लागेल हे कुठेतरी बिंबवलं गेलं. पण माझ्या पुढच्या काळामध्ये मी जर का बघत गेलो म्हणजे माझी पिढी किंवा त्यानंतरच्या दोन चार पिढ्या याच्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. माहितीचा विस्फोट, इंटरनेट म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सोशल माध्यमांमुळे झालेली क्रांती या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मुलांना कदाचित काहीतरी वेगळे संस्कार द्यायला लागतील हा मी तरी विचार सुजाणपणे केलेला नव्हता. म्हणजे त्या अर्थाने तो दोष माझाही आहे.
1: म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आई वडिलांचंच आजकाल हे जे मुलांचं झालं आहे करिअरच्या संदर्भात की जगण्या मरण्याचा जो प्रश्न निर्माण करून ठेवला आहे करिअर, त्यात आई वडिलांचा दोष जास्त आहे असं वाटतं का तुम्ही?
0: त्यांचा त्यातमध्ये मोठा सहभाग आहे, परंतु दुसरी एक गोष्ट आजच्या मुलांच्या बाबतीत एक मान्य करावी लागेल आणि त्यांना खडबड हलवून जाग करावं लागेल.
1: पण सर त्यांच्यासमोर खूप प्रचंड आव्हानं पण आहेत. म्हणजे
0: आव्हानं कधी नसतात, महत्वाचा भाग असा आहे की एक
1: त्यांना आजकाल
0: ठीक आहे ना कोकणाला नसतो. म्हणजे तुम्ही जे काही वेगवेगळे प्रकार माझ्या एका करिअर पटातले सांगितलेत, टप्पे सांगितलेत, तिथे काही स्ट्रगल नव्हते होते. पण मी त्या मुद्द्याकडे एक मिनिटभरात येतो, परंतु आजची मुलं ही आपल्यापेक्षा फार पुढे गेलेली आहेत. म्हणजे इंटरनेट आणि अमुक तुमुक त्यांच्या हातात अखंड मोबाईल असतो म्हणून एकीकडे आपण त्यांना हां, पण त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती आहे, त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. त्यांना हे करायचं आहे तर मग त्याच्यासाठी तीन गोष्टी उपलब्ध आहेत, मग त्याला रिव्ह्यूज काय आलेले आहेत वगैरे. आता त्यातले किती खरे खोटे हे कळण्याची अक्कल नाही हे वेगळा भाग, परंतु ही माहिती त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना काही करायचं असेल तर त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माझ्यापेक्षा मी जेव्हा काय 17-18 वर्षाचा होतो तेव्हापेक्षा प्रचंड प्रमाणात ज्ञान आहे, समृद्धता आहे. पण ते ती वापरत आहेत का त्याच्या जोडीला मला एक प्रकार दिसतो, म्हणजे आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात कमी, धडपड करायची तयारी कमी. आणि कुठेतरी मला आयतं सगळं हे ताटात वाढून मिळालं पाहिजे अशी एक अपेक्षा. यांनी मला नाही वाटत की पराक्रमाला काही वाव आहे आणि त्याची कुठेतरी चटक हा वाईट शब्द झाला, परंतु त्याची कुठेतरी आसक्ती मनात निर्माण झाली नाही ना त्या वयात तर मुलं फार काही मोठं करू शकत नाहीत. ते एका वेगळ्या पद्धतीच्या रेम्या डोक्या करिअरच्या मागे लागतात. हा माहिती कॉर्पोरेट असते, हे असतं ते असतं, इतकं पॅकेज आहे, मग इतका फ्लॅट आहे, मग इतकी गाडी आहे, पण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत माहिती आहे ना कल्पनेच्या विश्वात देखील. ते कुठेतरी सगळ्यात घातक आहे.
1: आणि ह्यामुळे सगळी मुलं व्यसनाधीन पण होत चाललेली आहेत. मग ते व्यसन अनेक प्रकारचं आहे आणि हे काही नाही जमलं की मग युट्यूबर पण बनतात मुलं. म्हणजे काहीच धड नाही आणि
0: एक झालेला प्रकार असा दिसतो की धडपड करायची, काहीतरी लादलेलं आहे ते करायचा प्रयत्न करायचा, मग त्याच्यात अपयश येतं. अपयश पचवण्याची कुठल्याही प्रकारची तयारी आजच्या मुलांची नाही, त्याचं ट्रेनिंगच मिळालेलं नाही आहे. की अपयश हा देखील आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे, तो पचवावा लागतो आणि पुढे जावं लागतं, हे बाळकडूच मिळालेलं नाही आहे. तर त्याच्यातून पुढे कुठेतरी वेगळ्या मार्गांना, म्हणजे जसं तू म्हणालीस की व्यसनी बनतात, हे होतं ते होतं, याकडे जातात. परंतु पराक्रम आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न यातून काय मिळतं, हा आनंद जेव्हा मुलांना त्यांच्या योग्य वयामध्ये मिळायला लागेल ना. नाही मी गिर्यारोहणाकडे वळलो, त्यातलं मला एक वाक्य आठवतं ते असं की फ्रँक स्माईथ म्हणून फार मोठा गिर्यारोहक होता. गिर्यारोहकांना हा म्हणजे मलाही खूप शिव्या मिळालेल्या आहेत. सुरुवातीला मी डोंगरात जायला लागलो तेव्हा कशाला तडमडायला जातं तिथे, तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर त्याचं एक फेमस उत्तर आहे की इट इज देअर. का चढतं तर इट इज देअर. पण ते फ्रँक स्माईथनी दिलेलं एक उत्तर फार महत्त्वाचं आणि मला अतिशय माझ्या त्या संस्कारक्षम वयामध्ये मनात ठसलेलं होतं. ते अशा अर्थाचं होतं की शिखरावर पोचणे यातून मला जेमतेम 5% आनंद मिळतो, परंतु 95% आनंद तिथे पोचण्यामधून मिळतो. तो प्रवास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तो मला आनंद देणार आहे, म्हणून मी वारंवार जातो शिखरांवर. म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता, सारखे का जातात मग त्याच डोंगरावर खूप वेळा का जाता वगैरे. तर तो जो प्रवास आहे ना, तर या प्रवासाची गोडी कुठेतरी योग्य वयात मुलांना लागणं
1: म्हणजे सर निसर्ग आणि साहस, आत्मविश्वास हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे.
0: ते पुढे करिअरच्या संदर्भात मला सापडत गेलं.
1: सर आपण या संदर्भात बोलूया, म्हणजे निसर्ग साहस आणि आता तुम्ही म्हणालात की आत्मविश्वास मुलांमध्ये नाहीये आणि अपयश पचवण्याची ताकद नाहीये आणि त्याच्यासाठी आपण काय करायला हवं हे आपण यानंतर हे गाणं ऐकूया आणि ह्या गाण्याच्या नंतर आपण
0: जरूर
1: आम्हाला सांगा.

0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे आणि सहज संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र आणि हा संवाद करण्यासाठी सहजतेनं सगळं काही सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज आहेत वसंत लिमये. सर, आपण आत्मविश्वास आणि अपयश पचवण्याची ताकद मुलांमध्ये नाहीये ह्या संदर्भात तुम्ही आता बोलत होता,
1: बरोबर.
0: तर ह्याच्यासाठी काय करायला हवं, ह्याचं मूळ कुठे आहे, का असं अपयश पचवण्याची

0: ताकद नाहीये. म्हणजे आधीच्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये, तुमच्या काळातही खूप आव्हानं होती. काळ बदलतो तशी आव्हानं बदलतात, स्ट्रगल बदलत, परंतु आजच्या मुलांमध्ये हे का नाही, ह्याचं काय तुम्हाला वाटतं?
1: नाही, म्हणजे आपण आज इथे बसलोय, गप्पा मारतोय, त्याच्यात दोष कोणाचा याच्यासाठी फारसे बसलेलं नाही. पण मला जाणवणारी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की वाढत असताना, काय 7-8 वर्ष 10 वर्ष, आई वडील तुमच्याकडे कसं बघतात किंवा तुम्हाला किती प्रोत्साहन देतात? समजा तुम्ही खेळताना धडपडलात आणि गुडघे फोडून घरी आलात, तर दोन शिव्या मिळतात, परंतु प्रेमाने त्याच्यावर मलमपट्टी केली जाते. पण खेळायला पुन्हा जाऊ नको असं नाही सांगितलं जात. हे जे काही आहे ना, याला मी प्रोत्साहन म्हणतो किंवा याला अत्यंत महत्वाचा संस्कार म्हणतो. कारण नाहीतर आजकाल म्हणजे आपल्याकडे म्हणजे डोंगरात आजकाल जे काही वेडेपणा चालू आहे, प्रचंड प्रमाणात लोक जातात, कचरा करतात, पर्यावरणाची हानी करतात, तर त्याच्यावरती मार्ग काय आहे? शासनाचं पहिलं पाऊल असतं की बंदी घाला. तर बंदी घालून या गोष्टी होत नाहीत, त्याच्यावर नियमन करायला लागतं. तर मी म्हणून ते धडपडणे, खेळताना धडपडणे, डोबरं फोडणे, हे जे काही आहे ना, हे अत्यावश्यक आहे. आणि तिथे कुठेतरी अपयशाची ओळख होते आणि पुन्हा उठून उभं राहायची तयारी होते मानसिकदृष्ट्या. ह्याच्यात मला जाणवणारा महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे की आउटडोर एज्युकेशन या विषयाकडे वळलो, आम्ही लहान मुलांचे कॅम्प सुरू केले आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की हे खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला या सगळ्या ऍक्टिव्हिटीजकडे आपल्या शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून पाहिलं जातं, परंतु परदेशात, पाश्चिमात्य देशात कमीत कमी दुसऱ्या महायुद्धानंतर तरी याकडे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाला पूरक असणाऱ्या गोष्टी म्हणून पाहिलं गेलं. त्याच्यातून आउटडोर एज्युकेशन या संकल्पनेची जन्म आहे. कर्ट हान नावाचा एक विद्वान होता, शिक्षणतज्ञ होता, सायकोलॉजिस्ट होता, त्यांनी हे अस्तित्वात आणलं. तर ते म्हणजे काय? तर त्याचं सोपं वाक्य असं आहे की व्हॉट इज आउटडोर एज्युकेशन, तर गाईडेड एक्सपिरियन्स इन द आउटडोर्स. तर त्यातले तिन्ही शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे अनुभवाला महत्त्व आहे, एक्सपिरियन्सला, तो गाईडेड असायला पाहिजे आणि ते आउटडोर्समध्ये असायला पाहिजे. तर आपण मगाशी जे काही बोलत होतो त्याच्यात येणारा की आजकाल तो मोबाईल, टीव्ही, अमुक तुम्ही यात इतके गुंतलेले आहेत की, आणि खेळायला मैदानं कमी झालेली आहेत, या सगळ्याच अडचणी खूप आहेत. नाही आहेत असं मी म्हणत नाही, परंतु हे उन्मेखून करायला पाहिजे मुलांसाठी हे आपण कुठेतरी विसरलो आहे. तिथे कुठेतरी अपयशाची ओळख होते, अनिश्चिततेची ओळख होते, आणि त्याच्यावर मात करायला आपण शिकतो. नाही, महत्त्वाचं काय आहे तर ते, कारण आपण पहिल्या झटक्यात काहीतरी नको रे बाबा, हे जे नको रे बाबा आहे ना, नाही केवळ पालकांकडे असं नाही, समाजात देखील, तर त्यांनी खूप गोंधळ झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी आपली जी एक विजिगीशी वृत्ती आहे किंवा मला पराक्रम करायचा आहे आणि त्याच्यात धडपड होईल, तसे दोन घाव बसतील, हा म्हणजे जिजाऊ शिवबा वगैरे आठवून बघू ना आपण, हे जर का असतं तर शिवाजी महाराज आपल्याला मिळालेच नसते की अरे नको नको लढाईत नको जाऊच लागतो तिथे. असं जर का जिजाऊ म्हणाले असतं तर काय झालं असतं? तर कुठेतरी आपल्याला त्या संस्कारक्षम वयात पौगडणावस्थेत, म्हणजे तो खूप महत्त्वाचा काळ आहे, 14-15-18 त्या वयोमानामध्ये, तिथे कुठेतरी पराक्रमाची गोडी जर लागली ना मुलांना, तर ती मग आयुष्यात जाऊन पुढे काहीतरी करतील. कारण आपण हे जे संभ्रम मगाचपासून बोलतो आहोत, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दिशा नाही आहे, त्यामुळे संभ्रम आहे. म्हणजे मला एक ऐकलेलं वाक्य आहे कुणाचं तरी, परंतु ते खूप महत्त्वाचं वाटतं की मी बऱ्याच उचापती केली आयुष्यात, म्हणजे मला जे आवडलं ते केलं हे करत असताना, पण ते हे वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि ते वाक्य असं की आपण जे पोटापाण्यासाठी करतो त्याला काय शब्द काय,
0: उपजीविका.
1: तर आपण जे पोटापाण्यासाठी करतो, नोकरी धंदा करतो, ती जर उपजीविका असेल तर जीविका काय आहे? आणि ती जीविका जर सापडली की मला हे करायचं आहे, आणि ते करण्यासाठी उपजीविकाही लागते. उपजीविका कमी महत्वाची असं मी म्हणत नाहीये, पण जीविका सापडणं हे खूप महत्वाचं आहे. आणि माझी कुठली वाट आहे? म्हणजे मला, मी फक्त चाकोरीच्या मोहात किंवा त्या करिअरचं एक सांगितलेला जो काही मार्ग आहे किंवा कोणीतरी पंतोजींनी सांगितलेला तोच खरा आहे कशावरून? माझा काहीतरी वेगळी वाट असेल. आणि त्यांनी पण त्याच्यासाठी मला योग्य, मला डोंगरातला अनुभव आठवतो, ते बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्याच्या किल्ल्यावर जात असता, जंगलात असता, तर त्याच्यात एक मळलेली वाट असते आणि बऱ्याच ढोरवाटा असतात. तर त्या ढोरवाटांवरती गेलं तर तुम्ही चुकता कुठेतरी बद्दलकडे पोहोचता. परंतु काही वेळेला मळलेल्या वाटाही पुसट होतात, जे आपल्या जमान्यात झालेलं आहे.
0: म्हणजे
1: झाले सेटिंग तर झालेलं. हो, माझ्याकडील दोन तीनच वाटा होते ना, डॉक्टर इंजिनियर नाही तर काय, बघ बाबा चार्टर्ड अकाउंटन्सी केलं तू कामासला गेला असतो. हो, तर त्या वाटा खूप वाढलेल्या आहेत. हां, परंतु महत्त्वाची, आणि त्यातल्या काही मळलेल्या असतील, काही फुसट झालेल्या असतील, पण मला कुठे जायचं ही दिशा जर माझ्या हातात असेल तर मी ती ढोरवाटा पकडून देखील योग्य मार्गावर येऊ शकतो. हे जे काही आहे ना, हा जो काही आत्मविश्वास आहे तो मुलांना आधी दिला पाहिजे.
0: पण हा आत्मविश्वास येतो कुठून?
1: या गोष्टी त्या आउटडोर एज्युकेशन याच्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या आउटडोर अनुभवातून जायला लावतात. ट्रेकिंग असेल, रॉक क्लाइम्बिंग असेल, राफ्टिंग असेल, तर याच्यामध्ये कुठेतरी त्या साहसी अनुभवातून, त्यात धोका नसतो का? तो थोड्या प्रमाणात असतो, त्याची काळजी घेतली तर तो जवळजवळ नसतो. तर त्याच्यात शिकायला काय मिळतं? तर धोका होता आणि तरीही आपण त्याच्यावर मात करू शकलो. आता कुठला तरी अनुभव, म्हणजे एखाद्या नदीवरती राफ्टिंग करत असताना मोठ्या येणाऱ्या लाटेला कसं तोंड दिलं, हा अनुभव त्याच्या आयुष्यात जर का 14-15 वर्षे येऊन गेलेला असेल तर पुढे येणाऱ्या लाटांना तो घाबरत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण तेव्हा पळ काढतो आणि मग ए बाबा काही म्हणजे ठरलेली चाकोरी आहे का, मला नकोय म्हणून घाबरून पळ काढतो आणि तिथे कुठेतरी पराक्रमाची वाट पूर्णपणे बंद होते. मुलांना जेव्हा त्या पराक्रमाची आवड लागेल तेव्हा ते नवीन वाटा शोधतील, नवीन गोष्टी होतील आणि त्याला हळूहळू काय होईना, पण आपल्याकडे पोषक वातावरण तयार होत आहे. स्टार्टअप वगैरे या गोष्टी आपण ऐकतो ते काय आहे, त्यांचे मी वेगवेगळे रिपोर्ट्स किंवा प्रबंध वाचतो तेव्हा असं लक्षात येतं, अरे हे कुठून आणले यांनी, अचाट कल्पना वेगवेगळ्या आणि त्या प्रत्यक्ष आणायची धडपड आणि त्याला मिळणारं प्रोत्साहन, तर हे पुरेसं आहे का तुम्ही म्हणेन की नाही आहे पुरेसं अजून, परंतु येत चाललंय. आपण त्यासाठी प्रयत्न करणार, कारण आपण हे कोणी करत असेल तर आपण मोठे वयस्कर किंवा जे काही असू त्या भूमिकेतून आपण त्यांना मदत करणार का, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एक मुलगा एक जोशी म्हणून आहे नरवणे या गावातला, तर तो तिथे काहीतरी नदीच बुजलेली नदी उकरून साफ करायच्या मागे लागला. खूप मोठा प्रोजेक्ट झाला आणि त्याला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत आणली, नाम फाउंडेशन हे ते याच्यावरून त्यांनी त्या गावाला आता नदी केली आहे. तर या पावसात काय होतं आहे मलाही जाऊन बघायचं आहे. तर कुठून तरी ते मी ऐकलं, मला उत्साह की अरे इथे स्पार्क दिसतोय आणि याच्याशी बोलून तरी आलं पाहिजे. मदत आपण किती करू शकू, काय करू शकू, हा मुद्दा आला इथं. परंतु हे आपल्या आजूबाजूला घडत असताना मला वाटतं सुजाण नागरिकांनी या गोष्टींना खतपाणी घालणं आवश्यक आहे. कारण एक शेवटी नक्की आहे की 100 जण असले त्यातले 80-90 मार्ग कदाचित रुळलेल्या मार्गावरूनच जातील आणि त्यात खूप वाईट वाटून येण्यासारखंही काही नाही. सगळे 5% आणि त्या याच्यातले लीडर किंवा त्याच्या याच्यातले शास्त्रज्ञ असं होणार नाही आहे, परंतु ते होण्याचे मार्ग उपलब्ध करून ठेवलेत का? दर ठिकाणी जर त्याला आपण कुंपणं घालत गेलो तर मग घाबरटपणा, मग अनिश्चितता, नको रे बाबा, ह्या सगळ्या प्रकरणातून त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कच्ची होतो. कारण गमतीशीर एक अनुभव सांगा असं वाटतं की म्हणजे ह्या माझ्या प्रवासामध्ये मी स्कॉटलंड केलं, मग सौदी अरेबियात पाट्या टाकल्या कर्ज फेडण्यासाठी. लाखभर रुपये 82 साली कर्ज केलं होतं. आई वडील हे मध्यमवर्गीय परिस्थितीतले, मला त्यांच्याकडून सपोर्ट मिळणं शक्य नव्हतं. पण ते करायचं म्हणजे फेडायचा सोपा मार्ग होता मध्यपूर्वेत मिळले.

0: फ्रान्समध्ये जाऊन नोकरी करणे, सौदी अरेबियात गेलो. ते केल्यानंतर मी युरोपात भटकायला गेलो आणि माझ्या व्हिसाच्या बऱ्याच काही गडबडी झाल्या. फ्रान्समध्ये मला व्हिसा मिळेना, तर मला स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये जायचं होतं. माझ्या कॉलेजचीच मित्रमंडळी तिथे एक्सपिडिशनसाठी येणार होती वगैरे वगैरे. फ्रान्समध्ये व्हिसा द्यायला त्याने, मग त्यांनी मला लिमिटेड 12 तासाचा ट्रान्झिट व्हिसा दिला. हुशार, तेव्हा थोडीशी मस्ती होती कारण 2 पैसे खिशात होते, मी गरीब विद्यार्थी नव्हतो. पण ते मिळालं, म्हटलं करायचं कसं, हे जमवायचं का? मला 10-12 दिवस फ्रान्समध्ये राहायचं होतं. मी अचरट मार्ग सुचला की पासपोर्टवरती तुम्ही आत येताना स्टॅम्प मारतात आणि बाहेर जाताना स्टॅम्प मारतात, आणि याच्यात किती वेळाचं अंतर आहे तर 12 तासाचं आहे आपल्याकडे. तर म्हटलं की आत यायचं स्टॅम्पच हुकवला तर. मी लेक जिनेवाच्या काठावरच्या एका डोंगरावर कोल्डेला फोर क्लास म्हणून एक खिंड आहे, तिथून रेल्वे पलीकडे फ्रान्समध्ये उतरते. मी त्या रेल्वेनी एक स्टेशन अलीकडे उतरलो, 19 किलोमीटरचा ट्रेक केला. बॉर्डरला काही तिथे बंदुका वगैरे घेऊन कोणी नसतं. एक स्टेशन पलीकडे गेलो, हां, म्हणजे थोडक्यात काय, कांजूरमार्ग, मांडूप आणि मुलुंड. ते मांडूप अवॉइड केलं.
1: अच्छा,
0: चालत मुलुंडला जाऊन पुन्हा गाडीत बसलो. त्यामुळे पासपोर्ट चेक झालाच नाही, इनकमिंग स्टॅम्प नाही, त्यामुळे 12-1 दिवस फ्रान्समध्ये राहिलो. बाहेर जाताना मला पासपोर्ट ऑफिसरने विचारलं, अरे बाबा कसा आलास? नाही, ते जिनिओन लिफ्ट घेऊन आलो. ते 3-4 तासाचं अंतर आहे, 5 तासाचं आहे. तुम्ही इन्कमिंग स्टॅम्प कुठे? म्हटलं मला काय माहिती, तुमच्या माणसाला दिलं होतं मी. खोटं बोललो, ते जाऊन दे. महत्त्वाचं म्हणजे इन्कमिंग स्टॅम्प नाही. म्हटलं अरे मी बाहेर जातो. मी तुला काय प्रॉब्लेम आहे, त्यालाही सुधरे ना, काय करावं? आउटगोईंग स्टॅम्प मारला मी बाहेर. आता हे करत असताना पोटात काय दुखदुख धगधुख होणे हे सगळं झालं. शिकस्त काय झालं असतं, मला 12 तासांनी हाकललं असतं. जास्तीत जास्त काय होईल, हे जे काही तुम्ही त्याला आचरटपणा म्हणा, साहस म्हणा, काय वाटेल ते, पण हे करून पाहूया. ही जी काही उर्मी आहे
1: करण्यासाठी,
0: मला राहायचं होतं ना, हो, तर त्यासाठी करायचं असेल तर ते करून पाहिला. आपण खूप वेळेला आपणच आपले पाय मागे ओढतो. तर हे करून पाहताना धमाल आली. म्हणजे मी फ्रान्समध्ये पोचलो तेव्हा मी अक्षरशः नाच केला. मित्रांना भेटलो, म्हणजे कसं आलास, ते नंतर गोष्ट सांगितली. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हे अशा बाउंड्रीज, अशा बॉर्डर्स आपल्याला आड येत राहणार, त्या ओलांड आल्या पाहिजेत. आणि खरा पराक्रम तिथे आहे.
1: या सगळ्यांसाठी मुलांचं ट्रेनिंग होणं आणि त्याही पेक्षा आई वडिलांचं ट्रेनिंग
0: आवश्यक आहे. आउटडोर एज्युकेशन हा एक मार्ग आहे, मी असं म्हणत नाही की तोच एक मार्ग आहे. खेळामध्ये येत
1: तुम्ही हाय प्लेसेस नावाची, म्हणजे निसर्ग आणि साहस ह्याची सांगड घालून तुम्ही एक प्रशिक्षण देता मुलांना, तर हे कसं आणि मुलं तिकडे जी येतात त्यांचा काय अनुभव असतो आणि ते काय बोलतात तुमच्याशी, काय त्यांचे
0: मुलं सुरुवात तिथून झाली. मुलांचं साहस शिबिर, आउटडोर एज्युकेशनचं मला शिक्षण मिळालं. मुलांना शिकवताना मी वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहायला लागलो. कुठेतरी आपण शाळेत जे विषय शिकतो त्यातले महत्त्वाचे आपण भाषा विषय बाजूला काढले, ते मुख्यतः आपल्याला कम्युनिकेशनसाठी म्हणून शिकवले जातात, इतरांशी संवाद साधता आला पाहिजे म्हणून. बाकीचे इतर जे विषय आहेत ते आजूबाजूचं जग काय हे समजून घेण्यासाठी आहेत. गणित असेल, शास्त्र असेल, नागरिक शास्त्र असेल, विविध गोष्टी. परंतु ते सगळे आपण 4 भिंतीत बसून शिकतो. नकाशे हे देखील आपण पुस्तकात शिकतो ना. नकाशा आपण कुठे, म्हणजे नकाशा प्रत्यक्ष जमिनीवर कसा दिसतो हे कुठे जाऊन पाहिलेलं असतं? महत्त्वाची गोष्ट अशी की आउटडोर एज्युकेशनमध्ये तुम्ही जेव्हा बाहेर नेता मुलांना, तेव्हा ह्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचत असतात. आणि ते प्रत्यक्षात कशा दिसतात, मी कुठेतरी शाळेतल्या विषयांची सांगड घातली जाते. मी माझ्या संदर्भातलं सांगू शकतो की इतिहास न आवडता विषय, भूगोल न आवडता विषय, इतिहासात कुठेतरी रजिया सुलतानला मिशा काढा, भूगोलात कुठेतरी नकाशावरती कोळशाच्या खाणी कुठे म्हणून काळ्या टेकल्या लावा,

0: घडणं हे त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी खूप महत्त्वाचं. तर मुलांसाठी हा अनुभव विकासासाठी म्हणून वापरला जातो. मॅनेजमेंटमध्ये त्याचं असं होतं की त्या अनुभवातून तुम्हाला काय वाटलं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याबद्दल विचार केला जातो, त्याबद्दल चर्चा केल्या जातात. म्हणजे वेगवेगळे आउटडोर ॲक्टिव्हिटीजमधून मॅनेजर्ससाठी तर तिथे कुठेतरी संघभावना, टीम बिल्डिंग आणि नेतृत्व गुण शिकणे याच्यावर भर असतो आणि त्यासाठी हे मॅनेजमेंट प्रोग्राम्स राबवले जातात. आणि जे म्हणजे बऱ्याच वेळेला येणारे म्हणजे दोन महत्त्वाचे रिॲक्शन्स सांगतो, एक पालकांची मुलांच्या कॅम्पनंतर की तुम्ही काय करता का चार दिवसात, आमचा काय बंड्या दही खायचा नाही, वांग्याला हात लावायचा नाही, आल्यावर आरामात खायला लागलाय. कुठेतरी आजूबाजूची मुलं काय करतायत, थोडीशी शिस्त, या सगळ्या वातावरणातून ते आपोआप शिकत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला किती शिकवलं यापेक्षा तो आउटडोअर्स आणि निसर्ग आणि साहस या गुरुकडून काय शिकला हे खूप महत्त्वाचं असतं. तशीच एक मॅनेजमेंटच्या संदर्भात येणारी रिॲक्शन अशी की बऱ्याच वेळेला ते मॅनेजर्स अहो आम्हाला 15 दिवसाच्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमला पाठवलं होतं, त्यातले 12 दिवस आम्ही क्लासरूममध्ये बसून करत होतो, 3 दिवसात जे आम्हाला मिळालं ते म्हणे सगळं 12 दिवसात आम्ही जे शिकलो तेच होतं.
1: अच्छा,
0: ते 3 दिवसात मिळालं आणि ते इतक्या ताकदवान पद्धतीने मिळालं की आता हे आमच्या बरोबर आयुष्यभर राहील. तर हा त्याचा खूप मोठा फायदा आहे की अनुभवातून शिक्षण, एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला म्हणतात, आणि त्याचा आपल्या मनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि ते निगडीत आहे. आता हे मॅनेजर्स येतात आणि ते रॅपलिंग म्हणून प्रकार असतो, म्हणजे दोराच्या सह्याने कड्यावरून उतरणे. आता तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीही रॅपलिंग करणार नसतो मॅनेजर म्हणून, पण ते त्या टोकावर उभं असताना काय होतं, आजूबाजूला माझे दोर बांधलेले आहेत, लोक मला सपोर्ट करतायत, याच्यावर मी किती विश्वास टाकतो किती टाकत नाही, आणि हे सगळं आपल्या मनोव्यापाराशी निगडीत असतं. आणि त्याबद्दल बरंचसं बोललं जातं त्यानंतरच्या सेशन्समध्ये, त्यामुळे ते अतिशय ताकदवान पॉवरफुल कार्यक्रम म्हणून स्वीकारले गेलेत. म्हणजे आम्ही आता गेली 33-34 वर्ष या क्षेत्रात काम करतोय, 1-2 प्रोग्रॅमनी सुरुवात झाली इथे कुठेतरी, दरवर्षी आता मी 750-800 प्रोग्रॅम करतो, ते इतकं ते लोकप्रिय झाले ना, आम्हीच करणारे नाही आता भारतामध्ये 50-60 आम्ही पहिल्यांदा सुरू केलं, परंतु ते आता भारतात 40-50 जण तरी आहेत जे असे धरतीचे कार्यक्रम करतात. तर ही कुठेतरी ही सांगड घालता आली पाहिजे, ही त्या मुलांच्या संदर्भात विशेषतः संस्कारक्षम वयात घडली पाहिजे.
1: आणि सर तुम्ही इतकं सगळं केलंय, आता खूप छान सांगितलं की साहस आणि गिर्यारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंग ह्यातून आपल्या करिअरशी किती जवळचा संबंध आहे आणि ते आपल्या मनाशी कसं बांधलं गेलेलं असतं आणि त्यातून आपल्याला धैर्य, आत्मविश्वास हा म्हणजे निसर्गाशी आपण खूप जोडले गेलेले असलो पाहिजेत. तुम्ही इतकं सगळं केलंय, गिर्यारोहण केलंय आणि हिमालयात कधीच मनात आलं की निघून जाता, मित्रांनाही घेत पण हे सगळं करता, मेकॅनिकल आहे, IIT पवई, म्हणजे ते IIT पवई म्हणजे कसं की IIT ची मुलं म्हणजे अभ्यासातला किडा अगदी आणि अभ्यास एक अभ्यास हे सगळं आहे, पण हे सगळं करून तुम्ही लेखन कसं सुरू केलं, म्हणजे तुमच्या किती त्या कथा
0: आहेत सर
1: प्रसिद्ध, पार्ले द बिस्किटांचा पुडा आणि आता अलीकडेच तुम्ही लिहिली आहे 2022 साली प्रकाशित झाली,
0: टार्गेट असच्छा
1: फार लोकप्रिय होते, कादंबरी प्रचंड त्याला प्रतिसाद मिळतो आहे,
0: हे सगळं कसं
1: नाही.
0: मला वाटतं की पुन्हा याच्या मुळाशी मला काय करावं असं वाटतं आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर लेखन हा आपला प्रांत नाही अशी माझी ठाम समजूत होती. शाळेत वगैरे भाषा विषय चांगला होता,
1: आमचा
0: एक मित्र बिचारा नुकताच गेला, डॉक्टर आनंद नाडकर्णी, तो ठाण्याचा आणि मित्र आणि माझं टोपण नाव बाळ्या, तो माझ्या खूप मागे लागला की बाळ्या तू लिहित का.

0: येणेवेणं आपल्याला जमायचं नाही. तर हे चालू असताना तो त्याने पिच्छा सोडला नाही, त्याने दोन चार लेख लिहून घेतले. आणि तसं 91-92 साली महानगरमध्ये माझं धुंद स्वच्छंद हा कॉलम म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचं पुढे पुस्तक केलं ग्रंथालयनी. पण महत्त्वाची गोष्ट की तरी ललित कथा कादंबरी वगैरे यापासून मी दूर होतो की नाही आपला प्रांत नाही. 2005-06 साली मला वाटतं मी पहिली गोष्ट तेही असंच म्हणजे झटका आला म्हणून लिहिली आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. गजरा म्हणून गोष्ट होती. त्यानंतर तू मग अशी उल्लेख केलेली एका खिडकीची गोष्ट लोकसत्तेत आली होती, ती गाजली बऱ्यापैकी. तेव्हा कुठेतरी हुरूप आला की अरे जमतंय. तर म्हणजे पुन्हा मगाच्या त्या आपल्या आत्मविश्वास या प्रकाराशी जोडायचं झालं तर तुम्ही एकदम कड्यावरून उडी मारलीत म्हणून तुमच्याकडे आत्मविश्वास येणार नाही. तुम्ही धडपडाल, आपटाल, हातपाय मोडून घ्याल. पण तुम्ही टप्प्याटप्प्याने एखाद्या शिखरावर जायचं तो बऱ्याच वेळेला गिर्यारोहणात देखील हा तुमचे सिनियर्स असतात, अनुभवी असतात, ते सांगतात की तू ते वर बघू नकोस, त्याची पुढची टेकडी दिसते ना त्याच्याकडे बघ, ते सरकं मग आपण पुढचं बोलूया. तर टप्प्याटप्प्याने ते जर का आपण स्वीकारत गेलो कुठलंही साहस आयुष्यातलं तर ते शक्य होऊ शकतं. ते कुठेतरी लेखनाच्या बाबतीत झालं. म्हणजे त्या दोन गोष्टी मी लिहिल्या आणि त्याच्यातून कादंबरीकडे वळलो आणि मग 5-5 वर्षाच्या 3 कालखंडानंतर 3 कादंबऱ्या आणि त्या खूप गाजल्या. थ्रिलर किंवा थरार कादंबरी हा नवीन पायंडा.
1: तुमचा गिर्यारोहकाचा स्वभाव असल्यामुळे थ्रिलर
0: ते करत असताना पुन्हा सांगणार कोणी नव्हतं. म्हणजे मी कोणाला विचारायचा प्रयत्न केला की अहो बावळ्यात प्रश्न होता कादंबरी कशी लिहितात. हा बंधू
1: लोक काय म्हणजे डिक्टेशन करून लिहिता?
0: मी सुरुवात केली तेव्हा पहिला चॅप्टर वगैरे हाताने लिहिला. परंतु मला असं लक्षात आलं की विशेषतः कादंबरी सारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये दरवेळेला डोकं हे पेनच्या पुढे धावतं. खूप काय काय डोकं चालू असून मला ते पेनने लिहिताना हाताशी आपण स्पर्धा करू शकत नाही. हेच मी डिक्टेट करत असेन तर मी आरामात सांगू शकतो माझ्याकडे वेळ असतो, मी त्या कल्पना डोक्यातल्या कुठेतरी नोंदवून ठेवू शकतो काही. तर मग मी ती पद्धत स्वीकारली की मी डिक्टेट करतो, लिहितो. नाही त्या बाई एक आहेत त्या मदतीला होत्या, वेगवेगळ्या जणींनी मदत केली मला. परंतु मग ते टाईप होतं आणि ते टाईप झाल्यानंतर मग त्याच्यात करेक्शनसाठी 2 पानं लिहावी लागली तरी मला ती अडचण नसते. म्हणजे मला लिहिण्याचा कंटाळा किंवा आळस नाही आहे. पण ते करत असताना त्याची प्रचंड मदत होते. कारण मी एका अर्थाने मी गोष्ट सांगणार आहे लेखक म्हणजे, तर ते मी कुठेतरी त्या लेखनी बाईंना सांगत असताना मी ते गोष्ट सांगणारा असतो आणि तिथे वेगाचा प्रश्न नसतो. म्हणजे मला स्टेनो नाही लागत. परंतु ते मला सोयीचं वाटतं. परंतु महत्त्वाचं म्हणजे तू कादंबरीची पद्धत काय लिहिण्याची किंवा असं विचारलंस तर त्यात मी एक सांगू इच्छितो की कादंबरीचं सुरुवात कुठे आहे आणि शेवट कुठे होणार आहे हे आधी मनात ठरलेलं असतं. खूप सारे एक्सेल शीट्स, रिसर्च आणि अमुक तुम म्हणजे मला 5-5 वर्ष लागली कादंबरी लिहायला आणि ते सगळं गोळा करून मग त्या त्या पद्धतीने त्या चॅप्टरकडे पाहणं, त्या घटनाक्रम बसवणं. तर म्हणजे मला बरेच जणं सुरुवातीच्या काळाची व्याग घालायची की काय IIT एक सीट फुकट घालवली वगैरे वगैरे. तुला प्रामाणिकपणे सांगतो ते शिकलेलं इंजिनिअरिंग किंवा त्यातलं जे काही महत्त्वाचं आहे ना ते मी आयुष्यात उदंड वापरलं आहे आणि ते कामी येत गेलंय. तर त्या पद्धतीने ते कथानक रचलं जातं. कारण मी दरवेळेला स्वतःला विचारत असतो की वाचक हे वाचताना त्याचं काय होणार आहे. कुठेतरी मी त्याच्याबरोबर एक अदृश्य सहकारी किंवा एक पात्र म्हणून सोबत असतो. त्यामुळे ते इतकं म्हणजे जाऊन पोचणारं किंवा रंजक कादंबरी ही रंजक असायलाच पाहिजे. म्हणजे काही कुठलंही भाषण देत नाही आहेत किंवा कुठले काही समजावून सांगायचा प्रयत्न करत नाही, तुम्ही गोष्ट सांगताय.
1: सर तुम्ही इतकं सुंदर सांगताय की म्हणजे हे नव्याने कळतंय की डोंगर चढणे, त्या डोंगर कडा कपाऱ्यांमध्ये जाऊन आपल्या करिअरशी त्याची सांगड घालणं, म्हणजे निसर्ग आपल्या आयुष्याशी आपल्या जगण्याशी किती महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या करिअरचा, करिअर हा शब्दच तुम्हाला मान्य नाही आहे, खरं तर
0: मार्ग आहे परंतु मागे नाही. हे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स असू शकतात. एक करिअर हे कसं असू शकेल, कारण माणूस हा इतकं, म्हणजे मी जसं म्हणतो की म्हणजे डॉक्टर मंडळींची माफी मागतो मी, हे शरीर काय आहे आतमध्ये आपल्याला कळतं का, म्हणजे मी काही डायबिटीसचा मुक्त मुक्षी झगडतो काही किंवा मारामारी करतोय आपल्याला तर कळतच नाही, डॉक्टरला थोडंसं जास्त कळतं, परंतु पूर्ण कळलंय का अजिबात नाही, अजून खूप शिकायचं. तसं स्वतःबद्दल देखील आहे की आपल्याला आपण माहिती असतो का नाही, आणि त्याच्यात काय काय दडलेलं आहे त्याच्यात. म्हणजे पोटेन्शियल नावाचे शब्द आपण वापरतो मोठे उत्साहाने, पण आपण किती वेळेला आपलं पोटेन्शियल काय आहे तपासून पाहतो. मला चित्र काढायला जमेल का, करून बघितलंय का, नसतं.
1: पण सर आता आपण मगाचपासून तरुणांविषयी बोलतो आहोत, त्यांचा की आत्मविश्वास, साहस. तुम्ही जे गरुड माचीला जे तुमची जी संस्था आहे, या संस्थेमध्ये तुम्ही आई वडिलांना बोलवता का, की आई वडिलांचं पण ट्रेनिंग होणं फार महत्वाचं आहे या सगळ्या संदर्भात, असं तुम्ही करता?
0: काही कार्यक्रम अगदी मोजके,
1: म्हणजे आउटडोर शिक्षण हे आई वडिलांचं पण व्हायला हवं.
0: हा, परंतु ते नाठाळ विद्यार्थी आहेत, तर ते काही कार्यक्रम असे होतात की फादर विथ सन, वडील आणि मुलगा असे एकत्र कार्यक्रमाला आले, पण हे खूप मोजके कार्यक्रम आहेत. कारण पालक हे सगळे, म्हणजे मोठी माणसं शिकायला सगळ्यात नाठाळ, मी म्हटलं ना आम्हाला कशाला असायचे असतं. त्याचबरोबरीने ते इतके पराकोटीचे घाबरट आहेत की ते मुलांना कार्यक्रमाला पाठवून आम्हाला येऊन राहता येईल की त्यांच्याबरोबर, काय संबंध, जाऊन द्या ना 4 दिवस पोराला दूर. ते जे एक विचित्र प्रकरण आहे ते आपल्या आजच्या बहुतेक मोठ्या माणसांना येऊन जडलेलं आहे, पण त्यापासून दूर जाणं गरजेचं आहे. पण मी असं म्हणतो की कमीत कमी मुलांना तरी शिकवा, कारण कुठेतरी आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना वगैरे वगैरे बोलतो, हे कुठेतरी रुजणं आवश्यक आहे ना. कारण आम्ही नशिबवान होतो, म्हणजे खरं सांगतो, बाबासाहेब पुरंदरे काय, गोनीदा काय, म्हणजे हे वेगवेगळं वाचत गेलो आणि तो इतिहास कळत गेला. आज कुठे माहिती आहे आणि हे पोचवणारं कोण आहे, युट्यूबवाले आहे, रील्स असतात वगैरे, पण त्याच्यात इतका कचरा आहे की त्यांनी मुलं भरकटणं हे स्वाभाविक आहे.
1: आज मुलांकडे माहिती आहे पण ज्ञान नाहीये,
0: अनुभव नाहीये. आणि ते अनुभव दुर्दैवानी अनुभवाचं महत्व आहे हेच आजकाल आपण विसरत चाललोय. म्हणजे तिथे एखाद्या ठिकाणी छान सुंदर ठिकाणी गेलो, कड्यावर उभे असलो, तर घाई कसली झालेली असते की नाही मला सेल्फी काढायचा आहे, कारण अनुभव मोलाचा नाहीये, मला लोकांना सांगायचंय की मी इथे होतो. हे जे काही आपलं जे माकड झालेलं आहे ना, त्यातून बाहेर पडण्याची खूप गरज आहे. कारण तर कुठेतरी आपण मुलांना हे पराक्रमाचं बीज, मला काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं आहे, मला काहीतरी चांगलं करायचं आहे, या गोष्टी रुजवू शकू. ठीक आहे, काही जणांना नाही जमणार, काही जण काही मर्यादेपर्यंत प्रयत्न करतील, परंतु खरोखर जर माणसं घडवायची असतील तर हे कुठे स्पार्क आहे का या शोधात असलं पाहिजे, आणि तिथे तिथे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तर हे करिअरची जी भूत आहेत ती जातील, नाहीतर आपण म्हणजे टांग्याचे घोडे लहानपणापासून झालेले होते माहिती ना, झापडे लावले नाही, करतच नाही आपण स्टॅलियन्स, आपण निर्माणच करत नाही, आपण टांग्याचे घोडेच निर्माण करतो, झापडं लावतो आणि ती झापडं बदलत राहतो. परंतु एक करिअरच्या संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा मला सांगावा असं वाटतो की आपण करिअर म्हणजे हे काहीतरी कुणीतरी ड्रॉइंग बोर्डवर आखून दिलेली रेषा आहे असं त्याकडे पाहत असतो. मला वाटतं हे पुन्हा तपासून पाहायला पाहिजे, कारण आजूबाजूची परिस्थिती बदलली की ते तो मार्ग बदलतो. एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं मी सुरुवातीला उदाहरण घेतलं ते,
1: म्हणजे थोडी सर शिक्षण पद्धती आपली बदलली पाहिजे का,
0: ती जास्त ओपन झाली पाहिजे,
1: जास्त
0: ती जास्त पर्यायांकडे बघायला शिकवणारी झाली पाहिजे. बरोबर का चूक हे इतकं पण आपल्या अंगवळणी पडलेले नाही नाही हे बरोबर आहे नाही चूक आहे नाही चूक आहे बऱ्याच वेळा जास्त तोंडातून येतं हे योग्य आहे हे अयोग्य आहे तिथे काहीतरी प्रयत्न करून पाहायला वाव राहतो तुम्ही अगदी तुम्हाला म्हणलीस की हे अयोग्य आहे पण जरा करून बघूया.

0: ही जी फ्लेक्सिबिलिटी ही लवचिकता जी आहे ना ती आपण कुठेतरी मारून टाकतो आणि ती अस्तित्वात असायला पाहिजे तर या संभ्रमावस्थेला तोंड देणं खूप खूप म्हणजे आपल्या आवाक्यात राहील नाहीतर आपण त्या हाताबाहेर गेल्यासारखं त्याच्याकडे पाहतोय आज.
1: खूप छान सांगितलं सर की योग्य की अयोग्य म्हणजे अयोग्य असलं तरी करून बघायला काय हरकत आहे. ही जी एक उत्सुकता असते आणि साहस करणं आत्मविश्वास कशातून येतो तो अनुभवातून येतो हे फार सुंदर तुम्ही सांगितलं. उपजीविकेचं फार सुंदर सांगितलं म्हणजे उपजीविका आपण करतो पण जीविका नाही करत जगणंच आपलं राहून जातं
0: शोधत नाही आपण जीविका
1: शोधत नाही वाटा नव्या शोधल्या पाहिजेत नाही का
0: आणि त्यासाठी एक दिशा स्वीकारायला पाहिजे की मला साधारणतः इकडे जायचं आहे तर मग वाटा सापडत जातात. ती दिशाच नसेल ना तर मग आपल्या पायाखाली काय दिसते त्याच्यावरून आपण धडपडत राहतो.
1: सर तुम्ही खूप सुंदर सांगताय आणि तुमच्याशी बोलत राहावं असंच वाटतं कारण तुम्ही इतकं छान सांगताय इतकं निसर्ग आणि करिअर आणि साहस हे किती एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे हे पहिल्यांदाच म्हणजे कळतंय. नाहीतर काय गिर्यारोहण म्हणजे असा थोडा साईड बाजूला गेलेला विषय असंच सगळेजण
0: समजतात
1: पण ते किती महत्वाचं आहे निसर्गात फिरणं किती महत्वाचं आहे त्यातून येणारा आत्मविश्वास हा किती महत्वाचा आहे साहस किती महत्वाचा आहे ते आपल्या पुढच्या आयुष्यात किती उपयोगाला येतं आणि कसे आपण माणूस म्हणून एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आपलं कसं होऊ शकतं हे खूप छान तुम्ही
0: आपली कुठेतरी मुळं या जमिनीशी जुळलेली राहतात
1: बरोबर
0: ती तुटत चालली आहेत त्याचा खेद आहे.
1: इथेच थांबूया आपण.
0: धन्यवाद
1: तुम्ही आलात सर आणि आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते आणि तुम्ही पुन्हा आमच्याकडे यावं पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओत यावं असं आम्हाला वाटतं कारण तुमच्याकडे बरंच इतका खजिना आहे की तुमच्याकडे कुठल्या विषयावरती काय काय बोलायचं हे सगळं गोंधळून गेले मी खरं पण नक्की आमच्या स्टुडिओत. आम्ही आकाशवाणीतर्फे आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रण देतोय आणि आपण थांबूया इथेच. खूप खूप
0: धन्यवाद.
1: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर सहज संवाद श्रोते हो आपण ऐकत होतात. आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून वनिता मंडळाचा कार्यक्रम.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं. तसंच इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.
3: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटरसारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
2: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आता नेहमीचं आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भातल्या डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस ज्या असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
1: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो, कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मान सन्मान आहे, आत्मसन्मान आहे, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार

0: मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात, कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 85 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्यानंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर जेव्हा आता आपण ह्यापुढे प्रॉपर्टी किती करू माहीत नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्याबाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे सो यू कॅन तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टिकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे, ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एकतर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आत्ता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा, म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल, ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित, पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
0: बरोबर, हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही, म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो, पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं, जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळं वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉंगिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्यांनी फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो

0: सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकात नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन सीपीआर नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हेच सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
0: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन्स ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की हे थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटे फुटे फुटतात तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विलची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भाऊ, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं जातं मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि

0: आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत, असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापले लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
0: अगदी चालतं, कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नये, त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे पण होणार, भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
2: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लाख लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे ह्याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगवू एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत.
1: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
0: हा, व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
1: अच्छा,
2: कुठल्याही भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीजमध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 साल उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 सालच्या जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही पण तो राईट टू लिव्ह ला जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
2: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता आपल्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलीस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे, महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत, एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
0: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महायुएलबी पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या

0: या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याच्यात सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती, आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसेबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवण्याला आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जाईल, आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफमध्ये आलेले आहे, त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे, आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
0: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे, आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतो?
0: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
2: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये राहत होती, आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्या नंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
0: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे,
2: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर, आणि म्हणूनच ना आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते, त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-85 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं, कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते, आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवा की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचंय, कशा प्रकारे ते मला जगवायचं कसं, हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
2: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
1: बर बर,
2: पूर्ण डिटेल लिहिता येतं,
1: हे एक नवीन आहे, कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं, हे फार महत्वाचं आहे.
2: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये, पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
1: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात, तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
2: देअर इज नो डायरेक्शन्स अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी, म्हणजे माझ्या

0: ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं, म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही, म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत, आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राईझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
1: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार आहे.
2: निश्चित. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
0: कारण आत्ताच ते मला वाटतं लेट डाऊन झाले,
2: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहीत जाणवत असतं की नाही अरे हाचा म्हणजे उगीचच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचा त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
1: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
0: आता विल म्हणलं की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात, तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं, तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही, आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकली आहे का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
1: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, SIP करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं मरावं.
2: माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे, पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
0: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे, एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं.
2: अगदी बरोबर.
0: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन करावी लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत, पण लिव्हिंग विलचा पोर्टल आहे त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथेच टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा, की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
1: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात.

0: मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली. तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप आम्ही
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
1: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
0: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती।

आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत

0: आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही, ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती, त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते, त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती, त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडीत सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती, ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी, प्रगत साधनं नव्हती, त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं

महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्रं त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं, या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटाने आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली.

दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5,000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बखरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्रा च्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकाराने नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल,
कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल

तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनी ही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्त्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाडे यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी

सकळा लिपी आहे, तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात, इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

सोबती या सिनेमातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीतकार श्रीनिवास खळे. श्रोते हो, बाहेर प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की मन आपोआप प्रफुल्लित होतं, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच ही छान छान अशी थोडी रोमॅन्टिक पाण्याची पावसाची गाणी. बिनकामाचा नवरा या सिनेमातलं गाणं आहे, आशा भोसले यांनी गायलेलं. शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आहे, संगीतकार राजेंद्र विनय.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हमसिका अय्यर यांनी गायलेलं हे गाणं होतं अजिंठा या सिनेमातलं नांदो महानोरांचं, संगीतकार कौशल इनामदार. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे.

इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी, तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं, असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281909 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. ती 2025-26 $34 इतकी झाली, तर चीनसोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे, असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आत्तापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट 4

0: या वर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगर पालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारच्या 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
4: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमानं शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरान

0: सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या, त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री चौथीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या चौथीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते? या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल, या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संगीता अरण्यके यांना.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान जिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतर ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतर पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे 4 मृत्यू आणि 1 पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंढे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉव्हेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉव्हेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथामालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरणं एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉव्हेल आहे. झिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, या जिन्यावरून वर

0: चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी हे मोझेक नॉवेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथा मालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत, त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात, वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. यावर्षी एल निनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एल निनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृद संधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो. मुख्य पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोटमूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळं जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं निवडता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार

0: म्हणतो किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. HPV मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त 1 भाग असतो. फक्त मुलींनाच HPV होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅप्समिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची.

0: एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक

0: ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल. जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील, जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वैशाली फणसळकर यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतुसंसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग लैंगिक अत्याचार धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह

0: रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

यार मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे. येत्या 48 तासातही राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र खवळलेला राहील खास करून कोकण किनारपट्टीवरती, तेव्हा मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. AR मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो. माझावर माझे शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य संवर्धन करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं ठरत असतं. आता पाणी हा घटक खरं तर खूप महत्त्वाचा आहे मत्स्य संवर्धनासाठी. तर या मत्स्य संवर्धनासाठी गोड्या पाण्यातलं जे पाण्याचं निरीक्षण आहे आणि जी तपासणी आहे तही आपण नेमकी कशी करायला हवी, काय त्याचं महत्त्व आहे, बरं त्याचे काय फायदे आहेत का, या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथील प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी मित्रांनो.
0: सर आता आपण याविषयी बोलणार आहोत, तर सगळ्यात पहिले असं सांगा की मत्स्य संवर्धनासाठी गोड्या पाण्यातले जे घटक आहेत ते काय सांगाल तुम्ही याविषयी?
1: प्रथमतः मला सांगायला आवडेल की आपण ज्यावेळेस मत्स्य संवर्धन करतो त्यावेळेस नुसतं जागेचं पाहणी करायची नसते किंवा नुसतं माती आहे, जागा आहे आणि प्लॉट पडलेला आहे हे न करता त्या ठिकाणी जे संवर्धन करणार आहे, कोळंबी असू दे की मत्स्य संवर्धन असू दे, तर यासाठी पाण्यामधील जे घटक आहेत ते आधी निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आता पाण्याची खोली किती आहे, कशी आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण पाण्याच्या खोलीनंतर पाण्याचे तापमान किती आहे, नंतर पाण्यामध्ये विरघळलेला प्राणवायू किती आहे, पाण्याचा सामू किती आहे, पाण्यामध्ये आम्लता किती असते, पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती आहे, पाण्याचा हार्डनेस किती आहे, असे विविध प्रकारचे घटक आहेत ज्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धनात मोठी वाढ होऊन त्याचं उत्पादन चांगलं मिळेल. तर यासाठी पाण्याचे ह्या ज्या घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत याच ठिकाणी.
0: पण आता सर जेव्हा आपण या घटकांचा विचार करणार आहोत तर या घटकांचं महत्व जर तुम्ही सांगायचं म्हटलं तर काय सांगाल?
1: हा, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात मॅडम. कसं आहे, एक शेतकरी ज्यावेळेस आमच्याकडे येतो तो फक्त एक जागा आहे असे आम्हाला सांगत असतो. मग आम्ही त्यांच्याकडचं तो प्लॉट कितीचा आहे, 20 गुंठ्याचा आहे, 1 एकरचा आहे, 1 हेक्टरचा आहे किंवा 25 हेक्टरचा आहे, अशा प्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं विचारपूस करतो. मग असं करत असताना मग तो पाण्याचा सोर्स कुठला वापरणार आहे, म्हणजे विहिरीचा पाण्याचा सोर्स घेणार आहे की तो डॅमचा सोर्स घेणार आहे का रेन वॉटर तिथे तो स्टोअर करणार आहे किंवा बाहेरून टँकर आणून तो पाण्याचं तिथे डंप करणार आहे, स्टोअर करणार, असे विविध प्रकारचे पाण्याचे सोर्स असतात. ते आणत असताना स्वतः डंपरने तलाव तयार करणार आहात का रेडीमेड तलाव घेणार आहात किंवा तुम्ही धरणांमध्ये जाऊन मत्स्य संवर्धन करणार आहात, रेडीमेड सोडणार आहात, तर हे त्यांची जी गरज आहे ती आम्ही त्यांच्याकडनं पाहून घेतो, बघून घेतो की बाबा अशा अशा प्रकारे यांची गरज आहे. जर त्यांचा एखादा प्लॉट आहे 1 एकरचा असू दे की 1 हेक्टरचा असू दे, मग त्यांना आम्ही प्रथम विचारतो तुम्ही कुठून पाणी आणणार आहे, तर म्हणे आमच्याकडे पाण्याचा सोर्स आहे, बाजूला धरण आहे, बाजूला विहीर आहे किंवा नदी नाला आहे, असं आम्ही त्याच्यातनं घेणार आहोत. म्हणजे पाण्याची समस्या त्यांच्याकडे नाहीये तशी दिसते. मग त्यांना आम्ही सगळ्यात आधी सांगतो की याच्यामध्ये किती खोली ठेवायला पाहिजे. साधारण साधी खोली ठेवली 1 मीटरची तर मग त्याच्यामध्ये वाढताना माशांची वाढ कमी होते. जसं सायंटिफिक वेने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो त्याच दृष्टिकोनातनं ह्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही 2 ते 2.5 मीटरची खोली ठेवा. का तर याच्या मागे हे कारण आहे की ज्यावेळेस सूर्यप्रकाश तलावाच्या पाण्यामध्ये येतो तर तो काही प्लवंग निर्मिती करतो आणि तो प्लवंग निर्मिती करत असताना जास्तीत जास्त प्लवंग तलावामध्ये तयार झाला तर त्यामध्ये मत्स्यबीज सोडता येतं आणि त्याच्या पुढे मग ते मत्स्यबीज वाढ चांगली होते, मर्तुणूक कमी होते, वर खाली फिरण्यामध्ये जे प्रकार असतात तलावामध्ये मग ते मोठ्या संख्येने होत असतं. मुबलक जर अन्न उपलब्ध असेल या सूर्यप्रकाश किरणांमुळे तर मग जास्त तिथे बीज टाकून तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकतात. आणि जर कमी खोली ठेवली 1 मीटरच्या आतमध्ये तर सूर्यप्रकाश डायरेक्ट तळाला जातो आणि ती प्लवंग निर्मिती जशी पाहिजे असते तशी होत नाही आणि तळ पूर्ण नितळ असतो, पूर्ण ट्रान्सपरंट असतो. अशा वेळी मग शेतकरी येतात, सर आमचा तळ जो आहे तो पूर्णपणे दिसतो आम्हाला आणि याच्यामध्ये आम्ही जर सीड सोडलं तर आम्हाला 3 महिन्याने 6 महिन्याने मर्तुक दिसते, मासे गायब दिसतात, आम्ही बीज सोडले ते दिसत नाही. मग ह्या प्राथमिक गरजा आम्ही त्यांच्याकडनं बघून घेतो की बाबा तुमची किती खोली ठेवलेली आहे. 1 मीटरची असेल तर मग ती 2.5 मीटर पण नेतो आणि 2.5 मीटर का ठेवायला सांगतो कारण 12 महिन्याचा कालावधी पाहिजे मत्स्य संवर्धनासाठी, माशांना वाढण्यासाठी त्यांची जी वाढ आहे ती 1 वर्षापर्यंत असायला पाहिजे आणि आपल्याकडे तो 60-1 वर्ष पुरेल असं ठेवण्यासाठी आपण त्यांना 2 ते 2.5 मीटर खोली सांगतो, जेणेकरून तिथे प्लवंग निर्मिती मोठ्या प्रमाणात मिळेल बीज सोडू आपण चांगलं जगण्याचं प्रमाण वाढतं, त्याचं ग्रोथ वाढण्याची क्षमता वाढते आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. म्हणून ही खोली जी आहे ही प्रथमतः सगळ्यात महत्त्वाची
0: खोली बघणं आवश्यक आहे. तर सर पाण्याचं जे तापमान आहे ते सुद्धा या आवश्यक आहे असं काय सांगाल तुम्ही?
1: बघा आजच्या तारखेला ग्लोबल वॉर्मिंगचा आपण सगळेच परेशान आहोत. सगळेच म्हणजे एक नॉर्मल माणूस जरी असला जो काम करतोय, दुकान असू दे किंवा फॅक्टरी असू दे, लेमॅन असू दे, हे जे तिथून ते मोठे मोठे बडे बिझनेस ज्यांचे उत्पादन चालू आहेत ती लोक सगळे या तापमानामुळे परेशान आहेत. म्हणजे त्यांना असं झालंय की हा तापमानाचा जो पारा आहे हा कधी कमी होईल किंवा कुठल्या याच्यामुळे कमी होऊ शकतो किंवा याला निरंतर कसं करता येईल ह्या हिशोबात लोकांचा विचारधारणा सुरू झाली.
0: कारण आपण बघतो दिवसेंदिवस ते वाढत चाललंय,
1: दिवसेंदिवस वाढत चाललाय, खूप मोठ्या ग्लोबल दिशेने वाढत चाललेलं आहे. आपण आजला
0: जागतिक समस्या
1: निर्माण झालेली आहे. एल निनोने हा सगळा प्रकार घडून आणलेला आहे, तो ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरला. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण तलावात मासे सोडतो आणि असं तापमानाचा प्रकार जर असेल तर त्याचा इफेक्ट माशांवरती होतो. जसं आपल्यावरती आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, आपण सहन करू शकत नाही किंवा आपल्याला अस्वस्थता वाटते, तर सेम तो प्रकार त्या पाण्यामध्ये असलेल्या माशांवरती सुद्धा होतो. त्यांचं बिहेवियर जे आहे माशांचं ते पूर्णपणे चेंज होतं. जे खाद्य आपण त्यांना त्यावेळेस देतो, जे तापमान आहे त्यावेळेस, ते पाण्याच्या तापमानाप्रमाणे ते खाद्य खाण्याचा रेट त्यांचा कमी होऊन जातो. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी डायजेशनला कामात येते ती कमी होत जाते. मग ब्लड मधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, मग ते खायचं प्रमाण अजून कमी होऊन जातं, मग ते रिटार्ड होतात, म्हणजे माशांची ग्रोथ थांबून जाते. आणि असं असताना काही कालांतराने त्यांना मृत्यूकीला जावं लागतं. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा हा जो प्रकार आहे हा मोठ्या लेवलला होत चाललाय. आणि हा नुसता वाढण्याच्या दृष्टीने त्याचा इफेक्ट नाहीये माशांवरती, तर त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या ग्रोथ मध्ये, त्यांच्या
0: क्षमतेवर,
1: हा सगळ्या परिणामांच्या एनाटॉमीवरती परिणाम होत चाललेला आहे. म्हणजे जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला की मासे प्रजनन क्षमता वाढायची आणि भरपूर अंडी तयार व्हायची, पिल्ला तयार व्हायची माशांची. आजच्या तारखेला ते पुढे पुढे ढकललं जात आहे, कारण ते गोनेट्स डेव्हलपच होत नाहीये, त्याच्यातून अंडी पडतानाच क्षमता कमी झालेली आहे माशांची, मादींची, आणि त्यातनं ते पिल्लं येणार त्याची संख्या कमी झालेली आहे. आणि हा कालावधी हळूहळू पुढे पुढे ढकलत चाललाय. जो जून जुलैचा आपण सांगतो या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हा कालावधी असतो प्रजननाचा, मग तो हॅचरीमध्ये असू दे, इनलँडमध्ये किंवा तो समुद्रामध्ये असू दे, त्याचा इफेक्ट दोन्ही साईडला सारखा होत चाललाय. ज्या ठिकाणी प्लवंग नाहीये, ज्या ठिकाणी खाद्य नाहीये तापमानाचं, त्यामुळे मासे मायग्रेट होतात समुद्रातनं, त्याचं प्रमाण कमी होत चाललंय मासेमारींमध्ये. पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी आणायचा का शासनाने निर्णय घेतला, हे त्या कारणांमुळे. तिथे त्यांचे प्रजनन, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रोडक्शन मिळावं आपल्याला पुढच्या फिशरमॅन लोकांना, त्यासाठी हा निर्णय घेतलेला शासनाने. तसंच हॅचरीमध्ये जर त्यांचं प्रोडक्शन वाढवायचं असेल, टेम्परेचर रेग्युलेट करणं गरजेचं आहे, आणि ते केल्यावरतीच मासे तयार होतात, नरमादी तयार होऊन मग ती पिल्ली तयार होतात, मग मोठ्या प्रमाणात त्या कालावधीत मिळतात. पण असं आता सध्या होत नाहीये, ते प्रोलॉंग पुढे पुढे पुढे ढकललं जात आहे. जे जून मध्ये जुलै मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सीड सोडून त्या कालावधीमध्ये तयार होऊन मासे मार्केटला देऊन पैसे कमवायचे असतात, हा हळूहळू पुढे पुढे ढकलत गेलेला आहे.
0: म्हणजे वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम
1: खूप होत आहेत
0: आपल्याला मत्स्य संवर्धनात दिसून येत आहेत.
1: म्हणून शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तापमान जर नियंत्रित करायचं असेल आपल्या तलावामध्ये तर त्यांनी एरिएशनचं प्रमाण वाढवावं. नंतर अर्धं पाणी जे वरचं तापलेलं असतं, वरच्या 30 सेंटीमीटर पर्यंतच्या, 1 सेंटीमीटरच्या पुढच्या, 15 सेंटीमीटरच्या पुढे जे असेल 1 फुटापर्यंत, मग ते पाणी आपण सर्क्युलेट करून किंवा एरिएशन देऊन किंवा फ्लॅश म्हणजे पाणी उचलून परत पंप करून त्याच्यावरती आदळलं तर मग एरिएशन तयार होतात, पाणी सर्क्युलेट होत असतं आणि तापमान जे आहे ते रेग्युलेट होतं, समान तापमानाची तिथे निर्मिती तयार होते. म्हणून ऑक्सिजन जेवढं जास्त देणार, वॉटर सर्क्युलेशन जेवढं चांगलं ठेवणार, तेवढं ते पाण्याचं तापमान खाली खाली
0: नियंत्रित होईल.
1: हा, साधारण 28 ते 30 डिग्री पर्यंत पाण्याचं तापमान असतं, जे आपण नॉर्मल बघत असतो रूम मध्ये असतं. पण आजच्या तारखेला ज्यावेळेस मी तापमान मोजलं आमच्या तलावामध्ये 32, 33, 34 डिग्री पर्यंत तापमान आहे, जे हायर साईडला गेलेलं आहे. तर पाण्याचं तापमान वाढल्यावरती माशांची ग्रोथ सुद्धा हॅम्पर व्हायला लागलेली आहे, कारण फीड खात नाही, आणि फीड खात नाही मग ते सगळं खाद्य जे आहे ते तळाला जाऊन बसते आणि कुजल्याचं प्रमाण ते जास्त होत चाललंय. त्याच्यामुळे पाण्याची गुणवत्ता अजून खराब होत चाललेली आहे.
0: बरोबर.
1: असे मी 3-4 पॉइंट वरती काल तापमान मोजले तर तिन्ही हायर साइड ला आलंय, 34-35 डिग्री पर्यंत, कुठे 32-33 ह्या रेंज मध्ये तापमान आलेलं आहे. याच्यामुळे तापमान पण हा एक महत्वाचा घटक.
0: बरोबर, नक्कीच नक्कीच. आणि सर, आता पाण्याचा जो सामू आहे, तर या सामू विषयी काय सांगाल?
1: आता जसं तापमान आणि विरघडल्या पाण्यामुळे आपण जसं बघितलं, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, तसाच तिसरा घटक जो आहे सामू, हा खूप महत्वाचा घटक आहे.
0: बरोबर.
1: तिन्ही वरखाली पाण्यामध्ये होत असतात. जसं आपण समुद्र किनारी येतो तर थोडस शार्पणा त्याच्यामध्ये जास्त असतो, मतलब प्राणवायू पीएच थोडासा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, 7.5-8 घरामध्ये असतो. आणि जसं आपण इनलँडमध्ये जातोय, गोड्या पाण्याच्या सोर्स कडे जातोय, मग धरणांमध्ये असू दे, नदी नाल्यांमध्ये असू दे, मग याचा सामू थोडासा न्यूट्रल पेक्षा कमी असतो, म्हणजे 7.5-7.5 रेंजमध्ये असतो. मग तो 7.5-7.5 रेंजमध्ये असला तर माशांची ग्रोथ चांगली होते, तिथे प्लवन निर्मिती चांगली होते, न्यूट्रल मध्ये पाणी व्यवस्थित राहतं, ग्रोथ चांगली होते. जर तिथे कमी जास्त झालं, जर ऍसिडिक आलं, 6 खाली आलं, तर मग आपल्याला तिथे चुना टाकून मग तो सामूचा जो प्रमाण आहे ते वाढवावं लागतं, जेणेकरून माशांना काही इजा होऊ नये, त्यांची वाढ चांगली व्हावी. पाण्यामध्ये सामू चांगला राहायला पाहिजे, मेंटेन केला तर मग ते बॉडी रेग्युलेशन चांगलं असतं, ब्लड मधला पीएच चांगला राहू शकतो. असं बऱ्याच घटक त्या पीएच मुळे मेंटेन राहतात, रेग्युलेट होतात. आणि जर मग अल्कलाईन असेल, म्हणजे क्षार असतील त्याच्यामध्ये, मग तिथेही जिओलाइट सारखे प्रोडक्ट आहेत, पावडर आहे, ती वापरून मग त्याचा परत तो सामू आपण मेंटेन करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूला, कमी असेल त्याला वाढवायचं असेल, वाढलेला
0: असेल तर कमी
1: करता
0: येईल,
1: समतोल साधायला पाहिजे. एक साधारण रेंज असते, 7.5-7.5 ब्रॉड रेंज मध्ये सामू असतो आणि ठेवायचा असतो. ते कधी कमी जास्त होतो, पाणी एक्सेस बाहेर न पडलं, ऍसिडिक वॉटर बाहेर न आलं,

0: काय म्हणजे रेन वॉटर असतात, रेन वॉटर वगैरे काही वेळा पाण्याचा सामू कमी होऊन जातो किंवा बाहेरनं पाणी खेचलं गेलंय आपण नदी नाल्यांमध्ये तिकडे काहीतरी सांडपाणी बाहेरच असेल, अशा वेळेस तो पाण्याचा पीएच मध्ये तफावत होऊ शकतो, मग ते चेक करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे सर. आता आपण बोललो या घटकांविषयी, पण या घटकांची जर आपल्याला तपासणी करायची असेल तर हे मत्स्य संवर्धनासाठी खरं तर गरजेचं आहे नाही का? काय सांगाल तुम्ही?
0: आता आपण जसे वेगवेगळ्या घटकांचं निरीक्षण बघितलं, आपण हे असायला पाहिजे खोली वगैरे, तर जसं आता आपण एक एक घटक बघितले त्याप्रमाणे मी आता परत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. जर जागा आणि तलाव रेडीमेड असेल आणि तलावामध्ये एक साधारण 1.5-2 खोली असेल किंवा तुम्हाला खोली करायची असेल तर ती तुम्हाला एक ऑगर म्हणून इन्स्ट्रुमेंट भेटतं, म्हणजे खोदण्यासाठी. हे करत असताना तुम्हाला 1 मीटर, 1.5 मीटर किंवा 2 मीटर पर्यंतची माती आधी काढून घ्यायची असते आणि ती माती 1 ते 2 किलो पर्यंत समान भागांमध्ये पॅक करून त्याला लेबल करून कृषी विभागाच्या लॅब आहेत तालुका लेवलला त्या ठिकाणी जाऊन हे सॅम्पल आधी द्यायचं. मातीमध्ये काय घटक आहेत, त्याच्यामध्ये सामू किती आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, त्याच्यामध्ये पोटॅश किती आहे, त्याच्यामध्ये अजून बाकीचे घटक जे आहेत ते तपासून घ्या, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी
1: काय कमी आहे, काय जास्त,
0: काय कमी जास्त आहे, हे तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबमध्ये स्वस्त
1: परीक्षणावरून कळणार आहे.
0: त्याची तपासणी करून घेतली की अंदाज येईल की माझ्या जागेमध्ये किंवा माझ्या तलावामध्ये जे तुम्ही आता सोडणार आहात बीज, तलाव असू दे की जागा असू दे, याच्यामध्ये तुम्हाला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर चांगली असेल, म्हणजे पाणी धरण्याची क्षमता जागेमध्ये चांगली असेल, तलावामध्ये चांगली असेल, 100% त्याच्यामध्ये बीज सोडा,
1: बरोबर,
0: कोळंबी सोडा, मग ते चांगलं कल्चर निघू शकतं. मग त्याच्यामध्ये जर पाणी धरण्याची क्षमता नसेल आणि त्याच्यामध्ये मुरुमचा प्रकार जास्त असेल त्या ठिकाणी असं मत्स्य संवर्धन किंवा कोळंबी संवर्धन करता येणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायला लागेल. मग हे तपासणी करून घ्यायची असेल तर तुम्हाला आधी ती मातीचा नमुना जो आहे तो लॅब मध्ये जाऊन ते टेस्ट करून घेत, स्वतः वैयक्तिक काही करू नका असं मी शेतकरी बांधवांना सांगेल. जर तुम्हाला करायची इच्छा असेल, पुढे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही कृषी विभागाच्या लॅब आहेत त्या तालुका लेवलला, तुम्ही तिथे जाऊन ते तपासणी करून घेऊ शकता, मग ते तुम्हाला रिपोर्ट देतील. त्या हिशोबाने तलावामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगलं असेल, नक्कीच कोळंबी संवर्धन मत्स्य संवर्धन करण्यासाठी ते चांगली जागा आहे. तसंच ज्यावेळेस तलावामध्ये पाणी साठलेलं असेल, मग पाण्याचे नमुने दर 15 दिवसाने दर 8 आठवड्याने घेऊन तुम्ही त्या लॅबमध्ये जाऊन परत चेक करू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण जसं आता म्हटलं पाण्यामध्ये डिझॉल ऑक्सिजन किती आहे, हार्डनेस किती आहे, पीएच किती आहे, अमोनिया किती आहे, कार्बन डायऑक्साईड किती आहे, हे असं दर 15 दिवसाने जर तुम्ही चेक केलं तर कळेल की बाबा माझ्या तलावामध्ये मेंटेन आहे, हे जे विविध प्रकारचे घटक आहे पाण्याचे हे आपण मेंटेन ठेवलेले आहेत. जर कमी जास्त असेल तर मग ते कशामुळे झालेले आहेत, मग ते काय माशांची संख्या जास्त टाकल्यामुळे झाली आहे किंवा पाण्यामध्ये खाद्य टाकून ते कुजलंय आणि त्याच्यामुळे अमोनियाचं प्रमाण वाढलंय, नायट्राइटचं प्रमाण वाढलंय, हे तुम्हाला कळेल. हे कधी कळणार? ज्यावेळेस तुम्ही ते निरीक्षण तपासणीसाठी बाहेर लॅबमध्ये द्याल त्यावेळेस. तर अशा प्रकारे तपासणी करू शकतात. सोबतच जर वैयक्तिक जरी करायचं असेल पाण्याची तपासणी तर तुम्ही आमच्यासारख्या संशोधन केंद्रामध्ये येऊन सॅम्पल देऊ शकतात, आमच्याकडे करू शकतात. मुंबईमध्ये सीआयएफई म्हणून संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फिशरी एज्युकेशन अंधेरीमध्ये, तिथे जाऊन नमुने जाऊन चेक करू शकतात. त्यांना देऊन त्यांची काही जी फीज असेल ऑफिशियल फीज ती द्यायची, नमुने घेऊन जायचे, 2 बाटल्यांमध्ये घेऊन जा, 5 बाटल्यांमध्ये घेऊन जा, जेवढे तलाव असतील त्या संख्येप्रमाणे 2-2 बॉटल 1-1 लिटरचे सॅम्पल घेऊन जायचे, नाव द्यायचं, लोकेशन द्यायचं आणि त्यांना सांगायचं याच्यातले आम्हाला वेगवेगळे घटक आहे ते तपासणी करून द्यायची. मग तो अहवाल आल्यावरती ते सांगतील बाबा तुमच्या याच्यामध्ये सामू कमी आहे, त्याच्यामध्ये चुना टाका ते वाढेल, डिझॉल ऑक्सिजन कमी आहे एरिएशन टाका, त्याच्यामुळे ते एरिएशनचं प्रमाण टाकल्यामुळे ऑक्सिजन वाढेल, कार्बन डायऑक्साईड कमी आहे तिथे अजून काहीतरी जिओलाईट सारखं काहीतरी टाका, ऑक्सिजन देण्यासारखं काहीतरी यंत्र वापरा, मग ते नियंत्रण येईल. मग अशा घटक ते लोक तुम्हाला सजेस्ट करतील.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला जर वैयक्तिक करायचं असेल तर एक एक घटकाचे एक एक किट आहेत, छोटे छोटे हँडी किट आहेत, म्हणजे तुम्ही फील्ड वरती जाऊन डिझॉल ऑक्सिजन बघायचं आहे, त्या किट मध्ये तुम्हाला 4-5 रिएजंट असतात, केमिकल असतात रेडीमेड, ते फक्त त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन मॅन्युअल प्रमाणे वाचायचं आहे, सॅम्पल घ्यायचं आहे, पाण्याचा नमुना घ्यायचा आहे, 1-2 ड्रॉप त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ऍड करायचे, फील्ड वरती तुमच्या वेळेप्रमाणे तिथे डिझॉल ऑक्सिजन तयार करून स्वतः बघू शकतात, त्याची रिडिंग किती आहे त्याचा पण चार्ट दिलेला आहे, 1 असेल, 3 PPM असेल, 4 PPM आहे, 5 PPM जास्त आहे कमी आहे, ती रेंज त्याच्यामध्ये असते आणि ती फक्त चेक करून आपण बघायचं आहे. मग हा झाला विरघडलेला प्राणवायू. मग तसाच अमोनियाचा काढू शकतात. एक एक किट आहेत प्रत्येक मार्केटमध्ये अवेलेबल. जर तुमची क्षमता असेल परचेस करायची खरेदी करायची एक एक घटक घेऊन दर आठवड्याला केलं तर उत्तम.
1: अच्छा.
0: कारण तुम्ही खाद्य देताय तिथे ऑक्सिजन देताय.

0: कमी जास्त झालं तर तुम्ही ते नियंत्रणात आणू शकता. जास्त झालं तर मग खाद्याचं प्रमाण कमी करता येतं. ऑक्सिजन सुपर सॅच्युरेशन झालं, जास्त प्रमाणात वाढला गेला, मग त्याला आपण लिमिटमध्ये आणू शकतो. चार तास एरेशन चालू होतं, मग 2 तासावर ते आणता येईल. वीज बचत होईल, खाद्याची बचत होईल, याच्यामध्ये कॉस्ट कमी कमी होत जाणार. यासाठी तपासणी करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच. आता सर, एक असं विचारायचं की हे तपासणी आणि जे निरीक्षण आहे, तर हे करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे?
0: काळजी घेणं गरजेचं आहे. कसं आहे, तुम्ही कमर्शियल लेवलला संवर्धन करत असाल, ती मग कोळंबी असू दे, गोड्या पाण्याची निमखाऱ्या पाण्याची कोळंबी असू दे, मत्स्य संवर्धन असू दे, तर ज्यावेळेस तपासणी कराल तरच तुम्हाला त्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात
1: बरोबर
0: मिळेल आणि त्यातून तुमचा आर्थिक
1: व्यवसाय वाढणार आहे.
0: व्यवसाय तर वाढणार आणि आर्थिक फायदा चांगला तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही नुसतं मत्स्य बीज आणून टाकलं, कोळंबीचं बीज आणून टाकलं, आता हे 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी 120 दिवसाचा कालावधी झाला, वर्ष झाला, प्रॉफिट काढायला गेलं तर उत्पादन घ्यायला मिळणार नाही. मग ही निरीक्षण करणं गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी तुम्ही निरीक्षण करायला पाहिजे. बाबा, तलावाच्या शेजारी गेलो, वास यायला लागलाय, तर म्हणजे माझं खाद्य जास्त गेलं, कुजल्याचं प्रमाण आहे. हे निरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तर सॅम्पल उचलायचं आहे, तपासणीत जायचं आहे, लॅबमध्ये द्या किंवा तुम्ही स्वतः किट आणा, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल माझ्या रेंजमध्ये आहे का रेंजच्या बाहेर आहे. वास येतो याचा अर्थ पाण्यामध्ये काहीतरी घटकांचा दुष्परिणाम झालेला आहे, अति झालेला आहे काही वेळा. तर हे व्यवसाय संवर्धन करत असताना त्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर, आता आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या की निरीक्षण, तपासणी हे सगळं करायला हवं, पण मग हे करण्यासाठी म्हणजे एक योग्य असं प्रशिक्षण सुद्धा घेणं गरजेचं आहे, नाही का? तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकदम चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. शेतकरी बंधूंना असं आवाहन करेल की या गोष्टी करण्यापूर्वी प्राथमिक तरी 3 दिवसाचा घ्या, 5 दिवसाचं प्रशिक्षण नक्की, जिथे तुम्हाला चांगल्या योग्य ठिकाणी मिळेल, ऑथराइज ठिकाणी मिळेल, लीगल ठिकाणी मिळेल, अशा ठिकाणीच घ्या. म्हणजे गव्हर्नमेंटने जिथे जिथे
1: अधिकृत संस्था
0: त्यांच्याकडनंच घ्या.
1: बरोबर.
0: कारण ह्या वेगवान याच्यामध्ये अनेक फसवेगिरीचे जाहिरात देऊन तुमच्याकडनं जास्त फीज आकारण्यात येते आहे, असे आमच्या निर्देशनात आलेलं आहे की तुम्ही 10,000-15,000 फीज देऊन तुम्ही असे प्रशिक्षण घेऊ नका असं दिसतंय.
1: फसवणुकीचे
0: प्रकार होतात त्याच्यामध्ये. आमच्यासारखे तिथे ज्यावेळी जातात त्यावेळी असं दिसून येतं. तर तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर शासनाच्या अधिकृत केलेल्या संस्थेमार्फतच तुम्ही प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलीच चांगली माहिती आणि योग्य माहिती ती अवगत करता येईल आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. मग अशा संस्थांसाठी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या संशोधन केंद्राला या, तिथे आम्ही डिटेलमध्ये माहिती देऊ,
1: योग्य मार्गदर्शन केलं जाईल. तर सर, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करताना पाण्याचं निरीक्षण आहे किंवा तपासणी आहे हे खरं तर म्हणजे करणं गरजेचं आहेच, आणि त्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी या घटकांचा अभ्यास करणं आणि त्यानुसार पुढे जाणं हे गरजेचं आहे. तुम्ही सगळी माहिती दिली आहे, मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सांगितलं की अधिकृत संस्थांचा यासाठी तुम्ही मदत घ्या, तरच तुम्हाला या व्यवसायात फायदा होणार आहे आणि तुमचा आर्थिक स्रोत सुद्धा चांगला राहणार आहे. सर, तुम्ही आज इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर आपण ज्येष्ठ नागरिकांना या कार्यक्रमात नेहमी बोलवीत असतो आणि त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनाबद्दलची माहिती जाणून घेत असतो। त्यांचे केलेले कार्य, त्यांनी केलेले आपल्या जीवनात काही सार्थकता असते ती आपण आपल्या श्रोत्यांना नेहमी ऐकवत असतो। आता ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि त्यांची सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग, त्यांची प्रेमाची मूर्ती सुद्धा, त्यांची शिकवण आमचा आधार असतो। शांत आणि समाधानी जीवन, त्यांच्या आपुलकीचे गोडवे,

0: त्यांच्या भावना नेहमी व्यक्त करत असतात, तर त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल हे ज्येष्ठ नागरिक खास कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत असतात। तेव्हा असे हे ज्येष्ठ नागरिक, आज अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण बोलावलेला आहे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये। श्रीमती अंजली अनिल जक्कनवार या आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। मॅडम, तुमचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
1: नमस्कार सर।
0: आता मॅडम, अमृत कलश हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचं बालपणापासून आपण सुरुवात करूया। एका व्यक्तीची पूर्ण बायोग्राफी या अमृत कलश कार्यक्रमात आम्ही जाणून घेत असतो, तर तुमचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना जरा कथित करा।
1: नमस्कार सर, मी अंजली अनिल जक्कनवार, पूर्वाश्रमाची माधुरी ऋषीदेव चिलमवार। माझं बालपण अतिशय खेड्यात असं गेलं। जन्मतारीख माझी 20/11/66, आज वयाला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय दुर्गम असं गाव होतं। आमच्या गावात त्याकाळी शाळा सुद्धा नव्हती, 1 ते 4 वर्ग फक्त गावात होते, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बाहेरगाव शिकायला ठेवलं।
0: आपलं गाव कोणतं सांगितलं तुम्ही?
1: माझं गाव बेडगाव।
0: कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये येतं?
1: कुरखेडा तालुका, जिल्हा गडचिरोली।
0: अच्छा, कारण नुसतं गावाचं नाव सांगितलं तर श्रोत्यांना कळणार नाही ना, तर ते कुठल्या जिल्ह्यामध्ये, जिल्हा लवकर कळतो, तर गडचिरोली सारखा जिल्हा आणि नक्षलिस्ट जिल्हा आपण म्हणूया तर बरोबर, कारण या नक्षलिस्ट जिल्ह्यामध्ये जन्म होऊन त्या ठिकाणी आपण थोडा दुर्गम भाग म्हणतो आपण, तर अशा ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि मग बालपण पण मग त्याच ठिकाणी गेलं का?
1: सर, एक गावात शाळा नव्हती, 1 ते 7 वर्ग गावातच होते, तेवढं तिथे गेलं। नंतर शिक्षणासाठी वडिलांनी बाहेरगावी ठेवलं नागपूरला।
0: अच्छा, नागपूरपासून। आणि आई वडील काय करायचे मग?
1: माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणीच होती।
0: आणि भाऊ बहीण?
1: मला 2 बहीण भाऊ।
0: अच्छा, तुमच्यापेक्षा मोठे की लहान?
1: भाऊ मोठा होता, बहीण लहान आहे।
0: बहीण लहान। अच्छा बरं, मग तुमचं शालेय शिक्षण आपण म्हणतो 1 ते 4 हे कुठल्या शाळेमध्ये वगैरे झालं? शाळेचं नाव वगैरे सांगाल?
1: जिल्हा परिषद शाळा, मराठी माध्यमिक प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद बेडगाव।
0: बेडगाव। अच्छा अच्छा। मग शालेय जीवनामध्ये तुमचा शिक्षणाची जी सुरुवात झाली, तर तुमचं आता जिल्हा परिषद शाळा म्हटलं तर सगळे विद्यार्थी गावातनं आलेले, काही शहरातले पण, तर तेव्हा कसं वाटत होतं तुम्हाला, काय कुठे भाग घ्यायचा, शालेय स्नेहसंमेलन म्हणा किंवा असे जयंती वगैरे जेव्हा येतात, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा वेळेस तुम्ही कुठे भाग वगैरे घेतला होता का?
1: हो सर, शाळांमध्ये नेहमी कार्यक्रम व्हायचे, वडील शिक्षक असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची संधी मिळायची आणि कार्यक्रमात भाग घ्यायची। मी भाषण देणं वगैरे मला आवडायचं आधीपासून, त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं वडिलांचं, त्यामुळे त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं खूपदा।
0: अच्छा अच्छा, कारण आता वडील जेव्हा शिक्षक असतात आणि आपल्या पाल्यांना काहीतरी शिक्षणात्मक धोरण ते नेहमी त्याचा अंमल नेहमी करत असतात आपल्या घरी पण, तर त्या बाबतीत पण तुमच्यावर पण तसंच तुम्हाला घडवलं गेलं?
1: हो सर,
0: एक विद्यार्थी म्हणून, विद्यार्थिनी म्हणून, कारण वडील शिक्षक असतात आपल्या मुलांना सुद्धा विद्यार्थीच समजतात।
1: त्यांची खूप शिस्त होती, खूप धाकात वाढवायची एकदम, अजून आठवलं तरी।
0: तर एखादी प्रसंग तुम्हाला आठवतं का असा, वडील वडिलांनी तुम्हाला खूप रागवलं किंवा काही एक काय म्हणू, काही शिक्षा वगैरे केली वगैरे असं काही आहे का प्रसंग लहानपणीचा?
1: लहानपणी भरपूर शिक्षा व्हायची सर, म्हणजे त्यांच्या नावानेच, म्हणजे आता जे आपण मुलं बघतो की अगदी आईबाबांना बिलकुल भीत नाही, तसं नव्हतं आमच्या काळात, एकदम शिस्तीत वागलो, त्यांनी डोळे काढले तरी बसून जायचं चुपचाप, असंच त्यांचं अशा ज्याचं वातावरणात घडलो आम्ही।
0: बरोबर आहे, कारण की वडिलांचं आता शिस्त, एक वडिलांचा धाक प्रत्येक घरी तर नसतो, लहानपणी पण आपण असा म्हणजे वडील म्हटले तर थोडे कडक असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, पण त्यांचा तो कडकपणा आपल्याला मात्र शिस्त लावून जातो, हे मात्र खरं आहे। आपणही मग आपलं जीवन शिस्तीमध्ये घालवतो, शिस्तीला आपण प्राधान्य देतो, हे खूप महत्वाचं।
1: अगदी बरोबर आहे ते।
0: बरं, मग आता हे शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, तुम्ही मग शाळा बदलली असणार?
1: हो सर, मी 8वीपासून नागपूरला शिकली, सेवासदन हायस्कूल।
0: अच्छा,
1: नागपूरला, तिथेच हॉस्टेलमध्ये राहिली 3 वर्ष, नंतर 11-12 पण मी असंच नातेवाईकडे राहून शिकली।
0: अच्छा, म्हणजे तुमचे आई वडील गावी राहायचे?
1: गावी राहायचे, आमच्या गाव शाळा नव्हती ना, त्यामुळे आम्ही सगळे बहीण भाऊ बाहेर गावी शिकलो, शाळेची सोय नव्हती गावात तेव्हा, आता झाली वाटल्यास, पण तेव्हा आमच्या लहानपणी शाळेची कुठलीही सोय नव्हती।
0: बरोबर आहे, आणि म्हणून मग मोठ्या शहरात येऊन तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला वडिलांनी बाहेर सुद्धा पाठवलं, पण तेव्हा असं वाटलं नाही का तुम्हाला की मी बाहेर एकटीच राहते, हॉस्टेलमध्ये राहते, माझ्या कुटुंबासोबत राहत नाही, आई वडिलांसोबत राहत नाही, भाऊ बहिणींसोबत राहत नाही, तेव्हा मनामध्ये आलं नाही का
1: सर? ते लहानपण एवढं हे होतं तेव्हा की आता जसं आपण बघतो मुलांना एवढे विचार, तेवढे विचार आमच्या काळात नव्हते, त्या काळात नव्हते, जे आईबाबांनी सांगितलं तेच योग्य, हाच विचार एक मनात राहायचा आणि शिकायला त्यांनी ठेवलं, ते पण खूप चांगली गोष्ट।

0: काही म्हटलं तरी आपण शिक्षणासाठी बाहेरगावी आहोत, पण घरच्यांची आईची आठवण, आपल्या भाऊ बहिणींची पण आठवण येणं साहजिक आहे.
1: पत्र हे तेव्हा एक चांगलं माध्यम होतं की पत्रातूनच सगळ्या भावना कळायच्या त्यांच्या आपल्या. आम्ही कधी त्यांना पत्र टाकायचं होते पण पत्र पाठवत राहायचे, तो खूप एक वेगळा आनंद मिळायचा जेव्हा पत्र यायचं.
0: अच्छा बरं, मग सेवा सदन हायस्कूल मध्ये जेव्हा तुम्ही शिकलात आणि मग मला वाटतं 10वी पर्यंत म्हणजे मॅट्रिक पर्यंत तुमचं शिक्षण त्याच ठिकाणी झालं का?
1: हो सर,
0: त्याच ठिकाणी झालंय. आणि मग पुढे मग 11वी 12वी ज्युनियर कॉलेज कुठे घेतलं?
1: ते मी नातेवाईकांकडे वरठीला शिकली, भंडारा रोड.
0: अच्छा.
1: नवप्रभात ज्युनियर कॉलेज, तिथे 11वी 12वी केलं आणि त्याच उन्हाळ्यात माझं लग्न पण झालं 17 वर्षी वयाच्या.
0: ग्रॅज्युएशन 17 वर्षीच झालं
1: आणि ग्रॅज्युएशन मी लग्नानंतर केलं.
0: पण मला वाटतं त्या काळात असा कायदा नव्हता का? की
1: होता सर कायदा, मुलीचं लग्न 18 वर्षानंतर
0: करावं म्हणून. बरोबर.
1: आणि मला ते मी तर वडिलांना तेव्हा प्रतिकारही केला होता, पण तेव्हा एवढं आम्ही हे नव्हतो की त्यांना एकदम नकार द्यायचा, नाही का?
0: बरोबर.
1: शिवाय आता त्यांना वडिलांना पण काळजी वाटायची, मुलींना इकडे तिकडून शिकायची गावात सोय नव्हती. आणि माझ्या हसूबाई टीचर होत्या, त्यांना म्हटलं तसं मी की दादा तुम्ही, आम्ही वडिलांना दादा म्हणायचो की दादा माझं मला शिकायचं आहे, शिकू द्या नंतर लग्न करा. पण ती ज्यांनी त्यांनी जे मला जी प्रेरणा दिली होती शिक्षणाविषयी ती मी लग्नानंतर सोडली नाही. मला 19 वर्षी मुलगी झाली तरी मग मी नंतर ती झाल्यावर लगेच शिक्षणाला सुरुवात केली. तेव्हा मी BSW केलं नागपूरच, मला म्हणजे माझं सासर नागपूर आहे त्यामुळे मग मला प्रोफेशनल कोर्स करायचा होता, काहीतरी करावंच होतं, त्याच्या पायावर बरावं असं माझी प्रबळ इच्छा होती आधीपासूनच. तर मग ते इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मध्ये मी ऍडमिशन घेतली आणि लहान मुलाला सांभाळून मी कॉलेज केलं, डिग्री मिळवली.
0: BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क.
1: ओके.
0: म्हणजे सोशल विषयाशी तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातन लोकसेवा जनसेवा त्यासंबंधीच हा डिग्री कोर्स आहे मला वाटतं.
1: हो हो.
0: मग तुम्ही ग्रॅज्युएशन पण तुम्ही कम्प्लीट केलं आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं. बरं, लग्न झाल्यानंतर तुम्ही एक पत्नी होता पण मुलगी झाल्यानंतर तुम्ही आई झालात. आता आई होणं म्हणजे त्यांच्या जीवनात जन्मजन्मांतराची आई असते, पण आई झाल्यावरही तुम्ही शिक्षणाचा जो तुमचा शिक्षण घेण्याचा जी तुम्हाला आवड होती ती तुम्ही पूर्ण कम्प्लीट केली.
1: हो सर.
0: हे महत्वाचं. बरं, मग BSW झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वाटलं का की मास्टर डिग्री घ्यावी म्हणून?
1: हो, मी MA साठी पण प्रयत्न केला, फर्स्ट इयर दिलं, पण मला एवढं मग मला नोकरी पण मिळाली सर लगेच वयाच्या 24व्या वर्षी. ती भामरागड, अगदी अतिदुर्गम भागात, आणि नागपूर ते भामरागड 12 तास पूर्ण प्रवास छोट्या मुलीला घेऊन एवढं सगळं. मग मला ते म्हणजे फॉर्म भरला मी MA चा, फर्स्ट इयर झालं, पण सेकंड इयर मग मी दिलीच नाही परीक्षा, राहून गेलं.
0: अच्छा. म्हणजे तुम्हाला जॉब हा कुठल्या डिपार्टमेंटला मिळाला?
1: ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, अंगणवाडी, महिला बालकल्याण विभाग.
0: महिला आणि बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन, म्हणजे स्टेटचा जॉब?
1: सेंट्रलचा सर.
0: सेंट्रलचा आहे. अच्छा अच्छा. आता हा जो तुम्ही भाग सांगितला भामरागड आणि जिल्हा गडचिरोली आणि हा तालुका म्हणजे म्हटला तर एकदम दुर्गम असा भाग आहे, पूर्व महाराष्ट्राचा हा आपण काय म्हणू डिस्टर्ब एरिया भाग आहे, जंगलचा भाग आहे पूर्ण, आणि अजूनही हा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मागासलेला आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, तर अशा ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला प्राप्त झाली. मग अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्य सुरू केलं?
1: अंगणवाडी सुपरवायझर,
0: म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका. तर तेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून तुमच्याकडे असं कोणतं कार्य तुम्हाला करावं लागायचं?
1: मला सर अंगणवाडी व्हिजिट असायच्या माझ्या एरियात जेवढ्या, म्हणजे आम्हाला 25 अंगणवाड्या असतात एका सुपरवायझरकडे, 25 गावांना भेटी द्यायच्या असतात, म्हणजे एक सर्कल असते हेडक्वार्टर आणि आजूबाजू अंगणवाड्या असतात, तिथे कसं काम सुरू आहे, वर्कर नीट राहत करतात की नाही काम, त्यांना गायडन्स करणं, मिटिंगा घेणं, मग त्या गावांमध्ये काही प्रबोधन करतात का आपल्याला, कारण अंगणवाडी म्हटलं की माता आणि मुलं या विषयावर फोकस आहे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, मातांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम आहे, त्यामुळे गावागावात कार्यक्रम घेणं, मातांच्या सभा घेणं, मातांना मोटिवेट करणं, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही करता येईल का ते सांगणं, सगळं काम खूप कठीणही होतं सुरुवातीला, कारण भाषेची पण खूप अडचण होती.
0: गोंडी भाषा होती त्या ठिकाणी?
1: गोंडी भाषा बोलतात सर.
0: गोंडी भाषा. अच्छा. कारण महाराष्ट्र म्हटला तर महाराष्ट्रात वराडामध्ये वराडी भाषा बोलली जाते पण ती मराठीच असते. तुम्हाला गोंडी भाषा येते का? समजते?
1: नाही सर, मला येत नाही. 35 वर्ष झाले त्या गोष्टीला, आता 30 वर्ष.
0: अंगणवाडी सेविका म्हटलं तर अंगणवाडीमध्ये येणाऱ्या गर्भवती महिला, त्यांचं खानपान, त्यांना कुठल्या व्हिटॅमिन्स युक्त आहार, त्यांच्या आहाराच्या सवयी, आणि मग बाळणपण झाल्यानंतर त्याची बाळाची काळजी, आणि आदिवासी भाग म्हटला तर त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या काय म्हणू अंधश्रद्धा पण असतात, काही गोष्टी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेने चालत आलेल्या असतात. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कसं मोटिवेट केलं म्हणा, किंवा त्यांना अंधश्रद्धेतून म्हणा, त्यांच्या जुन्या परंपरांमधून म्हणा, बाहेर कसं काढण्याचा प्रयत्न केला?
1: सर, आम्ही मातांच्या सभा घ्यायचो, आमची जी अंगणवाडी कार्यकर्ती होती गावातली आणि तिची मदतनीस, या दोघी

0: गुंडी समजायचं, त्यांच्या मारतीने आम्ही हे काम करायचो. नंतर आम्ही किशोरी मुलींचं ट्रेनिंग घ्यायचो, किशोरी मुलींची मीटिंग घ्यायचो, कारण किशोरी मुली या गावातल्याच असतात आणि त्या शाळेत जातात तर त्यांना मराठी चांगलं बोलता यायला लागलं. हळूहळू प्रगती होत गेली आणि माता पण हळूहळू शाळेत जायला लागल्या, त्या पण मदत करायला लागल्या. त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं आहाराचं, मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, कुठे गेलो भेटायला बिस्किटचे पुडे, चॉकलेट्स, फिंगर्स असंच अन्न म्हणजे घेऊन जातो खाऊ मुलांसाठी. तर हे सगळं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळेच मग कुपोषण वाढते, मुलांना चांगल्या सवयी लागत नाही. तर आम्ही त्याच्यावरच फोकस करायचो की हे जंक फूड हे सगळं देणं बरोबर नाही आणि घरचंच अन्न द्यायला पाहिजे. एक तर तिकडे एक पद्धत आहे, मुलांना 24 तास कामात राहतात घरच्या बाया. आदिवासी लोक खूपदा जंगलातच जाऊन राहतात, त्यामुळे घरातल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. पण आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली, पण तरी अजूनही भाग दुर्गमच आहे, कारण तेवढं दळणवळणाची साधनं पण नव्हती, जायला पण खूप अडचणी यायच्या, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पण खूप अडचणी यायच्या. साधं लसीकरण असलं तरी लोक आणायचे नाही मुलांना. माता आमच्या काही काही तर तेव्हा त्या 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी आमच्या अंगणवाडीच्या हेल्पर सुद्धा एवढ्या हे होत्या अशिक्षित, त्या सुद्धा लपून लपून राहायच्या मुलांना लसीकरण द्यायचं. आता हळूहळू प्रगती झाली आणि आता बदललं वातावरण, पण त्याला सगळ्या गोष्टीला खूप त्रास घ्यावा लागला.
1: कारण हा भाग म्हटला, गडचिरोली जिल्हाच म्हटला पूर्णत, तर दुर्गम भाग आहे आणि आदिवासी व्याप्त असलेला भाग आहे, पुरेसं शिक्षण न घेतलेले लोक आहेत अजूनही, आणि शिक्षणाचा अभाव आणि जुन्या परंपरा यामध्येच ते लोक, त्यांचे सण पण वेगळे, खानपान पण सगळा आदिवासीच्याच याच्यातला असायचा. त्यामुळे मला वाटते त्या भागात कुपोषणाचा जो लहान मुलांना आपण बघतो, तर मला वाटते कुपोषित मुलं जास्त आहेत त्या भागात.
0: हो सर, तिकडे आहे तसं प्रमाण जास्तच इतर तुलनेत, पण तसंही म्हणता येणार नाही, कारण आता मी काही काही आता सुरुवातीला 5 वर्ष तिथे काम केलं, पण बाकी नंतर चांगले पण एरियात सुद्धा काम केलं, तिथे पण कुपोषण तेवढंच होतं. उलट त्याच दृष्टीने भामरागडकडे कमी होते, यासाठी म्हणते मी कमी होतं, कारण ते लोक बाहेरचं काही जंक फूड मुलांना जास्त खाऊ घालत नाही, कारण त्यांच्याकडे दुकान नसतात गावात, छोट लहान लहान गावं असतात, त्यामुळे घरात जे शिजलं तेच मुलं खातात.
1: तर तेव्हा जी परिस्थिती होती जेव्हा तुम्ही लागलात, म्हणजे आजपासून तुमच्या 25-30 वर्ष आधी,
0: 35 वर्षापूर्वी,
1: तर तेव्हा शिक्षणाचं असं काय हे होतं, महिला कोणत्या वर्गापर्यंत शिकायच्या?
0: सर तेव्हा पण सुरुवातीपासून आश्रम शाळा होत्या गावांमध्ये, भामरागड सारख्या ठिकाणी 1 ते 7 वर्ग होते. सुरुवातीला शाळा होत्या, पण 1 शिक्षकी 2 शिक्षकी 1 वर्ग 2 वर्ग अशा होत्या. आश्रम शाळा होत्या सर तेव्हा पण, जुन्या पण आधी, मुलांसाठी शिक्षणासाठी मुलं मुली.
1: बरं, मग तुमचं आता नोकरी तुम्ही सांभाळली, पण तुमचं कुटुंब सुद्धा होतं ना स्वतःचं, तुमचे मिस्टर होते, मुलं होते, दोन ठिकाणचं तुम्हाला हे कसं हे सांभाळलं तुम्ही, म्हणजे नोकरी आणि घर, म्हणजे तुमचं कुटुंबीय स्वतःचं?
0: महिलांना नोकरी करून घर सांभाळचं त्रासच जाते सर, पण सांभाळलं, कारण ती एक सगळी गोष्टी उर्मी असते, स्त्री तेवढी करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते घर आणि मुलं सांभाळायची. मला नेहमी मुलांविषयी वाईट वाटायचं की आपण त्याच्यावर अन्याय तर नाही केला, कारण लहानपणापासून माझ्या मुलांसाठी मी शिक्षण घेतलं तेव्हा पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, पण एक चांगलं वाटतं की मुलं माझी चांगली म्हणजे शिक्षण वगैरे मुलांनी चांगलं घेतलं, त्यामुळे मी घर आणि नोकरी चांगल्या प्रकारे सांभाळली असं मला वाटतं.
1: नाही, बरोबर आहे, कारण एका स्त्रीला एक गृहिणी म्हणून पण कार्य करत आहात तुम्ही आणि एक शासकीय सेवक म्हणून, शासकीय नोकरी करणाऱ्या, पण एक तुमचं दोन दोन कार्यावर तुम्हाला तुमचं जीवनमान पूर्ण व्यतीत करावं लागलं. तर मॅडम, आपण आता थोडा एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजली अनिल जक्कनवार यांच्याशी आपली वार्ता सुरू आहे. तर अंजली मॅडम, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं गीत आपण श्रोत्यांना ऐकूया. तर सांगा तुमचं आवडीचं गीत, तुम्ही जर ते म्हणून दाखवलं तुमच्या स्वमुखातून, आणि ओरिजिनल गीत आपण मग नंतर ते पण ऐकवतो.
0: ठीक आहे सर, नुकत्याच मरण पावलेल्या सुमन कल्याणपूरकर यांचे गीत म्हणण्याचा प्रयत्न करते.

0: वा वा वा मॅडम, फार छान. तुमचा आवाज पण अगदी गोड आहे आणि तुमचं गीत सुद्धा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आहे, एक भावगीत आहे. आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ते नक्कीच आवडलं असणार. तर आपण मुलाखतीमध्ये पुढे जाऊया.
1: चालेल सर.
0: आता तुम्ही मॅडम ज्या काही एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरीची जबाबदारी, तर हा काळ कोणता होता? म्हणजे तुमचा जो 35 वर्षाचा पूर्ण नोकरीचा काळ गेला, पण तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आलात, भामरागड आणि तुमच्या बदल्या पण झाल्यात, तर अशा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला बदलीसाठी जावं लागलं?
1: 1989 पासून मी नोकरी जॉईन केली सर. ती माझी पहिली अपॉइंटमेंट भामरागडच होती. त्या माझं ऑफिस एटापल्ली होतं, ते खूप दूर होतं, 90 किलोमीटर. तो पण एक खूप त्रासाचा काळ गेला. 5 वर्ष ती खूप कठीणच गेली. आता पण आठवलं, भामरागड म्हटलं की नको वाटतं पुन्हा जायला. नंतर मी आरमोरीला आली, एकदम चांगला एरिया होता तो. 10 वर्ष तिथे काम केलं. नंतर पुन्हा 4 वर्ष मी चामोर्शी एरियात काम केलं. म्हणजे आम्हाला तालुका लेवलच आमची बदली होते. नंतर मी भामरागडवरून आरमोरीला आली. आरमोरी चांगलं गाव होतं. त्यात आरमोरीला आल्यामुळे माझ्या मुलांची प्रगती झाली. मुलं पण थोडे चांगले शिकू शकले. माझी मुलगी पण 1 ते 4 वर्ग भामरागडला शिकली. पण आज ती एमटेक झाली आहे, चांगल्या शहरात दुबईला राहते. तिच्यामुळे मी पण परदेशवारी केली आहे. ही पण मला अभिमानाची गोष्ट वाटते. जपानला जाऊन आली, दुबईला जाऊन आली मुलींकडे. आणि नंतर मग मी चामोर्शीला राहिली 7-8 वर्ष. आणि आता शेवटी पुन्हा मी धानोरा एरिया, तो पण भामरागड सारखाच अतिदुर्गम भाग आहे सर, अतिशय दुर्गम. जे नक्षलवादी म्हणतो आपण, ते भामरागडपेक्षा मला इकडेच जास्त आढळले. आमच्या लहानपणी एवढं नक्षलवादी म्हणतात, पण एवढं आम्ही कधी बघितलेच नव्हते. लहानपण पण आमचं अतिदुर्गम भागात गेलं, पण नक्षलवादी हे नाव आम्हाला काही कळत नव्हतं. पण इकडेच ते जास्त आढळलं प्रमाण. आणि नंतर मी आता रिटायर्ड झाले तेव्हा मला एबीडीओचं प्रमोशन मिळालं. असं वाटलं, एवढे वर्ष आपण सेवा केली तर आमच्या केडरला प्रमोशनच दिलं. एक तर महिलांचं ऑफिस, समाजात दुय्यम स्थान, शासनाच्या ह्याच्यात पण आम्हाला दुय्यम स्थान नेहमी मिळालं असं मला वाटायचं. कारण आपण एवढी जीव तोडून मेहनत करतो, तर कुठेतरी आपलं प्रमोशन व्हावं असं सारखं वाटत होतं. आणि आता ते रिटायर्डच्या वेळेला मिळालं.
0: आता एबीडीओ म्हणजे काय हे आमच्या श्रोत्यांना कळणार नाही, तर एबीडीओ म्हणजे कुठलं प्रमोशन?
1: असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तालुका लेवलला बीडीओची पोस्ट खूप मोठी असते. जशी तहसीलमध्ये तहसीलदार असतात, तसे पंचायत समितीला बीडीओ असतात, त्यांना सहायक म्हणून एबीडीओची ही पोस्ट असते सर.
0: छान. म्हणजे तुम्ही एवढं सगळं तुमच्या कार्यासाठी आणि तुमच्या दुर्गम भागातील लोकांसाठी तुमची नोकरी आणि तुमची ही सेवा जी झाली, ती अंगणवाडी पर्यवेक्षिका नंतर एबीडीओ म्हणून तुम्हाला पद प्राप्त झालं. हा सगळा तुमचा काळ, जवळपास तुमचा रिटायरमेंटचा टोटल सर्व्हिसचा किती वर्षांचा काळ झाला?
1: टोटल 35 वर्ष सेवा केली सर मी.
0: 35 वर्ष. आणि आता या 35 वर्षानंतर सध्या तुम्ही काय करता?
1: तशी मला समाजकार्याची अजून एक काम करायची खूप इच्छा आहे. माझं काम पूर्ण महिला व बालकल्याण विभागात गेलं. महिला आणि मुलांसाठीच काम करायचं आहे. आणि अजूनही मला मुलांसाठी काम करायला आवडेल.
0: अच्छा. कुठल्या वयोगटातील मुला मुलींसाठी तुम्हाला असं कार्य करण्याची इच्छा वाटते?
1: 0 ते 6 वयोगट. कारण हा वयोगट मुलां अतिशय महत्वाचा आहे. याच वयोगटात मुलां म्हणजे सर्वांगीण विकास होतो मुलांचा. आणि आज आपण जे आहोत, ते बसलो आहोत, ते सगळं लहानपणी मिळेल संस्कारांमुळे, जे घडतो ते लहानपणामुळे. त्यामुळे हा वयोगट खूप सेन्सिटिव्ह आहे. आजकाल आई बाबा दोन्ही काम करतात, घरी मुलांना बघायला कोणी राहत नाही. आणि लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांचा त्याचा परिणाम होतो पुढील भविष्यावर. त्यामुळे मुलांसाठी मला अजूनही खूप करायची इच्छा आहे आणि मी ते करणारच आहे भविष्यात.
0: बालपण जे असतं, 1 ते 10 वर्ष, 0 ते 10 वर्ष म्हणतो आपण, या काळात ज्या काही आपण चांगल्या सवयी लावतो, एक आपण काय म्हणू, बुद्धिमत्तेला एक जोर असतो त्यामध्ये. आणि जे काही मुलं शिक्षण घेतात, मुलगा असो की मुलगी असो, अशा काळात त्यांना लहानपणापासून शिकवलेलं हे जन्मभर लक्षात राहतं. बरं, आता मॅडम तुमचे काही छंद वगैरे तुम्ही त्या 35 वर्षाच्या काळात म्हणा किंवा तुमच्या लहानपणापासून काही जोपासलेत का?
1: सुरुवातीपासून जसं वाचण्याची आवड होती सर, गाणं पण आवडायचं मला नेहमीच. पण नोकरीच्या काळात आणि सगळ्या एवढ्या जबाबदाऱ्या आयुष्यभर पेलल्या गेल्या की स्वतःच्या छंदांकडे नेहमी दुर्लक्षच झालं. सगळं दुसऱ्यांसाठीच करणं झालं, स्वतःसाठी काही करणं झालंच नाही. खूप गोष्टी राहूनच गेल्या. आता पुढे करील असं वाटतं. त्यासाठी आरोग्य चांगलं असणं महत्वाचं वाटते.
0: बरोबर आहे. कारण आरोग्य चांगलं तर सगळ्या काही गोष्टी गोड वाटतात. ज्या काही गोष्टी आपण पुढे करण्याचा आपण जो करतो आणि आपल्यामध्ये एक जिद्द असते काहीतरी करून दाखवायची म्हणा किंवा आपण काहीतरी करू, त्याला वयोमर्यादेवर काही नसते. बरं, मग तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही काही सांगितलं नाही. कुटुंबामध्ये तुमच्या घरी तुमचे मिस्टर आणि एक मुलगी, या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का?
1: आता कुटुंबात माझी मुलगी आहे, जावई आहेत, माझे मिस्टर, मुलगा असून एक नातू आहे, एक नातीन आहे, एवढे सगळे लोक आहेत. आम्ही आता एकत्र फॅमिलीच आहे आमची, एकत्र कुटुंब आहे. मुलगा असून आणि आम्ही दोघं असे असतो, नातू आहे छोटा.
0: अच्छा अच्छा. काय करतो मुलगा?
1: मुलगा माझं इव्हेंट्सचं काम करतो, वेगळे वेगळे शूट करतो तो. मुलगी माझी, मुलगी जावे दुबईला राहतात, जावे इंजिनियर. माझ्या मुलीने पण एमटेक केलं आहे, मुलगा पण, मुलांनी पण एमबीए केलं आहे, सून पण छान आहे.
0: आणि तुम्ही आजी पण झालात, हे महत्वाचं. बरं, आता शेवटी आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, तर शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश प्रदान करणार?
1: खूपदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे, तर आपण पण बदललं पाहिजे. आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळेच सांगतात, पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
0: एखादं उदाहरण देऊन थोडं सांगितलं तर लोकांना अजून चांगलं कळेल, म्हणजे वागणूक कशी असली पाहिजे याबद्दलचं थोडं आमच्या श्रोत्यांना जरा कथित करायला.
1: नाही सर, आपण सिनियर सिटीजन म्हटलं की आपण नेहमी दुसऱ्यांवर आपलं आपल्याला वाटतं की आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, तर तसं न वागता आपणही काही त्यांच्या कामात येतो का, त्यांना काही मदत करू शकतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आपली वागणूक नम्र असली पाहिजे, जी आपली म्हणजे आपण मोठे झालो म्हणजे आपण खूप हे नाही करू शकत ना, त्यांना आपण ओझने आपण आधार वाटलो पाहिजे असं मला वाटतंय. आपल्या मुलांना आपण ओझने ते एक आधार बनलो पाहिजे असं नेहमीच मला वाटतंय.
0: इतर श्रोत्यांनी पण यात अमल केला पाहिजे तुम्ही सांगितलेल्या या संदेशाबद्दल. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण अंजली अनिल जक्कनवार यांच्या जीवनाविषयी बरीच काही माहिती जाणून घेतली. त्यांनी केलेलं कार्य अंगणवाडी सेविकांसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून, अशा भामरागड, चामोर्शी, आरमोरी, धानोरा, देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके, तालुक्यांची जागा आहे. आणि या तालुक्यांच्या जागेवर त्यांनी नोकरी सांभाळली, सोबत कुटुंबीय पण सांभाळलं. एवढ्या सगळ्या गोष्टींतनं त्यांनी आज एक रिटायरमेंट लाईफ त्या शांतपणे जगत आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची इच्छा पण आहे, त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलीच आहे. तर अंजली मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूर केंद्रात आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: थँक्यू सर. मी सुद्धा आपले आभार म्हणते की आपण मला ही बोलण्याची संधी दिली. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण माझ्या म्हणजे बोलण्यातून काही प्रेरणा मिळेल तर मला त्याचा आनंदच आहे. थँक्यू.
0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर अंजली अनिल जक्कनवार यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: इथेच संपतोय. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 4:30 होत आहेत. सादर करीत आहोत मालिका विशेष.
1: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 7वा भाग आता आपण ऐकणार आहोत. विषय आहे भासाची पात्र योजना. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: काय रे, काय वाचतोयस आणि बराच विचारात पडलेला दिसतोयस?
1: हो ना, महाभारत वाचतोय. एक महत्वाची गोष्ट लक्षात आली आणि मी थक्क झालो बरं का.
0: काय रे, काय एवढा शोध लागलाय?
1: हे बघ ना, युद्धाच्या संदर्भातली महाभारताची जी पर्व आहेत ना, त्या सर्व पर्वांना कौरवांच्या सेनापतींची नावं दिलेली आहेत.
0: हो मग एवढं काय झालं त्यात?
1: काय झालं काय, अगं युद्ध जिंकलं पांडवांनी असं सांगतात की महाभारताची रचना ही त्यांच्याकडूनच झाली म्हणून. आता कौरव हारले, नुसते हारले नाही तर पार धारातीर्थी पडले. आता भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य यांच्यासारख्या हारलेल्या सेनापतींच्या नावानं काव्याच्या पर्वाची रचना करायची, याला काय म्हणायचं?
0: त्याला काही कारण आहेत. एकतर युद्धाच्या पूर्ण कालावधीत पांडवांचा सेनापती एकच होता,
1: बर,
0: द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न,
1: बर.
0: त्याच्यापेक्षा महत्वाची आणि निरनिराळ्या प्रकारची कामगिरी बजावलीये ती कौरवांच्या सेनापतींनी. युद्ध हरलेल्या पण धारातीर्थी पडलेल्या वीरांना एक प्रकारचा काव्यगत न्याय देण्याचीच पद्धत आहे ही. अशीच दुसरीही एक गोष्ट माहितीये का तुला?
1: कोणती कोणती?
0: टीव्हीवर रामानंद सागरांचं रामायण सुरू होतं,
1: हो,
0: त्यावेळी अगदी रस्ते ओस पडायचे इतकी लोकप्रिय होती ती.
1: बरोबर,
0: तेव्हाची गोष्ट आहे.
1: ती कोणती?
0: त्या मालिकेतल्या रावणाचा वध झाला त्यानंतर अनेकांनी ती मालिका पाहण्याचं सोडून दिलं होतं.
1: काय सांगतेस?
0: आमचे दादाही होते त्यात.
1: बर,
0: रावण गेला, रामाचा राज्याभिषेक तर होणारच, आता मालिकेत पाहण्यासारखं राहिलंय काय, असा त्यांचा साधा सवाल.
1: काय सांगतेस काय, विलक्षण आहे बरं ही हकीकत. असाच काव्यगत न्याय भासानं आपल्या पात्रांना पण दिलाय की ग?
0: शिरलास वाटत पुन्हा भासाच्या साहित्यात. हा पण मुद्दा बरोबर आहे तुझा. भासाचा कर्ण, त्याचा दुर्योधन, रावण, कैकेयी ही सगळीच पात्र फार वेगळ्या पद्धतीने रंगवली आहेत त्यानं.
1: खरंच. आता हेच पहा ना, पंचरात्र नाटकातला दुर्योधन एक यज्ञ करतो आणि त्याच्या शेवटी दक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी मागितलेलं दान म्हणजे पांडवांना अर्ध राज्य देण्याचंही तो मान्य करतो आणि ते अगदी आनंदानं देतो सुद्धा. इतकंच नाही तर विराटावर केलेल्या स्वारीच्या दरम्यान अभिमन्यू कैद होतो हे ऐकून

0: दुर्योधन अतिशय अस्वस्थ होतो.
1: पण पांडव सापडले आहेत आणि अभिमन्यूचा विवाह उत्तरेशी ठरलाय, तेव्हा त्यात सहभागी व्हायला या असा निरोप विराटाकडून येतो, तेव्हा दुर्योधनाला मनस्वी आनंद होतो. तो म्हणतो की मनुष्य मृत झाला तरी त्यांनी केलेल्या चांगल्या कर्माद्वारे तो जिवंतच राहतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे पांडवांना राज्य देऊन मी कीर्तीच्या रूपाने अमर होईन.
0: पण हा उदात्त दुर्योधन भासाच्या दूतवाक्य नाटकात किती वेगळा वागलाय. नाटकाच्या सुरुवातीलाच कांचुकीय वर्दी घेऊन येतो की युद्ध व्हायला नको म्हणून शिष्टाई करण्यासाठी पांडवांच्या तळावरून कृष्ण येतोय. त्याच्या पुढे पुढे काय होतं ते ऐकायचंय.
1: हो,
0: संवादच ऐकूया ना.
2: महाराज, हे पांडवांच्या तळावरून दूत म्हणून पुरुषोत्तम नारायण आले आहेत.
3: काय काय म्हणालास? ज्याचं राज्य आणि संपत्ती जरासंधानं हरण केली तो कंसाचा घातक दामोदर येतोय ना. आम्हा पुरुषोत्तम नारायण काय की राजे लोकांच्या तैनातीत तुमची ही बुद्धी फिरली रे. चल काळ करी दोन.
2: क्षमा क्षमा असावी महाराज, धानलीच चूक झाली माझी.
3: सामान्य तुझ्यासारख्या माणसाची उडायचीच अशी धांदल. बर, कोण आलाय म्हणून म्हणालास?
2: केशव पांडवांकडून दूत म्हणून आलाय. येतो मी महाराज, आज्ञा असावी.
3: ठीक राजे लोक हो. कैद करिता मी येथ केशवाला, दृष्टी जाई सोडून पांडवाला. होत पांडव मग मूढ शक्तिहीन. राज्य निष्कंटक सकल मी करीन. या दरबारी लोकांना तर धमकावून झालं, आता त्या गुराख्याकडे लक्ष द्यायला लागू नये म्हणून आणखीन काय करावं बर. असंच करावं. हे वस्त्रहरण होणाऱ्या द्रौपदीचं चित्रच पाहत बसावं झालं. वा, काय चित्र आहे. तिकडे ते पांडव दासांसारखे असहाय्यपणे बसलेत. आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म आपली तोंड झाकून बसलेत. इकडे हा दुःशासन द्रौपदीचे केस धरून ओढतोय. आणि संतापाने उसळणाऱ्या भीमाला आणि अर्जुनाला युधिष्ठिरच गप्प बसवतोय. मोठी गंमत आहे बुवा.
0: पाहिलास हा दुर्योधन, हट्टीपणा दुष्टपणा याचा अगदी अर्क भरून राहिलाय त्याच्या अंगात.
1: नुसतं तेवढंच नाही, अतिशय छद्मीपणानेही वागतोय तो या नाटकात.
0: हो ना,
1: दुर्योधन हाच खलनायक असणारं भासाचं आणखी एक नाटक म्हणजे दूत घटोत्कच. त्या नाटकातही तो थोडा सौम्य पण निग्रही दुष्ट दाखवलेला आहे.
0: अभिमन्यूचा वध जयद्रथानं केलाय हे समजल्यावर घाबरून गेलेल्या धृतराष्ट्राला आणि इतरांना तो धीर देतो. जयद्रथाच्या बचावाकरता आणि आपलीच बाजू बरोबर आहे हे सांगण्याकरता अगदी वकिली पद्धतीचा युक्तिवाद करतो दुर्योधन.
1: आणि नंतर घटोत्कचा करवी पाठवलेला कृष्णाचा युद्ध थांबवण्याचा निरोप तो धुडकावून लावतो. हिंमत असेल तर लढायला या असा करारी निरोप तो पांडवांना पाठवतो.
0: पण आपली बाजू कमकुवत नाही तर वरचढ आहे असा सतत देखावा करत राहणारा हाच खलनायक दुर्योधन महाभारतीय युद्धाच्या शेवटी अगदीच वेगळा भासतो. त्याचे सगळे भाऊ मारले गेलेले आहेत, प्रिय मित्र कर्ण नाही, द्रोणाचार्यांची हत्या झाली आहे. अशा वातावरणातच दुर्योधन स्वतः भीमाच्या गदेच्या प्रहाराचा बळी ठरतो.
1: एक मिनिट, दुर्योधन भीमाच्या गदेच्या प्रहाराचा बळी आहे हे वर्णन अर्धवटच झालं.
0: म्हणजे
1: भीमानी दुर्योधनाच्या मांडीवर अधर्मानी केलेल्या प्रहारानी हे वर्णन बरोबर होईल.
0: बरोबर आहे, पण अशा अधर्मानं प्राप्त होणाऱ्या मरणाच्या प्रसंगी दुर्योधनाचा एक वेगळाच उदात्त भाव दिसून येतो. स्वतः केलेल्या सगळ्या पापांची आठवण त्याला होते. बघ बर का, भासाचा हा दुर्योधन इथे काय म्हणतोय ते.

0: तहात आले आहेत. माता गांधारी ही आलो आलो दंडवत करतो तुम्हाला. पण हाय हाय काय ही माझी अवस्था. भीमानं फक्त माझ्या मांड्यास मोडल्या नाहीत तर तुम्हाला नमस्कार करण्याचा माझा नेहमीचा परिपाठही मोडून काढला. छी छी मी तर आता निरोप घेणार या जगाचा.
1: गुरुराज काय ही तुमची अवस्था.
0: कोण गुरुपुत्र अश्वत्थामा? अरे हे तर आमच्यावरच्या अवकृपेचं फळ.
1: त्या अवकृपेचं मूळच छाटून टाकतो मी आता.
0: काय करणार आहेस तू?
1: मी काय करीन, त्या कृष्णासकट पांडवांचा नायनाट करून टाकीन मी. तुझ्या देहाबरोबरच तुझी प्रतिष्ठाही मातीला मिळवले त्यांनी.
0: नको नको असं काही करू नकोस. त्यांनी त्यांनी काय साध्य होणार? माझ्या हातून घडलं तेवढं पाप पुरे झालं. स्वाभिमान हेच राजाचं खरं शरीर. तेच तेच तुळीत पडलंय आता. काय काय केलं नाही मी. द्रौपदीचं वस्त्रहरण घडवलं. तो पोर सौदा अभिमन्यू त्याला कपटानी मारलं. पांडवांना द्यूताच्या जाळ्यात अडकवून वनवासाला धाडलं. त्याचंच हे फळ मिळालं मला. माझ्या पापांपेक्षा कमीच आहे हे. आणि आणि गुरुपुत्रा ते पहा वर. मला मला न्यायला आलेत आमचे पूर्वज. माझा प्रिय मित्र कर्ण आणि आणि माझे माझे सगळे भाऊ आणि आणि तो अभिमन्यूही. दिव्य विमान घेऊन आलेत ते मला न्यायला. आलोच आलोच आलोच हा मी.
2: इथे दिसतो तो दुर्योधन दुर्दैवी असहाय आहे. आयुष्यभर केलेल्या दुष्कर्मांची त्याला जाणीव आहे. त्यांचा दोष तो आता कुणाच्या माथी मारत नाहीये. त्या कर्मांची फळं भोगायला तो तयार आहे. आता पुन्हा युद्ध नको, सूड नको अशी त्याची उदात्त भावना दिसते.
3: भासानं काही नाटकात त्याला दुर्योधन म्हणायच्या ऐवजी सुयोधन म्हटलंय ते बहुधा याचमुळे.
2: दुर्योधनासारखाच भासाचा कर्णही महाभारताच्या मुळातल्या कर्णापेक्षा अगदी वेगळा आहे.
3: कसा काय?
2: कर्णाच्या व्यक्तिरेखेवर मराठीत एकाहून एक सरस अशा कादंबऱ्या कथा लिहिल्या गेल्यात. मृत्युंजय, राधेय या गाजलेल्या कादंबऱ्या आणि इतर अनेक लेखक लेखिकांनी लिहिलेले स्फुटलेख यांची मूळ प्रेरणा खरं तर भासाच्या कर्णभारामध्ये आहे असं वाटतं.
3: भीष्म आणि द्रोणांनी युद्धापासून लांब ठेवलेला, आपण राधेचे नाही तर कुंतीचे पुत्र आहोत याची जाणीव असलेला, परशुरामानं शाप देऊन ज्याची अस्त्र निकामी केली आहेत असा दुर्दैवी कर्ण आपली कवच कुंडलं हसत हसत देऊन टाकतो. ती मागून घेणं हे कृष्णाच्या सांगण्यावरून केलेलं इंद्राचं कारस्थान असणार हे ध्यानात येऊनही तो ते देतो. इथेच त्याचा वेगळेपणा दिसून येतो.
2: मुळातला महाभारतातला कर्ण याचकांनी मागितलेली वस्तू लगेच देतो खरी, पण प्रत्येक वेळी त्या बदल्यात काहीतरी मागून घेतो. म्हणजे एक प्रकारे विनिमय एक्सचेंज करतो.
3: वा,
2: ते खऱ्या अर्थाने दान नव्हेच. महाभारतातला कर्ण कवच कुंडलांच्या ऐवजी अर्जुन

0: महाभारतातले दुर्योधन आणि कर्ण तसाच हरिवंशातला म्हणजे आपल्या बालचरितातला कंस हा देखील आणखीन एक खलनायक. भासानं त्याचा प्रवेश घडवलाय तो केवळ तिसऱ्या अंकामध्ये. कृष्णाच्या ऐवजी नंदगोपाकडून आणलेल्या मुलीची हत्या करण्यापुरताच बाकी नाटकात त्याचं वर्णन तेवढं येतं. त्याला रंगभूमीवर यायला वावच दिलेला नाही.
1: भासानी रंगवलेल्या रामकथेत मात्र दोन खलनायक आहेत आणि त्यांना रंगभूमीवर मोठा वाव दिलाय. प्रतिमा नाटकातली कैकेयी आणि प्रतिमा आणि अभिषेक नाटकातला रावण या दोन्ही पात्रांचा मोठा सहभाग आहे या सगळ्या कथानकात.
0: रामाला वनवासात पाठवा असं मागणं आपल्या आईनं म्हणजे कैकेयीनं मागितल्यामुळे राम, सीता आणि लक्ष्मण हे तिघे वनवासाला गेले आणि त्या दुःखानं दशरथ राजाचं मरण ओढवलं हे प्रतिमा नाटकाच्या तिसऱ्या अंकात भरताला समजतं. कौसल्या आणि सुमित्रा यांना नमस्कार केल्यावर तो कैकेयीला साधा नमस्कार करण्याचंही नाकारतो, तिची निर्भर्त्सना करतो. तरीही त्यावेळी ती शांत राहते. योग्य वेळ आल्यावर तुला काय घडलं ते सांगेन एवढंच म्हणते.
1: नाटकाच्या 6व्या अंकात मात्र रामाला भेटायला गेलेल्या सुमंत्राकडून सीता हरणाची हकीकत भरताला समजते आणि तो भडकतोच. रघुकुळाला लाभलेल्या तुझ्यासारख्या सुनेच्या कर्तबगारीमुळे घराण्यातल्या इतर सुनांनाही अपमान सहन करावा लागतोय, आता तरी झालं तुझं समाधान, असं तो कैकेयीला विचारतो. त्यावर कैकेयी समयसूचकपणाने स्वतः उत्तर न देता काय घडलं ते सांगावं असं सुमंत्राला सुचवते.
0: दशरथाला मिळालेल्या शापामुळे रामाचा मृत्यू ओढवला असता आणि पुत्रवियोगाच्या दुःखानं दशरथालाही मरणाला सामोरं जावं लागलं असतं, कैकेयीनं रामाला दूर पाठवलं आणि त्याला मृत्यूपासून वाचवलं, पण दशरथाचा मृत्यू मात्र ती टाळू शकली नाही असं सुमंत्र सांगतो.
1: आपल्याला मोठ्या तणावाला सामोरं जायचंय याची जाणीव असणाऱ्या कैकेयीकडून या सगळ्या गडबडीत 14 दिवसांच्या वनवासाऐवजी 14 वर्षांचा उच्चार झाला. ही वस्तुस्थिती सुमंत्राकडून समजल्यावर भरत नमस्कार करून तिची क्षमा मागतो आणि तीही त्याला क्षमा करते.
0: एका प्रकारे दशरथाचं दैव किंवा नियती हीच रामाच्या वनवासाला आणि सीतेच्या अपहरणाला कारणीभूत आहे असं भासानं सुचवलंय.
1: जशी कैकेयी भासानी वेगळ्या स्वरूपात दाखवली तसाच रावणही. प्रतिमा नाटकात तर त्याला फारच कमी वाव आहे. दशरथाच्या श्राद्धाला काय वस्तू अर्पण कराव्या या विचारात पडलेल्या रामाला सुवर्ण मृगाच्या शिकारीला पाठवून तो सीतेला पळवतो. त्यानंतर त्याची हकीकत आपल्याला इतर पात्रांच्या निवेदनावरूनच समजते. रावण प्रत्यक्ष रंगमंचावर येतच नाही,
0: मात्र अभिषेक नाटकातला रावण हा खलनायक म्हणून अगदी स्पष्टपणानं वावरतो. मात्र तो सीतेला पळवताना दाखवलेला नाही. अशोकवनात जाऊन तो सीतेला धमकावतो, सीतेच्या शोधासाठी आलेल्या मारुतीला पकडायचा तो प्रयत्न करतो, विभीषणाचा अपमान करतो आणि त्याला हकलूनही देतो.
1: रामाच्या सैन्याबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र तो एक विलक्षण गोष्ट करतो. राम आणि लक्ष्मण यांच्या मस्तकांच्या प्रतिकृती घेऊन तो सीतेला घाबरवण्यासाठी जातो. सीता घाबरते, बेशुद्ध होते. मात्र तेवढ्यात रावणाच्या पुत्राच्या इंद्रजिताच्या मृत्यूची बातमी येते आणि तो गडबडतो. दुःखाने अक्षरशः वेडापिसा होतो आणि अखेर रणांगणावर जातो आणि त्याच वेळी रामाकडून मारला जातो.
0: तिकडे वीरगती प्राप्त झालेल्या दुर्योधनाचं जसं कौतुक भासानं केलंय, मात्र रावणाचं तसं साधं वर्णन सुद्धा त्यानं केलं नाही हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कदाचित आपल्याला उपलब्ध झालेली अभिषेक नाटकाची रंगावृत्ती तयार करताना ते वर्णन गाळलं गेलं असावं असं वाटतं.
1: भासाच्या इतर नाटकांना खलनायक नाहीच असं म्हटलं तरी ते काही वावग होणार नाही.
0: म्हणजे
1: प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त या नाटकांमध्ये जरी विवाह ठरताना होणारे मानापमानाचे प्रसंग, राजकीय घडामोडी, युद्ध वगैरे दाखवलेले असले तरी त्यात कोणी ठरवून दुष्टाव्याने वागतं असं दिसत नाही.
0: वासवदत्तेचे वडील महासेन हे उदयनाला कपटानं पकडून आणतात आणि तुरुंगात डांबतात, पण त्यांचा हेतू उदयनानं आपला मानी स्वभाव बाजूला ठेवून वासवदत्तेला मागणी घालावी असाच असतो.
1: हा,
0: उदयनाचं राज्य हिरावून घेणारा आरुणी हा तर बोलून चालून शत्रूच. तो उदयनाचं राज्य हिरावून घेतो, पण त्यात व्यक्तिगत दुष्टावा नाही, ती केवळ राजकीय घडामोड आहे.
1: आरुणीचा पराभव करून राज्य पुन्हा मिळवायचं तर मगधाची राजकन्या पद्मावती हिच्याशी त्याचा विवाह होणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे वासवदत्तेला पळवून तिला पद्मावतीच्या

0: आश्रयाला ठेवून यौगंधरायण हा पद्मावतीच्या वडिलांच्या म्हणजे मगधाच्या राजाच्या सहाय्याने उदयनाला आपलं राज्य मिळवून देतो. या सगळ्या घडामोडीत नायक खलनायक असे खास पात्र दाखवण्यासारखं काहीही नाही.
1: नाही ते खरं आहे, पण तरी दोन प्रश्न उरतातच. वासवदत्ते बरोबर उज्जैनहून पळालेला उदयन तिच्या वडिलांचा म्हणजे बलाढ्य अशा चंड प्रद्योत महासेनाचा आश्रय का घेत नाही हा एक प्रश्नच आहे.
0: अरे सोपं आहे, उदयन हा मानी आहे. वासवदत्तेला घेऊन तो जिथून पळाला तिथेच पुन्हा आश्रयाला जाऊन मदत कशी मागेल, नाही का?
1: बरोबर बरोबर.
0: आता दुसरा प्रश्न काय,
1: ज्याचं राज्य गेलेलं आहे आणि पहिली पत्नीही वारलेली आहे अशा बिजवर उदयनाला मगधासारखा बलाढ्य देशाचा राजा आपली मुलगी कशी देतो आणि मदत तरी काय म्हणून करतो?
0: हा मात्र योग्य आहे तुझा विचार. पण एरवी अगदी वृक्ष म्हणून मानल्या गेलेल्या राजकारणात सुद्धा अशा नवलाच्या घडामोडी घडतातच की.
1: म्हणजे
0: आणि उदयनाचं राज्य त्याला परत मिळाल्यावर तो प्रबळ होईल असं भविष्य ज्योतिषाने वर्तवलेलं असतंच की. त्यामुळे मगधाच्या राजांनी केलेली कृती तशी काही फारशी नवलाची नाहीये.
1: हो, तेही एका अर्थाने खरंच आहे. अशा आश्चर्यकारक गोष्टी जगातही घडतातच.
0: मग काय,
1: तरीही खलनायकांना केवळ काळ्या पांढऱ्या रंगात न रंगवता भासानं दाखवलेलं त्यांचं स्वरूप खूपच बहुरंगी आणि बहुढंगी आहे असं नाही वाटत?
0: अरे भासानी केवळ नायक खलनायकच नव्हे तर इतर साधी साधी पात्रे फार निराळी संवेदनशील अशी रंगवलीत. उदाहरणच द्यायचं तर भासाचे विदूषक.
1: हो हो हो, खरंय. महाभारत आणि रामकथा यांच्या कथांवर आधारलेल्या त्याच्या नाटकांमध्ये विदूषक नाहीतच. त्या कथांचा साचा तसा अगदी पक्का आहे, तिथे विदूषकांना वावच नाही. मात्र प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त या नाटकात वसंतक आणि चारुदत्त नाटकामध्ये मैत्रेय हा विदूषक म्हणून येतो.
0: नुसता येतच नाही तर तो नाटकात महत्वाची कामगिरीही बजावतो. भासाचा विदूषक हा केवळ विनोद निर्मिती करणारा व्यंग दाखवणारा असा नाहीये तर तो आपल्या मित्राचा म्हणजे आपल्या नायकाचा मान राखणारा,
1: बरोबर,
0: त्याच्यावर ओढवलेल्या संकटांमुळे स्वतः कष्ट भोगणारा पण नायकाविषयी सहानुभूती बाळगणारा, म्हणजे भासाच्या शब्दात सांगायचं तर सानुक्रोश असा दिसतो.
1: अगदी बरोबर. आता हा चारुदत्ताचा विदूषक मैत्रेय भोजनाचं निमंत्रण देणाऱ्या यजमानाला काय सांगतोय ते पहा.
2: कोणाला बोलवावं बरं? हा चारुदत्ताचा मित्र मैत्रेय चाललाय, त्यालाच बोलावतो. अहो अहो मैत्रेय महाराज, आमच्याकडे आज भोजनाला चला, दक्षिणाही देतो त्याबरोबर.
3: नाही नाही, मी येणार नाही. अहो मोकळा नाहीये मी आज. हो
2: हो, चला. चांगलं दही भात चटण्या भाज्या गुळवणी आणि सजलेलं ताट मिळेल तुम्हाला.
3: नाही नाही, मोकळा नाहीये.
2: हो चला. हो
3: अहो मोकळा नाहीये म्हटलं ना मी. आणि हे बघा, गोड आणि आंबट खाणं हल्ली मला चालत नाही. पुन्हा पुन्हा कसला आग्रह करताय तुम्ही? हे बघा, दुसरं कोणीतरी पहा बरं.
2: बरं राहिलं.
3: जेवायला घालतो वर दक्षिणाही देतो असं म्हणतोय हा. माझ्यावरही ही वेळ यावी ना परक्याच्या अन्नावर जगण्याची. चारुदत्ताकडे अष्टौ प्रहर चारी ठाव जेवणारा मी, आकंठ मिष्टान्न खाणारा मी, गोड गोड पदार्थ खाऊन एखाद्या पोळाप्रमाणे रवंथ करत पडणारा, त्याला गरिबी आल्यामुळे कसे तरी दाणे टिपट टिपट जगणाऱ्या पाखराप्रमाणे झालोय. काय ही माझी दशा. पण माझ्या मनासारखीच पोटालाही सवय झाली आहे आता उपाशी राहण्याची. अगदी पिंडा एवढा कोरडा भात जरी मिळाला ना तरी समाधान त्यातच मानत बिचार. काय करणार. पण छे छे, तरीही श्रीमंतच आहे मी. चारुदत्तासारखा मित्र असल्यावर श्रीमंतच आहे मी. हो

0: पाहिलंस, आपला मित्र चारुदत्त उपाशी असेल म्हणून स्वतः उपाशी राहणारा, लोकांमध्ये आपल्या मित्राचा मान राहावा म्हणून चारी ठाव गोडाधोडाचं जेवण आणि वर दक्षिणाही नाकारणारा हा मैत्रेय कसा खराखुरा मित्र आहे तो!
1: आहे खरा विलक्षण हा मैत्रेय विदूषक. अरे, भासाच्या खलनायकांबद्दल आणि इतरांबद्दल इतकं बोललो आपण, पण भासाचे नायक नायिका यांच्याकडे अजून पाहिलंच नाही की
0: होय की बोलण्याच्या नादात ते राहूनच गेलं. बरोबर, ठीक आहे, पण आपण असं करूया का, आता ते पुढच्या वेळेला पाहूया.
1: चालेल चालेल. हो,
2: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 7वा भाग आताच आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागेकर आणि रवींद्र खरे, नाट्यवाचन प्रणव गोखले आणि प्रसाद कुलकर्णी, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य मेघना घाणेकर, सादरकर्त्या नीलिम.

0: श्रोतेहो, पुढच्या भागात भासाच्या पात्र योजना याच विषयावर आपण आणखीन जाणून घेणार आहोत. ऐकत राहा जाणूनी घेऊ भास कवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोतेहो, DTH वाहिनीचे कार्यक्रम इथे संपतात. आता थोड्याच वेळात आमची अस्मिता वाहिनीची दुसरी सभा सुरू होणार आहे.

प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोत्याहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कोमल साने यांनी गायलेला राग गावती. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. तर ऐकूया कोमल साने यांनी गायलेला राग गावती.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कोमल साने यांनी गायलेला राग गावती ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती लीलाधर चक्रदेव यांनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि सुरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या सुरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत, हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते. पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधी कधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या. ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाकाच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शाहपूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20 सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20 संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तोळ काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागरबंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHU त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर एन राजम ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHU त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर

0: राग आणि रस एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेईंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है
2: जी,
1: तो इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ, संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था
1: जी.
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे.
1: बचपन ही में
2: जब मैं थर्ड या फोर्थ स्टैंडर्ड में पढ़ता था तब भी यही हालत थी. कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भैंस से करीब 5-6 माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. बरवड़ा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और वासक तो गाओ. क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा. वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना कुछ संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था. सो बच्चों ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी 95 उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शंकर जी मुंशी जी मंगा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए. यूं तो यज्ञ तो हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार कहिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे व्यापार से सम्मान सर्वहस्त मेरे गुरु के समित मुझे ले गए.
0: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या 2 मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात. BHU मध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला. ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. 1965 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे 1967 मध्ये त्यांचे निधन झाले. ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर औलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते. परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते. त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात. नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता. त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत. त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता. तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते. त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले. त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. एक संगीतकार म्हणून ओमकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्ट

मदत होते हा एक मताचा विषय आहे. तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले. पंडित ओमकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता. त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता अडीच सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याचे समजले जाणारे रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला. जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांचे ताण हे सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या वैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाले आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांचा संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वातंत्र्य झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी

होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात ग्वालियर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. भारत ने संयुक्त राष्ट्र में पाकिस्तान द्वारा कश्मीर मुद्दा उठाने पर कड़ी आपत्ति व्यक्त की है. पाकिस्तान पर संयुक्त राष्ट्र मंच का राजनीतिकरण करने का आरोप लगाते हुए भारत ने कहा कि सह अध्यक्ष के रूप में निष्पक्ष रहने के बजाय पाकिस्तान ने पद का दुरुपयोग किया है. संयुक्त राष्ट्र में भारत के स्थायी प्रतिनिधि पी हरीश ने पाकिस्तान के स्थायी प्रतिनिधि आसिम इफ्तिखार अहमद की टिप्पणियों के जवाब में जम्मू कश्मीर पर भारत का रुख दोहराया.
4: मैं पाकिस्तानी पक्ष की टिप्पणियों का उल्लेख करता हूं. ये हैरान कर देने वाला है कि ऐसे मंच पर जहां राजनीतिक मुद्दों पर संतुलित और निष्पक्ष चर्चा की उम्मीद की जाती है ऐसी बातें कही गईं. मैं दोहराना चाहता हूं कि जम्मू कश्मीर पूर्ण रूप से भारत का घरेलू मामला है.
3: ईरान के तेहरान में स्थित भारतीय दूतावास ने सुरक्षा स्थिति में सुधार के बावजूद भारतीय नागरिकों को जारी नए

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतोय. ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास

0: जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबचा इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश नडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट एन्थुजियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया आणि मग त्याला नाव काय द्यायचं. मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीय त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झालं. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
0: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
1: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायचीसाठी केले. आज न्यू हिंदच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
0: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
1: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतर झाली क्लबची. 1 स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोकं जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोकं आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा

0: प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोकं तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळ्या तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेटकीपर डी डी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते तेव्हा पॅड्स नव्हते तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे घसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली आणि मग त्यावेळेला एक वांद्रे बांदेकर अय्यर मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर, स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळसुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता. काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागले जागा म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमच्या क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर, तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
2: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्युस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते आय पी एलला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आत्ता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले अंडर 19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
1: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेंना भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू हिन स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
2: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द एस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत मुलं मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळाच सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
1: बरोबर नागेश्वर, तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
0: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमच्या क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी त्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिला आहे आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
1: बरं भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आतापर्यंतची?
2: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत आणि सर्वात त्याचं म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी MCA कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही, 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसासुद्धा वाढत गेला, पण त्या काळातसुद्धा पैशांची अडचण असायची, तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
0: एक मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून, तर क्लबकडून पैसे कुठून यायचे तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ

0: आणि जे काय पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काय राहायचं तो साठा जो व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला, वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावे लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. तर त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतोय.
1: सर, 34 वर्षांपूर्वी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
2: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
0: न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये, म्हणजे तेव्हाची बॉम्बे, त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता. आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी, त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली, कारण हे जे टुर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टुर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टुर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच, कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100 वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतले सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जूनपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं.

0: मात्र या स्पर्धेत नीरजला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्यावहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू पीटी उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार अवितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण न्यू हिन स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात। मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू। झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा। जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: श्रोत्यांनो, ठीक 7:00 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल।

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि

0: राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी

0: समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
1: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो, आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलं आहे गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
3: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली, मात्र कृषीमंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या, मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही, अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
2: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केलंय अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
3: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार

0: होणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत. परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 6 शके 1948 अर्थात 24 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खरीप पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक भरत कुशारे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. आज आपण खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य

0: व्यवस्थापन याविषयी बोलणार आहोत. या हंगामात आपण विविध पिकं घेत असतो. या पिकांचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि इतरही व्यवस्थापन आपण कसं करायला हवं याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आणि येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक भरत कुशारे सरांना. कुशारे सर हे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर कोकणामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात कोणकोणती पिकं घेतली जातात काय सांगाल?
1: कोकणात प्रामुख्याने भात हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर नागली वरई आणि इतर जर कडधान्यामधील जर म्हणाल तर तूर मूग उडीद आणि काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी जे आहेत तर ते भुईमुंग थोड्या प्रमाणात घेतल्या जातो आणि रताळी थोडीफार घेतली जातात.
0: अच्छा.
1: सुरण वगैरे हे जे आहेत हे आंतरपीक म्हणून ही घेतली जातात. मुख्य म्हणजे आपलं भात, त्यानंतर नागली वरे, तेलबियामध्ये भुईमुंग किंवा थोड्याफार प्रमाणात खुरासणी.
0: अच्छा. सर कार्यक्रमात पहिला फोन आलाय तो आपण घेऊया.
1: हो
0: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: मी सदाशिव गोपाळ राऊत जव्हार जिल्हा पालघर. तर मला भाताविषयी प्रश्न विचारायचा होता.
1: हा बोला बोला ना.
2: भात पीक लावल्यानंतर खत कोणतं द्यावं?
1: बरोबर.
2: आणि तणनाशकासाठी काही उपाययोजना करता येईल का?
1: तर भात हे पीक जे आहे ना आपलं ते आपण 3 ते 4 पद्धतीने लागवड करतो. त्याच्यामध्ये मुख्य जी आपली लागवड आहेत रोपवाटिका तयार करून आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये आवणी करतो ती एक पद्धत. आणि त्याच्यानंतर जी आहे तर त्या 4 सूत्री आहेत. मग SRT आहे, टोकन आहेत किंवा ड्रम सीडरनी आहेत. तर आपली जी पारंपरिक जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन करत असताना प्रथम आपल्याला रोपवाटिकेमध्ये खताचं व्यवस्थापन करावं लागतं. त्यासाठी साधारण आपल्याला 2.5 एकर जर क्षेत्र असेल आपलं भाताचं तर त्यासाठी 10 ते 12 गुंठ्यावरती रोपवाटिका लागते. आणि त्या रोपवाटिकेसाठी किमान आपल्याला 1 टन शेणखत जे तर ते शेतामध्ये मिक्स केलं पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गाडीवापी करून बियाण्याची पेरणी केली पाहिजे. बियाणं पेरल्यानंतर 1 किलो युरिया आणि 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट प्रति गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. त्यानंतर रोप 15 दिवस असं झाल्यानंतर परत आपण दुसरा जो हप्ता जो आहे युरियाचा 1 किलो युरिया तो आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर रोप तयार झालं 21 ते 22 दिवसांचं त्यानंतर आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये जे आपण केलेलं आहे त्या शेतामध्ये सुद्धा पहिली चिखलणी करण्याच्या अगोदर 7.5 टन शेणखत जे आहेत 2.5 एकर शेतासाठी ते मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण पुढचे जे पहिली चिखलणी असेल दुसरी चिखलणी असेल ती केल्यानंतर ज्यावेळेस आपण लागवड करत असतो भात पिकाची तर त्यावेळेस आपल्याला जी रासायनिक खताची शिफारस मात्रा जी आहे ते 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश याची आवश्यकता असते. परंतु हे एकाच वेळेस प्रति हेक्टरचा जर हिशोब जर केला तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामधील पूर्ण स्फुरद आणि पालाश जो आहे आणि 40% नत्र हा आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचा असतो. तो शक्यतो द्यायचा म्हटला तर युरियाच्या मार्फत जर 87 किलो युरिया 313 किलो सिंगल सुपरफॉस्फेट 84 किलो मिरेटो पोटॅश ह्या मार्फत द्यावं लागेल. त्यानंतर जेव्हा पीक 1 महिन्याचं होतं म्हणजे फुटे फुटण्याच्या वेळेस त्यावेळेस नत्र खताचा दुसरा हप्ता जो आहे तो 87 किलो युरिया मार्फत आपल्याला द्यावा लागेल. आणि त्यानंतर जेव्हा पीक फुलरत असतं त्यावेळेस उरलेला 20% नत्राचा हप्ता 43 किलो युरिया आपल्याला तो द्यावा लागेल. परंतु बहुसंख्य शेतकऱ्यांना हा हेक्टरचा हिशोब समजत नाही. तर आपण एकरी जरी आपण बघितलं तर एकरी साधारण 1 एकरला खताची जी गरज आहे ती 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाशची असते. याच्यानुसार जर सांगायचं जर म्हटलं आणि आपल्याकडे जर युरिया सिंगल सुपरफॉस्फेट आणि मिरेटो पोटॅश हे पर्याय उपलब्ध असतील तर 35 किलो युरिया 125 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हे लागवडीच्या वेळेस आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर 1 महिन्याचा पीक झाल्यानंतर 35 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल. आणि जेव्हा पीक फुलवरत येईल त्यावेळेस 17 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल. समजा हे सुट्टी खत अशी उपलब्ध नाहीये आणि मिश्र खत उपलब्ध आहे 15-15 हे असं उपलब्ध असेल तर ते आपल्याला म्हणजे सुपला जर उपलब्ध असेल तर तो केवळ मग 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस द्यावा लागेल. त्यानंतर 1 महिन्याने 26 किलो युरिया त्यानंतर पीक फुलवरत असताना 17 किलो युरिया द्यावा लागेल. आणि समजा तुमची 4 सूत्री लागवड जर असेल केलेली म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भाताच्या तुसाची राख वापरतो याच्यामध्ये दुसरं भाताचा पेंडा जो आहे तो प्रति गुंठे 20 किलो वापरला पाहिजे. आणि त्यानंतर गिरीपुष्पाचा पाला जो आहे तर तो 2 ते 4 झाडांचा पाला प्रति गुंठ्याला आपल्याला तो टाकावा लागतो. आणि हे झाल्यानंतर मग ज्यावेळेस आपण विशिष्ट अंतरावरती आपण ती लागवड करतो तर जो चौकोन बनतो लागवड केल्यानंतर त्या प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला युरिया ब्रिकेट जे आहेत त्याचा वापर करावा लागतो. ही युरिया ब्रिकेट्स जी आहेत 1 गुंठ्यासाठी 625 लागतात. एका ब्रिकेटचं वजन साधारण 2.7 ग्रॅम असतं आणि याद्वारे आपण त्याचं खत व्यवस्थापन

0: म्हणजे ते चार श्रुतीमध्ये आपण करू शकतो. परंतु जर यासाठी पद्धत असेल, म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान असेल किंवा एखाद्याने टोकन पद्धत वापरत असेल किंवा ड्रम सीडरनी म्हणजे पेरभात केलेले असेल, तर त्या वेळेस आपल्याला अशी काळजी घ्यावी लागते की जे काही आपण वाफे केलेले किंवा आपण टोकन करणार आहोत, तर ती टोकन करण्याच्या वेळेस आपल्याला मिक्स खत असेल सुपला असेल तर 133 किलो सुपला पेरणीच्या वेळेस आपल्याला तो द्यावा लागतो. त्यानंतर पीक साधारण 1 महिन्याचं होईल किंवा फुटे फुटण्याची अवस्था असेल तेव्हा 26 किलो युरिया आपल्याला द्यावा लागेल आणि पीक फ्लोरत असताना आपल्याला तो 18 किलो युरिया आपल्याला त्यावेळेस द्यावा लागतो. आणि हे टोकण असेल, ड्रम सीडरनी असेल किंवा सगुणा भात तंत्रज्ञान असेल, याच्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट किंवा फेरस आणि झिंक याची कमतरता त्या पिकामध्ये जाणवते. तर ती जाणू नये याच्यासाठी आपल्याला 4 किलो फेरस सल्फेट आणि 4 किलो झिंक सल्फेट याची सुद्धा मात्रा आपल्याला लागवडीच्या वेळेस आपल्याला ती किंवा लागवडीनंतर 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ती द्यावी लागते. आणि ही दिलेली नसेल तर मग किमान आपल्याला फवारणी तरी त्याची जी आहे फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटची आपल्याला करणं आवश्यक आहे.
1: आणि नागलीवर सर काय करता येईल का?
0: नागलीचं जे आहेत आपण जर याचा विचार केला खत व्यवस्थापनाचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोपवाटिका जी आपण तयार करतो तर रोपवाटिकेमध्ये आपल्याला शेणखत आपण टाकणं गरजेचं आहे आणि शक्यतो गादी वाफ्यावरती आपण रोप तयार करावी. आणि त्यामध्ये आपल्याला 1 किलो युरिया हा पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचा आहे प्रति गुंठा. आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांचं रोप होईल त्यावेळेस परत एक युरियाचा जो 1 किलो युरिया जो आहे तो आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे. आणि जेव्हा रोप तयार होईल साधारण 25 दिवसांचं होईल त्यावेळेस आपण शेतामध्ये लागवड करतो. बहुसंख्य वर्कर्स जमिनी असतात आपल्या ह्या नागली लागवडीच्या, तर मग तिथे किमान 1 एकरला 2 टन शेणखत वापरावं. पण शेतकरी शेणखत जर वापरत जर नसेल तर किमान त्यांनी त्या शेतामध्ये अगोदर एक हिरोळीचं पीक म्हणून मूग असेल किंवा उडीद असेल हे 25-30 दिवस त्याच्यामध्ये घ्यावं. आणि जेव्हा आपण हलक्या नांगराने किंवा आपण ज्याला लाकडी नांगर म्हणतो त्यांनी पहिली आपण ज्यावेळेस नांगरणी करतो तर त्यावेळेस ते टाकून द्यावं आणि ते 20-25 दिवसांचं झालं त्या शेतामध्ये गाडावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला या नागली पिकाची जी रोपं जी ती लागवड करता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर 1 एकरला 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालास एवढी नागली पिकाची आवश्यकता असते. आता ह्या ज्या शिफारस मात्रा ज्या आहेत ह्या शक्यतो आपण माती परीक्षण करून आपण ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु जर माती परीक्षण केलं नसेल तर आपण ह्याद्वारे असं देऊ शकतो. जर सुट्ट खत उपलब्ध असेल म्हणजे युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश, तर त्याच्यामध्ये 35 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यम आपल्याला ही जी मात्रा जी आहे ती आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायची. आणि त्यानंतर 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये 35 किलो युरिया हा आपल्याला द्यायचा आहे. तर आपल्याला नागली पीक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला त्याचं उत्पादन जे आहे ते घेता येईल.
1: सर जीवामृताचा फायदा होईल ना?
0: हो, जीवामृत हे आपण नैसर्गिक शेतीमध्ये आपण वापरतो. मी ज्या मात्रा सांगतोय ह्या फक्त शेणखत, कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांचं यांचं व्यवस्थापन. आणि जीवामृत जर वापरलं तर आपल्याला ह्या मात्रा काही कमी पण करता येतील. जीवामृत जर समजा आपल्याला वापरायचं असेल तर आपल्या भात शेतीमध्ये किमान 4 वेळेस आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नागली पिकामध्ये सुद्धा किमान 4 वेळेस लागवडीच्या नंतर 8 ते 10 दिवसांनी, त्यानंतर प्रत्येक 10-10 दिवसाला अशा किंवा 15 दिवसाच्या गॅपनी आपल्याला किमान 4 वेळेस ते जीवामृत याच्यामध्ये 1 एकरला 200 लिटर जे जीवामृत जे ते वापरून आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे.
2: धन्यवाद सर. धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. आता सर भात पिकामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो तर ते कसं करायला हवं?
0: आता भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी आताच सांगितलं की आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत याचा वापर आपण करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो ते 7.5-8 टन आपल्याला हेक्टरी वापरावं लागतं. त्यानंतर जी शिफारस मात्रा जी सांगितलेली आहे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण भात पिकामध्ये काही जैविक खत सुद्धा वापरू शकतो. उदाहरणार्थ ॲझोस्पिरिलम जे आहे तर त्याचा वापर जर आपल्याला करायचा जर म्हटला तर 2 किलो ॲझोस्पिरिलम, 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती याच्यामध्ये मिक्स करून आपण त्या लागवड केलेल्या शेतामध्ये आपण सुरुवातीला टाकू शकतो. किंवा रोप लागवडीच्या अगोदर आपण 1 किलो ॲझोस्पिरिलम 30-40 लिटर पाण्यात आपण हे घेऊन रोपं जी आहेत भाताची ती त्यात बुडवून नंतर ती आपण त्याचं आवणी जी ती करू शकतो.
2: किंवा
0: त्याने सुद्धा जैविक खताने हे होईल. किंवा काही प्रमाणामध्ये आपण आजोला हे सुद्धा निळ हिरव शेवाळापैकीच एक असलेलं एक शेवाळ आहे तर त्याचा वापर आपण खत म्हणून भात पिकामध्ये आपण तो करू शकतो. हा सुरुवातीला फक्त आपल्याला भात लागवड केल्यानंतर त्यात आपल्याला ते शेवाळ जे आहे किंवा आजोला जो आहे तो हा टाकावा लागतो. तो 8 ते 10 दिवस वाढू द्यायचा. तो वाढल्यानंतर मग आपण तो त्या शेतामध्ये गाळून द्यायचा आहे. म्हणजे 2 ओळींमध्ये जे अंतर असेल त्याच्यामध्ये कोळप्याच्या सहाय्याने तो काढायचा आहे. फक्त लागवड ही ओळीत केलेली असावी आणि ज्यावेळेस टाकू त्यावेळेस ते पाणी वाहून जायला नको शेताच्या बाहेर.
2: बरोबर.
0: तर म्हणजे हे रासायनिक खतांची काही मात्रा आपण हे जैविक खत असतील अजूला असेल यांनी सुद्धा आपण ती कमी करू शकतो.
2: नक्कीच.
0: आणि काही हिरवळीची खत जे आहेत म्हणजे गिरीपुष्प जर 5 टन हेक्टर आपण जर टाकलं तर ती नत्र खताची मात्रा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येते.
2: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव पांडुरंग जयराम चौधरी, राहणार अनारळेचा पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर, इथून मी एक शेतकरी बोलतोय.
2: हो बोला बोला.
3: खरीप हंगामासाठी जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन त्यासाठी कुठकुठले परीक्षण करावं लागेल म्हणजे भुईमुंग पीक आहे.
0: भुईमुंग पीक. हा बरोबर.
3: हो
0: तर भुईमुंग हे जे पीक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपात थोडं कमी प्रमाणात घेतलं जातं. वर्कर्स जमीन असेल तिथे किंवा आपली ही जी रोपवाटिका केलेली असते भाताची किंवा नागलीची तिथं थोडंफार प्रमाणात घेतलं जातं आणि काही प्रमाणामध्ये उन्हाळ्यात आपण काही शेतकरी घेत असतात. तर भुईमुंग पिकाची खतांची गरज जर बघितली आपण तर किमान त्याला एकरी 3 टन इतकं शेणखत आपण किंवा कंपोस्ट खत असेल ते दिलं गेलं पाहिजे. आणि जर रासायनिक खतांचा जर विचार जर केला याच्या व्यतिरिक्त तर 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद याची किमान त्याची गरज असते. तर ती गरज जी आहे 22 किलो युरिया आणि 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यामार्फत द्यावी जेणेकरून सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये गंधक आणि कॅल्शियमचं पण प्रमाण त्यामध्ये असतं ते पण त्या पिकाला उपलब्ध होतं जेणेकरून भुईमुंग पिकामध्ये ज्या शेंगा ज्या आहेत त्या भरण्यासाठी कॅल्शियम लागतं आणि त्या दाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते तर ती यातनं पूर्ण होते. आता याच्या व्यतिरिक्त जे आहे खास कॅल्शियम आणि सल्फर जर एखाद्या मातीमध्ये कमीच असेल तर आपल्याला जिप्सम हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. तर एकरी 80 किलो जिप्सम पेरणीच्या वेळेस आणि नंतर ज्यावेळेस फुलं येऊन आऱ्या सुटतात तर त्यावेळेस उरलेला 80 किलो जिप्सम आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर त्याची गरज जर कमी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू शकते विशेषतः लोह असेल जस्त असेल तर याच्यासाठी आपण फवारणीद्वारे सुद्धा हे देऊ शकतो. 2.5 किलो साधारण एका एकरला 1 किलो फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट सुद्धा 1 किलो हे आपण घेऊन एक एकरासाठी याची फवारणी आपण करू शकतो. याच्यामध्ये की जर आपण व्यवस्था ड्रीपद्वारे जर द्यायचं जर म्हटलं त्यासाठी आपल्याला चिरेटेड फॉर्म मधून द्यावं लागेल. मग याच्यापेक्षा आपण ज्यावेळेस आपण वाफा तयार करतो तर त्याच वेळेस आपल्याला 8 किलो झिंक सल्फेट आणि 8 किलो फेरस सल्फेट हे आपण टोकण करतो याची वाफ्यावरती किंवा शेतामध्ये भुईमुंग पिकाची तर त्यावेळेस आपण जमिनीत न जर दिलं तर बरं पडेल. आणि जर ड्रीप मधनं द्यायचं जर असेल तर आपल्याला चिरेटेड फॉर्म मधलं जे आहेत म्हणजे जे पाण्यामध्ये विरघळतात फेरस असेल किंवा जस्त असेल ते घ्यावं लागेल. त्याचं प्रमाण कमी असतं देण्याचं. 1 किलो पुष्कळ झालं एका एकर साठी. ते
2: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर आता सूर्यफूल हे सुद्धा एक खरीपातलं प्रमुख तेलबिया पीक म्हणू आपण तर त्याच्यासाठी कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं?
0: सूर्यफूल जर म्हटलं तर तिन्ही हंगामात येणारं पीक आहे. हे खरीप रब्बी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात येतं. तर ह्या तिन्ही हंगामांमध्ये ह्या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे फक्त आपल्याकडे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस ज्यावेळेस असतो तर तो कालावधी वगळून जर आपण त्याची लागवड जर केली आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याकडे असावी तर ती सोयीस्कर जाते. तर त्याच्यासाठी जर व्यवस्थापन जर म्हणाल तर आपल्याला 3 टन शेणखत प्रति एकरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली जिरायत आहे जमीन म्हणजे थोडकी हलकी जमीन आहेत का मध्यम आहेत याच्यानुसार त्याचं खताचं व्यवस्थापन रासायनिक जे आहेत ते
2: करायला
0: हवं. तर 20 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद 10 किलो पाला असे जिरायत किंवा हलक्या जमिनीमध्ये आपण ते जे आहे ते देऊ शकतो. तर त्यापैकी 50% नत्र पूर्ण स्फुरद आणि पाला असे आपल्याला हा पेरणीवेळेस द्यायचा आहे. आणि नंतर जे आहेत 1 महिन्यानंतर उरलेली नत्राची मात्रा आपल्याला याच्यामधनं द्यायची. आणि याचा सुद्धा सूर्यफुलाला सुद्धा कॅल्शियमची गरज असते. बी जे आहेत त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते म्हणून आपण जे खत देऊ आता अमोनियम सल्फेट तर समजा उपलब्ध होत नसेल तर किमान सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मार्फत तरी आपण स्फुरदाची गरज त्याच्यामध्ये भागावी जेणेकरून त्याची गंधक आणि कॅल्शियमची गरज जी आहे ती पूर्ण होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जर कॅल्शियम जास्तच कमी असेल तर म्हणजे एकरी जे आहेत 8 किलो आपल्याला ते आपण त्यामध्ये देऊ शकतो. विशेषतः याच्यात अजून एक काळजी घेणं गरजेचं आहे जर फुलोरा ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस आपण 0.2% बोरांची सुद्धा फवारणी आपण करू शकतो त्याच्यामध्ये. आणि थोडस परागीभवन होण्यासाठी मधमाशा परिसरात जर कमी असतील तर ज्यावेळेस फुल फुलतं त्यावेळेस आपण सकाळच्या वेळेस 8 ते 11 यावेळेस आपण हाताला मलमली कापड बांधून किंवा सुती कापड बांधून त्याच्यावरती हात फिरवू शकतो. एक दिवसाड एक अशा एक दोन वेळेस आपण जर केलं तरी त्याची परागीभवनाची संख्या वाढून पूर्ण फुल जे ते भरण्यामध्ये आपल्याला मदत
2: होते. बरोबर. आता सर हे सगळी पिकं आपण बघितली, भात, नागलीवरी किंवा भुईमुग, सूर्यफूल, या पिकांमधलं अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती घेतली, पण इतर सुद्धा अजून काही पिकं जर असतील तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: याच्या व्यतिरिक्त काही तूर जे आहेत कडधान्यामध्ये हे पण एक पीक आहे.
2: नमस्कार. हॅलो शंका समाधान. हा बोला.
4: कसं करावं खताचं व्यवस्थापन?
2: अच्छा, कोणत्या पिकासाठी?
0: नाचणी पिकासाठी. बरं बरं. तुम्हाला जर सेंद्रिय मध्ये करायचं असेल ना

0: कंपोस्ट खत असेल तर ते एका एकरला आपण 2 टन शेणखत आपण याच्यामध्ये वापरलं पाहिजे. हलक्या नांगराने तुम्ही नांगरणी करता तर त्याच व्यवस्थित टाकल्या गेलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पाऊस पहिला पडल्यानंतर आपण ही नांगरणी करतो पहिली, तर त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये जर उडीद किंवा मूग हा जर दाट पेरला आणि तो जर 20 ते 25 दिवस वाढू दिला आणि त्यानंतर जसं रोप नांगलीचं रोप तयार होईल जेव्हा आपल्याला लागवड करायची 3 ते 4 दिवस अगोदर त्या शेतामध्ये पण हे वाढवलेलं आहे मूग किंवा उडीद तो त्या शेतामध्ये गाडून द्यायचा आणि ते हिरवळीचं खत त्याच्यामध्ये तयार होतं आणि ते झाल्यानंतर मग आपण नागली पिकाची त्याच्यामध्ये लागवड जी ती करू शकतो. ही लागवड केल्यानंतर तुम्हाला आता सेंद्रिय मधूनच मी सांगतो त्याच्यामध्ये आपण जीवामृत हे जे आहेत हे त्याच्यामध्ये देऊ शकतो. तर जीवामृतामध्ये आपण 10 किलो शेण 5-1 लिटर गोमूत्र त्यानंतर कडधान्याचं पीठ 2 किलो तर हे जीवामृत जे आहे ते आपण हे तयार केल्यानंतर एका एकरला आपल्याला 2 लिटर एवढं हे तयार होतं. आता हे जे सांगितलं सर्व मी हे 5 ते 7 दिवस हे रोज सकाळ संध्याकाळ आपण एका ड्रममध्ये घेतल्यानंतर पाण्याने भरून घ्यायचं तो ड्रम रोज सकाळ संध्याकाळ ते हलवायचं सावलीमध्ये ठेवला पाहिजे हा ड्रम आणि हे तयार झाल्यानंतर 1 एकर शेतासाठी हे जीवामृत हे पुरेसं होतं. तर नांगली पिकामध्ये किमान हे 3 ते 4 वेळेस जर आपण वापरलं तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन जे ते त्यामधून मिळू शकतं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जे शेणखत सांगितलं ते आधी की तुम्हाला मी जे हिरवळीचं खत म्हणून मूग किंवा उडीद सांगितला तो तुम्ही केला पाहिजे आणि त्यानंतर हे आपल्याला जीवामृत त्यामध्ये वापरायचे. असं जर केलं तर आपली पूर्ण खतांची गरज जी आहे अन्नद्रव्यांची त्याची भागल्या जाते आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन पण मिळतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती कीड आणि रोगांचं प्रमाण पण याद्वारे कमी राहील का तर त्याची प्रतिकार क्षमता वाढलेली असेल त्या पिकाची.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल.
0: इतर पिकांमध्ये जर म्हटला आपल्याकडे काही प्रमाणामध्ये थोडीफार शेतकरी जे रताळीची सुद्धा लागवड करतात किंवा आंतरपीक म्हणून सुरण असतं तर रताळी जर म्हणाल तर ती साधारण वेली जे आहेत 1/2 ते 1 फूट अशा त्याचे तुकडे जे आहेत ते लावून लागवड जी काही ती प्रमाणात केली जाते तर त्यासाठी सुद्धा आपल्याला शेणखत किंवा कंपोस्ट त्याचा जास्त वापर करणं गरजेचं आहे. एकरी किमान 3 ते 4 टन आपल्याला ते वापरलं गेलं पाहिजे शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि त्याच्या व्यतिरिक्त मग अन्नद्रव्यांची गरज जर म्हटली एकरी आपल्याला 30 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याची आवश्यकता असते. तर ती देताना आपण लागवडीच्या वेळेस 33 किलो युरिया 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याद्वारे द्यावी. नंतर 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर उरलेली परत 33 किलो युरिया त्यासाठी आपण तो द्यावा जेणेकरून त्याची पूर्ण गरज ही भागल्या जाईल. आणि दुसरं एक पीक आहे सुरण म्हणजे ही रताळी म्हणा किंवा सुरण म्हणा ही जमिनीच्या आतली पीक आहे. तर सुरण सुद्धा हे मे महिन्यात जर पाणी असेल तर तेव्हा लागवड केली जाते नसेल तर जून मध्ये. आता आपण जे सांगतोय जरी आता आपण सांगतोय तर किमान ही जी आपण खतांचं व्यवस्थापन जे सांगितलेलं आहे तर त्याला किमान त्यांना वेळ मिळावा आणि 1 महिन्यामध्ये त्यांच्याचं नियोजन करून त्यांना ते मे पर्यंत उपलब्ध करून ठेवता येतील आणि त्यांना ते वापरता येतील. आता सुरणासाठी सुद्धा त्याची लागवड जी आहे ती गादी वाफ्यावरती केलेली आहे किंवा कशी केलेली आहे त्यानुसार त्याची खतांची गरज असते. आपल्याकडे हेक्टरमध्ये कोणी असं लागवड तर करत नाही पण हेक्टरी 80 किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश याची आवश्यकता असते. तर एका एकराचा जर हिशोब जर बघितला तर 32 किलो नत्र 25 किलो स्फुरद आणि 32 किलो पालाश देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्फुरद हा सुरुवातीला आपण द्यायचा आहे आणि नत्र आणि पालाश हा 3 विभागून द्यायचा आहे आपल्याला त्याचा पूर्ण कारण की 7 ते 8 महिन्याचं हे पीक आहे. तर याच्यामध्ये आपण 24 किलो युरिया 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हा आपण लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. त्यानंतर साधारण 1.5 महिन्यांनी 24 किलो युरिया आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा आहे. जेव्हा पीक 3 ते 3.5 महिन्यांचा होईल त्यावेळेस परत आपण 24 किलो युरिया आणि 18 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. अशी याच्याद्वारे जर व्यवस्थापन जर केलं तर ते आपल्याला योग्य राहील.
1: बरोबर. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: हा नमस्कार.
1: हा बोला.
2: मी अनिल मोरेशन पाटील कलोली तालुका डहाणू जिल्हा पालघर वरून बोलतोय.
1: हो बोला बोला.
2: आम्ही खरीप मध्ये भाताची लागवड करतो.
1: हा
2: म्हणजे मी तर ऑर्गॅनिक मध्येच जास्त हे करतोय. केमिकल यंदा पण भात शेती होती तर लागवड केल्यावर आपण एक गोमूत्र गाईचं शेण याचाच वापर करतोय.
0: सेंद्रिय पद्धतीने भात लागवडीसाठी तुम्हाला माहिती हवी असंच ना?
2: हा
0: बर. भात पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने जर म्हणाल तर किमान तुमच्याकडे जर पशुधन असेल म्हणजे गाई बैल हे असेल तर त्याचं शेणखत आणि शेतामधनं जे काही कचरा वगैरे उरतो पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते आपल्याला वापरता येईल. हे किमान कमीत कमी आपल्याला 3 ते 4 टन जर आपण वापरलं तर ते योग्य राहील. दुसरी गोष्ट ज्या शेतात आपल्याला भात लागवड करायची त्या शेतामध्ये जर पाणी जास्त साचत नसेल तर सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये हिरवळीची पिकं जी आहेत मग ताग असेल धेंचा असेल हे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर त्याद्वारे जवळजवळ तुमची 80% ताग जर घेतला ताग सुरुवातीला आपण तो तसा 45 दिवस ठेवता आला पाहिजेत परंतु

0: जर रोप जर एक महिन्याच्या आत त्या समजा 10 जूनला आपण ताक पेरला, लागवड जी ते 5 जुलैला होणार असेल, तर तोपर्यंत जेवढं ताक तयार होईल शेतामध्ये तो त्याच शेतामध्ये गाळून जर टाकला आपण तर किमान त्याची 50% नत्रस उरद आणि पालाची गरज पूर्ण होईल. त्यानंतर आपण भात जे आहे ते त्याच्यामध्ये लागवड करायची, ती भात लागवड केल्यानंतर मग पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही आजोला जे आहेत, आजोला सुद्धा जर होळीत लागवड जर केलेली असेल तर आजोलाद्वारे सुद्धा आपल्याला 20-40% नत्र खताची गरज त्याच्यामधनं पूर्ण होते. त्यानंतर जीवामृत, आता तुम्ही कदाचित माहित असेल हा जीवामृत जे आहे त्याचा वापर करायचा. तर जीवामृताचा वापर करताना लागवड केल्यानंतर 10 दिवसांनी पहिल्यांदा वापरायचं, त्यानंतर दर 15 दिवसाला आपण वापरायचं, असं किमान 4 वेळेस एका शेतामध्ये वापरलं गेलं पाहिजे. ते वापरताना धोधो पाऊस पडत नसावा किंवा वापरल्यानंतर लगेच पाऊस येईल अशी अवस्था नसेल त्यावेळेस आपण ते वापरायचे. असं जर केलं तर सेंद्रिय शेतीमधनं तुमची त्या पिकाची गरज भागून तर तुम्ही अपेक्षित उत्पादन पण मिळू शकता आणि त्याची प्रत सुद्धा खूप चांगली राहील. म्हणजे चांगली गोष्ट की तुम्ही केवळ सेंद्रियाचा वापर करतात परंतु ते परिपूर्ण वापरा असं मला सांगायचं तुम्हाला फक्त.
1: बरोबर. आणि आपण भात शेतीनंतर आता आपण हरभरा घेतलेला, हरभरा आता निघतोय आपला, त्याच्यानंतर आपण आता मूग पण पेरतोय, त्याचा पण बेनिफिट भात शेतीसाठी होतोय ना?
0: हो, उन्हाळी मूग जर घेतला तुम्ही तर त्या मुगाच्या मुळांच्या याच्यावरती याच्या गाठी असतात, उपटून जर बघितलं तर नत्र स्थिर करणारे जीवाणू असतात राजूबी, हा ते पण त्या पिकाला पण उपलब्ध करून देतात आणि पुढच्या पिकाला पण त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, त्या मुगाचा जो पाला पडतो तो शेतामध्ये पडल्यानंतर ते हिरवळीचं खत म्हणून तयार होतं आणि त्यांनी त्या जमिनीची जो पोत जो आहे तो सुधारतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि नत्र आणि इतर खतांची उपलब्धता त्यामुळे वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची जडणघडण बदलते आणि ती उपयोगी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पुढच्या पिकाला फायदेशीर होते.
2: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच या सगळ्या खरीपामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीनं जर केलं, नियोजन चांगलं केलं, तर नक्कीच या सगळ्या पिकांमधनं उत्पादन शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं मिळेल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण हॅलो शंका समाधान या कार्यक्रमात खरीप पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक भरत कुशारे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी साधलेला आणि आपण साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक छानसं गीत.

मंडळी, आज आपण इथंच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे। या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे। खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे। सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं। कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत। त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे। जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत। ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर

0: वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रौनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

0: दिला आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉय याचा 21-19 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर इथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. आवश्यकता सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात G.R. पालकर यांची ही रचना.

श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता सावनी बिहाग. तबला साथ केली होती शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती रमाकांत होनप यांची. श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण होतं 1994 सालचं. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग जय जयवंती कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत नेक न जाने तू नारी अनारी. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत काचे पितांबर माथे मुकुट शोभे. तबलासात केलीये नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती आहे अनंत राणे यांची आणि सारंगी साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया पंडित के जी गिंडे यांचं गायन राग जय जयवंती कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता जय जयवंती कानडा. तबला साथ केली होती नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती होती अनंत राणे यांची आणि सारंगी साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हे ध्वनिमुद्रण होतं 1986 सालचं. श्रोते हो, प्रसिद्ध गायक संगीतज्ञ आणि गुरु पंडित के जी गिंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं नादब्रह्म कार्यक्रमात आत्ताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातील पंडितजींची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणांचा आस्वाद घेतला. मंडळी, हा कार्यक्रम सादर करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलो

हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: In the FIFA World Cup, Canada will take on Switzerland in Group B match at Vancouver in Canada tonight. The match is scheduled to begin at 12:30 a.m. IST. In another fixture, Bosnia and Herzegovina will face Qatar at Seattle Stadium in Washington. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथं 27 सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 28 सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 23 आणि सांताक्रूज इथं 22 सेल्सिअस अशी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 93% आणि सांताक्रूज इथं 89% अशी नोंद झाली. पावसाची नोंद कुलाबा इथं 14.8 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथं 7.5 मिलीमीटर अशी झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे आकाश ढगाळ असेल. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26 सेल्सिअस आणि किमान तापमान 23 सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामानाचा इशारा. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र तसंच गोव्याच्या किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी क्षेत्रात वादळी वातावरण असेल. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा वेधशाळेचा इशारा आहे. श्रोतेहो हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:13 होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मंडळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: श्रीधर फडके यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. श्रोते हो, भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे

0: सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. आवश्यकता सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन राग रागेश्री. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली अजित पाठक यांनी. ऐकूया पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन राग रागेश्री.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन ऐकलत. राग होता रागेश्री. तबलासात केली होती अजित पाठक यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर. शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार अरुण दाते आणि पाडगावकर अनेक गाण्यांमधून एकत्र आलेले होते आणि आपण ते अनुभवलं देखील आहे त्यातील सगळी गाणी ही लोकप्रिय झाली आणि मला वाटतं अनेक गाणी आपण श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवली देखील आहेत आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्याला देखील अफाट लोकप्रियता मिळाली होती आणि मला वाटतं अरुण दातेंची ती एक ओळख आहे असं म्हणलं तरी वावगं ठरू नये दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे
2: अरुण दातेंनी जी गाणी गायली श्रीनिवास खळे यशवंतदेव हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडं ती सर्वच गाणी गाजलेली आहेत आणि पाडगावकर आणि अरुण दाते हे समीकरण त्या काळामध्ये झालेलं होतं त्यामुळं पाडगावकर गेल्यानंतर अरुण दातेंनी एक स्वतंत्र लेख लिहिलेला होता
1: अरुण दातेंचा आवाज पाडगावकरांच्या शिवाय आता अवघड आहे असं विधान त्यांनी केलेलं होतं
2: तर पाडगावकरांचीच एक रचना आपण निवडलेली आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की गीतकार किंवा कवी आपले शब्द बदलायला तयार नसतो असा अनुभव आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा
1: अनेक
2: आलेला आहे आणि मराठीमध्ये सुद्धा दिसून येतो तर एक रचना त्यांच्या मुलाच्या हाती पडली त्यात त्यांनी शब्द बदलणे किती आवश्यक आहे हे त्यांच्या मुलांनी पटवून दिलं त्याप्रमाणे पाडगावकरांनी एक शब्द बदलला आणि त्या गीताचं वस्त्रहरण टळलं असं त्यांच्या मुलांनी म्हणलेलं होतं तर ती रचना म्हणजे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे ही रचना आपण ऐकणार आहोत

0: स्नेहल भाटकर. स्नेहल भाटकर हे तसे जुन्या पठडीतले आणि चौफेर कामगिरी असणारे संगीतकार होते. वास्तविकपणे मुळात त्यांना संगीतकारच का म्हणायचं. अनेक भूमिका त्यांनी या संगीत क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत. ते कीर्तनकार होते, भजनीबुवा या संप्रदायात त्यांची अनेक
1: भजनी मंडळ होतं,
0: भजनी मंडळ होतं त्यांचं. आणि साहजिकच त्यामुळं पारंपरिक अशा प्रकारची गाणी त्यांनी जी केली ती विजी भाटकर या नावाने केली. अर्थात विजी भाटकर
1: आणखी एक वैशिष्ट्य स्नेहल भाटकरांचं सांगायचं म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटांच्यासाठी त्यांनी संगीत केलेलं आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये बी वासुदेव या नावाने त्यांनी केदार शर्मा यांच्या एका चित्रपटाला संगीत दिलं. कारण त्यावेळेला ते HMEमध्ये नोकरीला होते, त्यामुळं बी वासुदेव हे नाव घेतलं. आणि त्यानंतर स्नेहल भाटकर या नावाने त्यांनी अनेक चित्रपट.
0: बी वासुदेव, स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, विजी भाटकर अशा अनेक प्रकारांनी त्यांनी संगीत दिलेलं आहे.
1: आणि हमारी याद आएगी हे मुबारक बेगम यांनी गायलेलं गाणं अविस्मरणीय असंच आहे, जे स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. आणि विजी भाटकर या नावाने त्यांनी भजनं गायलेली आहेत, सुखकर्ता दुःखहर्ता आणि दुर्गे दुर्गट भारी या दोन आरत्या ज्या आहेत त्या पूर्वी भाटकर बुवांच्या आवाजामध्ये अतिशय प्रसिद्ध होत्या. आणि ज्या वेळेला लता मंगेशकरांची सुखकर्ता दुःखहर्ता आली त्यावेळेला भाटकर बुवांचं नाव थोडंसं बाजूला पडलं, पण ती आजही कधी कधी ऐकली जाते. खणखणीत आवाजामध्ये त्यांनी गायलेली आहेत. तर भाटकरांनी काही गाणी भावगीतही गायलेली आहेत, त्यापैकी एक रचना आपण याआधी ऐकवलेली होती आणि आज जी आपण निवडलेली आहे ती गंगाधर दांडेकर यांची गीतरचना आहे आणि संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे. आणि प्रभाकर पंडित यांनी अनेक कॅसेट्स केलेले आहेत, अल्बम्स केलेले आहेत आणि ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये संगीताचे प्रमुख होते. तर अशा या प्रभाकर पंडितांची रचना आपण ऐकणार.
0: वसंत बापट यांच्या काव्यावर आधारित त्यांनी जो महाराष्ट्र दर्शन आणि भारत दर्शन असे दोन मोठे कार्यक्रम केले होते त्याचं संगीत संयोजन आणि कंप्लीट प्रभाकर पंडितांनीच केलेलं होतं.
1: त्यांचं कामही मोठं आहे, त्याच्याबद्दल प्रश्न.
0: आता तो गंगाधर दांडेकरांचा उल्लेख केला असतं, गंगाधर दांडेकरांच्या गीतशाकुंतल मधलंच हे गाणं त्याच्यासाठीच त्यांनी केलं होतं. मालिनीच्या जळी डोळे पुढे मागे नाव ग असं एक काहीतरी गाणं होतं. आणि आता मात्र जे आपण ऐकणार आहोत ते मिलनास आपल्या साक्ष धवल चंद्रकौर हे गाणं ऐकणार.

0: यानंतर आपण सुरेश वाडकर यांचा एक गाणं ऐकणार आहोत. रचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि पुन्हा खळे काकांचंच संगीत या गाण्याला आहे.
1: आता सुरेश वाडकर यांच्याबद्दल बोलायचं तर गमन या चित्रपटातील सिने में जलन आंखों में तूफान सा क्यों है या रचनेला त्यांच्या अतिशय लोकप्रियता मिळाली होती आणि त्या गाण्यामुळेच ते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एस्टॅब्लिश झाले. आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांच्यासाठी पार्श्वगायन केलेलं आहे आणि मराठी भावगीतही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गायलेली आहेत. खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की, श्रीकांत ठाकरे, श्रीधर फडके ह्या सगळ्या संगीतकारांनी सुरेश वाडकरांच्याकडनं अनेक रचना गाऊन घेतलेल्या आहेत. शास्त्रीय संगीताचा त्यांचा भक्कम पाया असल्यामुळं त्यांची गाणी अतिशय लोकप्रिय झाली आणि शास्त्रीय संगीत त्यांनी भावगीतामध्ये येऊन दिलं नाही, म्हणजे कसं गावं हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांची गाणी जी झाली ती शास्त्रीय ढंगाची असली तरी सुद्धा शास्त्रीय संगीत झाली नाही,
0: सुगम राहिलेली.
1: तर आता जी आपण रचना निवडलेली आहे ती थोडीशी शास्त्रीय संगीताच्या आधाराने जाणारीच आहे. धरीला वृथा छंद ही रचना आपण ऐकणार आहोत. श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध

0: सॉरी, आता आपण या कार्यक्रमाच्या ज्या वळणावर आहोत आणि त्यातही जवळपास 300 गाणी आपण श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत, थोडंसं आपण भावगीतांच्या संदर्भात देखील बोलायला हवं. भावगीतामध्ये या प्रकारामध्ये शब्दप्रधानता ही प्रामुख्याने असतेच आणि ती स्वीकारली गेली असं आता आपण स्पष्टपणे म्हणू शकतो, आणखी त्या दृष्टिकोनातून अनेक गाणी आपण श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवली देखील. तर श्रोत्यांना मला असं सुचवायचंय, म्हणायचंय श्रोत्यांसाठी की असंही आपण अनुभवलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, बघा जे तुम्हाला कसं वाटतं ते, की भावगीताला कुठलाही विषय वर्जन नाही, निसर्गक्रम असो किंवा आपल्या दैनंदिनीचा भाग असो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये भक्ती असो, प्रीती असो, लावण्य असो, हे सगळे भाग भावगीतांनी आपल्या आत्मसात केलेले आहेत आणि ते सगळे भावगीतांमधून वेळोवेळी प्रगट झालेले आहेत. भावगीतांच्याबद्दल अनेक मोठमोठ्या लोकांनी काय प्रकारची विधानं केली आहेत, त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, याबद्दल आपण पुन्हा बोलणार आहोतच. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आशा भोसलेंचं गाणं आहे.
1: आशा भोसलेंचं आहे आणि अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अनिल मोहिले यांनी परिकथेतील राजकुमारा हे पहिलं गाणं कृष्णा कल्ले यांच्या आवाजामध्ये केलं आणि त्यानंतर आशा भोसले यांनी अनिल मोहिले यांच्या संगीतामध्ये काही गाणी गायलेली होती. आणि आशा भोसले यांच्या अष्टपैलू गायनाचा प्रत्यय देणारी एक एल पी त्या काळामध्ये निघालेली होती, पाण्या तुझा रंग कसा, त्या एल पीमध्ये हे गाणं समाविष्ट केलेलं होतं. आणि त्या एल पीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रकारचे सर्व म्हणजे अष्टपैलूत्व जे आहे आशा भोसलेंचं ते त्या एल पीमध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यातलीच एक रचना आपण मपा भावे यांची निवडलेली आहे, स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नका तर केव्हा, ही आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकू.

0: यानंतर देखील आपण पुन्हा एक आशा भोसले यांचंच गाणं ऐकणार आहोत. आत्ताच तू बोलताना उल्लेख केलास की पाण्यात तुझा रंग कसा, असंच एकंदरीत आशा भोसले यांच्या आवाजाचं वर्णन करता येईल. तेव्हा यानंतरचं जे गाणं आहे भोसले यांचं, सुरेश भटांचं, त्याच्याबद्दल मला वाटतं अधिक न बोलता ते गाणंच आपण श्रोत्यांच्यापर्यंत
1: पोहोचवू आहे. पण काय आहे, हृदयनाथ मंगेशकर यांनी अनेक रचना आजपर्यंत आपणही ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या स्वरबद्ध केल्या आहेत त्याचं वैशिष्ट्य एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. आणि त्यापैकी एक रचना जी आहे हृदयनाथाने स्वरबद्ध केलेली, ती म्हणजे मास्टर दीनानाथ यांनी गायलेल्या एका रचनेवरनं हे गाणं केलेलं आहे. म्हणजे त्या रचनेची चाल हृदयनाथाने ह्या गाण्यासाठी घेतलेली आहे. आणि त्या गीतावरती हे गाणं बेतलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. सुरेश भटांनी अनेक शृंगारपूर्ण रचना केलेल्या आहेत आणि हृदयनाथाने उच्छृंखल न होऊ देता संगीत रचनाही केलेल्या आहेत. आशा भोसले यांच्याशिवाय अन्य गायिकेचा विचार ह्या गाण्यासाठी होऊ शकत नाही हे आपण गाणं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आज पहाटे श्रीरंगाने पुरते मजला लुटले ग, साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता सम टिपले ग, मी मज हरपून बसले ग, ही रचना आपण ऐकणार आहोत. जी सुहास्य तुझे मनास मोही या गीतावरनं केलेली आहे मास्टर दीनानाथांच्या.

0: वादच नाही. हे गाणं ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मला वाटतं लक्षात येईल की हे गाणं आशा भोसलेंचं किती, सुरेश भटांचं किती आणि हृदयनाथ मंगेशकरांचं किती, हे अर्थात हे गणित खूप अवघड
1: आहे.
0: गणित खूप अवघड आहे. रसिक हो, भावगीतांतल्या उत्कटतेचं हे सगळं इंद्रधनुष्य नव्या रुपात येताना संगीताचा वापर नक्कीच खूप बहुरंगी झालेला आहे. अर्थात आज जगाचा वेगही खूप वाढलेला आहे, आणखी वेळ तसा कमी होत चाललेला आहे, याची देखील एक पुसटशी जाणीव या बदलत्या गीतांमधून आपल्याला होत असणार आहे. हा सगळा बदल त्याचसाठी आम्ही आपल्यापुढे ठेवतो आहोत. आजच्या कार्यक्रमातलं अखेरचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते अजित कडकडे यांचं आहे.
1: अजित कडकडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य, आणि त्यांनी अनेक संगीताच्या मैफिली केलेल्या आहेत. शास्त्रीय संगीतसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये गायलेलं आहे, मैफिली केल्या आहेत, नाटकातनं भूमिका केल्या आहेत. आणि अलीकडं मात्र ते जे प्रसिद्ध आहेत ते केवळ त्यांच्या भक्तिगीतांच्यामुळं.
0: अक्कलकोटला दरवर्षी ते येतात.
1: तो स्वामी महाराजांचा प्रसाद त्यांना मोठा मिळालेला आहे हे आपल्याला मान्य करावं.
0: यापूर्वी मला वाटतं आपण अजित कडकडेंचं सजलन ऐकवलेलं होतं,
1: ते आपण नंतर घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे काय, अजित कडकडे यांच्या 8 गीतांची एक सीडी निघालेली आहे, आणि त्या सीडीमध्ये त्यांनी 8 भावगीतं अतिशय सुरत गायलेली आहेत. त्यापैकी एक रचना आपण निवडलेली आहे, मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकले, ही अशोक पदकी यांची संगीत रचना आहे. आणि गीत रचना ललिता बापट यांची असल्याची नोंद आकाशवाणीच्या संग्रहामध्ये आहे.
0: ललिता बापटच आहे.
1: तर ललिता बापट यांची ही गीत रचना आपण ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये, मैफिलीचे गीत माझे मैफिलीने ऐकले. आणि या गीताबरोबर आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर आकाशवाणी

संग्रहातून ही मालिका आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगुल स्वरात नाधो महानोर यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट आहे सर्जा.

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठा काठातला झाडांच्या देठातला रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठा।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा.

0: रवींद्र साठे, मिलिंद इंगळे, नेहा राजपाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं अजिंठा या चित्रपटातलं. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या युगुल स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी आणि चित्रपट होता बंध प्रेमाचे. श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी.

तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुहासचंद्र कुलकर्णी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन मिश्र तिलंग ठुमरी आणि दादरा. मिश्र तिलंग ठुमरीचे बोल आहेत अखिया रसिली तोरी श्याम आणि दादराचे बोल आहेत बलम तेरे झग

झगड़े में रह न गई। तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि संवादिनी साथ सुप्रिया जोशी यांची। ऐकूया ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन मिश्र तिलंग ठुमरी आणि दादरा।

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. मिश्र तिलंग ठुमरी आणि दादरा, तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, हार्मोनियम संगती सुप्रिया जोशी यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्त्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.

0: श्रोत्यांनो, मध्यरात्रीचा 1:30 आहे. प्रसारित करत आहो मालिका विशेष.
1: जाणून घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 8वा भाग आता ऐकूया. विषय आहे भासाची पात्र योजना. लेखन डॉक्टर

श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागेकर आणि रवींद्र खरे, संगीत विनायक लिमये आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. तेव्हा ऐकूया जाणूनी घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा भाग आठवा.

0: कालपासनं पाहतेय कसले तरी रकानेच्या रकाने भरतोयस तू सतत. काय चाललंय काय?
1: अगं ते भासाच्या खलनायकांबद्दल आणि विदूषकांबद्दल नाही का बोललो आपण, तेव्हापासनं त्याच्या 13 नाटकांमध्ये एकूण किती पात्र आहेत ते मोजत होतो मी.
0: अच्छा,
1: एकूण 230 पात्र मोजली बर का मी.
0: वा, अगदी तपशीलवार अभ्यास चालवलेला दिसतोय सा.
1: मग
0: म्हणजे अगदी पुलंच्या सखाराम गटणेसारखा.
1: हे चांगलं आहे तुझं. स्वतःच पुस्तकं आणून द्यायची, चर्चा करायची आणि मी स्वतः अभ्यास सुरू केला की असे टोमणे मारायचे काहीतरी.
0: अरे नाही रे, तसं नाही, पण अगदी बारकाईनी वाचतोयस म्हणून म्हटलं इतकंच. बरं ते असू दे. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का?
1: काय काय?
0: बाणभट्टांनी भासाच्या नाटकांचं वर्णन बहुभूमिक असं केलंय ते यामुळेच.
1: बर बर बर.
0: एवढी पात्र भारताच्या इतिहासातच फारच थोड्या नाटककारांनी हाताळली असतील.
1: होय ना.
0: पण काय रे, सगळ्यात जास्त पात्र कोणत्या नाटकात आहेत आणि कमीत कमी पात्रही?
1: सांगतो सांगतो, ऐक ना. हे बघ, सगळ्यात जास्त पात्र म्हणजे 33 पात्र आहेत बालचरित नाटकात, आणि सगळ्यात कमी म्हणजे अवघी 5च पात्र आहेत ती कर्णभारामध्ये.
0: बर.
1: त्यातही सुरुवातीला प्रवेश करणारा सैनिक आणि इंद्राकडून शक्ती घेऊन येणारा देवदूत हे अगदीच किरकोळ आहेत. पण एक प्रश्न मला अजून छळतोय, त्याचं काही उत्तर मिळत नाहीये.
0: तो कोणता?
1: अगं, बालचरितासारख्या नाटकात असलेली लहान लहान मुलं म्हणजे संकर्षण बलराम आणि वासुदेव कृष्ण आणि त्यांची मित्रमंडळी ही कशी दाखवली असतील, त्यांना कसं शिकवलं असेल, त्यांच्याकडनं अभिनय तरी कसा करून घेतला असेल तेव्हा.
0: अरे साधी गोष्ट आहे.
1: काय?
0: प्राचीन काळातही नाट्य शिकवणाऱ्या शाळा गुरुकुल असतीलच ना. तिथल्या चुणचुणीत मुलांना शिकवणं हे काही फार कठीण नसणार.
1: हा हा, हे बरोबर, हे बरोबर आहे. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा सिनेमामध्ये लहान मुलांना घेतात, अगदी हिरोच्या भूमिकेत सुद्धा. पण नाटकांमध्ये तसा प्रयोग आजही केला जात नाही म्हणून मला आश्चर्य वाटलं.
0: हा हा, मात्र बरोबर आहे तुझा मुद्दा. उत्तर शोधायला हवं याचं.
1: मग
0: अरे हो, पण भासाच्या नायक नायिकांचा अभ्यास करायचा असं मागच्या वेळी ठरवलं होतं आपण.
1: हो,
0: त्याबद्दल काही केलंयस का?
1: तर म्हणजे काय? अगं, 13 नाटकांमध्ये मिळून त्याचे नायक खर तर 8च आहेत. कृष्ण, राम, भीम, घटोत्कच, कर्ण, उदयन, चारुदत्त आणि अविमारक.
0: यातला भीम हा महाभारतातल्या प्रमाणेच धीरोदात्त, खर तर धीरोदत्तच, कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारा सरळ सोड स्वभावाचा असा, आणि घटोत्कच काय त्याचाच पुत्र, त्यामुळे तोही त्या स्वभावाचा. पण कृष्ण वासुदेवाचा निस्सीम भक्त असलेला असा रंगवलाय भासाने.

0: असाच्या पंचरात्र नाटकाची रचना मात्र फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का. आपलं राज्य पांडवांना देणारा दुर्योधन हाच खरा त्या नाटकाचा नायक आहे. पण त्याशिवाय भीम, अर्जुन आणि अभिमन्यू या तिघांना त्या नाटकाचे नायक म्हणता येईल.
1: बालचरित नाटकातला कृष्ण आपल्याला दिसतो तो अगदी लहान मुलाच्या रूपात आणि दूतवाक्यात तो दिसतो तो राजघराण्यातला प्रौढ मनुष्य म्हणून.
0: बरोबर.
1: अर्थातच कृष्ण हा धीरोदात्त व्यक्तिमत्वाचा कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारा असाच दाखवलाय भासाने.
0: आणि तसाच राम सुद्धा
1: हो
0: आपल्या पित्याच्या आज्ञेत राहणारा, विना तक्रार वनवासाला जाणारा, वनवासात पाठवणाऱ्या मातेशीही आदरानं वागणारा, वडिलांच्या मृत्यूनं हळहळणारा, त्यांना श्राद्ध कर्मात अर्पण करण्यासाठी म्हणून सांगितलेल्या सुवर्ण मृगाची शिकार करायला उताविळपणे धावणारा,
1: अगदी आपली पत्नी आश्रमात एकटीच राहील तिला काही धोका तर होणार नाही ना याचीही पर्वा न करता धावणारा, पुढे काहीशा अन्यायानी वालीचा वध करणारा आणि सर्व प्रयत्न करून रावणाचा वध करून त्याच्या तावडीतून सीतेला सोडवून आणणारा राम.
0: नाही एवढंच नाही, काही नुसतं वालीचा वध करून त्या जागी सुग्रीवाला राजा करणारा,
1: हा
0: रावणाचा वध करून त्याचं राज्य स्वतःच्या हाती न घेता विभीषणाला देणारा आणि सगळी वचन कर्तव्य निभावल्यावरच स्वतःला राज्याभिषेक करून घेणारा असा राजा राम.
1: निराळ्या पद्धतीचे आहेत ते भासाचे इतर तीन नायक, चारुदत्त, उदयन आणि अविमारक.
0: बरोबर. भासाचा चारुदत्त हा धीर ललित प्रकारचा नायक आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्या पत्नीची चांगली साथ त्याला आहे. वसंत सेनेचे दागिने चोरानं पळवून नेल्यानंतर ती त्याला स्वतःचा रत्नहार देते आणि तो वसंत सेनेकडे पाठवायला सांगते.
1: उदयन मात्र वेगळा आहे, तो शूर आहे, मानी आहे, आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणार आहे. जिच्याशी त्यांनी साहसाने विवाह केला ती वासवदत्ता लावणक गावाला लागलेल्या आगीत जळून गेली. गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी त्याला पद्मावतीशी विवाह करावा लागतो. वासवदत्तेची आठवण त्याला होते पण ही गोष्ट तो पद्मावतीला समजू नये अशी काळजी घेतो.
0: हे पण माझ्या दृष्टीनं म्हणशील ना तर प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त या दोन्ही नाटकांचा खरा नायक आहे तो स्वतः यौगंधरायणच.
1: हे मात्र अगदी खरंय. महासेनाच्या कैदेतून उदयन आणि वासवदत्तेला तो सोडवतो पण तेवढ्यात उदयनाचं राज्य हिरावलं जातं आणि पुन्हा एकदा यौगंधरायणाला डाव मांडावा लागतो.
0: बरोबर.
1: वासवदत्तेला सुरक्षित ठेवून तो पद्मावतीशी उदयनाचा विवाह घडवून आणतो आणि उदयनाला त्याचं गेलेलं राज्यही परत मिळवून देतो. पण एवढं करूनही उदयनासमोर प्रकट होताना तो काहीसा घाबरलेला, बावरलेला असतो.
0: बर.
1: तो म्हणतो,

0: प्रच्छाद्य राजमहिषिं नृपतेर्हितार्थं कामं मया कृतमिदं हितमित्यवेक्ष्य सिद्धेऽपि नाम मम कर्मणि पार्थिवोऽसौ किं वक्ष्यतीति हृदयं परिशंकितं मे।
1: वासव दत्ता राणीसाहेबांना लपवून ठेवून राजेसाहेबांचं राज्य त्यांना मिळवून दिलं, त्यांचं हित साधलं खरं, तेव्हा राजेसाहेब काय म्हणतील या शंकेनं माझं मन व्याकुळ झालंय।
2: उदयनासमोर यौगंधरायण प्रगट झाल्यावर त्यांच्यामधला संवादही अतिशय स्नेहाचा आणि एकमेकांचा आब राखणार आहे। उदयनराजा काय म्हणतो ते ऐका।
3: हा तर यौगंधरायण।
1: हो महाराज।
3: आणि ही तर वासवदत्ता। मला सांगा, मला सांगा हे काय आहे, हे सत्य आहे का स्वप्न?
1: मी सांगतो महाराज, वासवदत्ता देवींचं अपहरण करण्याचा मोठाच अपराध घडला माझ्याकडून।
3: काय काय काय म्हणता काय तुम्ही? तुम्ही वेड्याचे सोंग घेऊन या, युद्ध केले मसलती करून या, आम्ही बुडलो आकंठ संकटात, तुम्ही वाचविले देऊन या आहात।
1: महाराजांच्या सद्भाग्याचं केवळ अनुकरण केलंय आम्ही।
3: पण मला सांगा योगंधरायण, देवी वासवदत्तेचं अपहरण करावं अशी बुद्धी का झाली तुम्हाला?
1: कौशंबीचं रक्षण करणं हेच काय ते कर्तव्य मानलं आम्ही महाराज।
4: राजाचं राज्य राखणं, त्यासाठी आवश्यक ते सगळं करणं, हेच कोणत्याही अमात्याचं काम असलं पाहिजे।
2: बरोबर।
4: एक वेळ राजा आपल्या कर्तव्याला चुकेल, पण अमात्यानी मात्र आपल्या कर्तव्याला जागलंच पाहिजे, हेच तो सुचवतोय।
2: उदयनाचा

0: आणखीन एक नायक म्हणजे अविमारक. कुंतीभोज राजाची कन्या कुरंगी हिला तो पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यापासून वाचवतो आणि त्यानंतर तिची प्राप्ती व्हावी म्हणून तो जंगजंग पछाडतो. घरफोडी करायला जावं तसा तो दोरी आणि तलवार घेऊन तिच्या महालात येतो आणि तिच्याशी गांधर्व विवाह करून वर्षभर तिथेच राहतो.
1: मला इथे एक प्रश्न पडलाय की त्या काळातल्या समाजाला ही गोष्ट अनैतिक वाटली नसेल का?
0: नाही अगं, अशा प्रकारे गांधर्व विवाह शाकुंतलातल्या दुष्यंतानंही केलाय. प्राचीन भारतीय समाजात ती काही नवीन गोष्ट नसावी. मात्र दुष्यंत त्यानंतर फार वेळ कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये राहिलेला नाही. इथे अविमारक मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की कुरंगीच्या वडिलांना म्हणजे कुंतीभोज राजालाही खबर न लागू देता वर्षभर तिच्या महालात राहिलाय.
1: कुंतीभोजाला बातमी लागल्यावर तो आपल्याला पकडेल म्हणून अविमारक पळून जातो आणि अग्निप्रवेश करतो, पण अग्नी त्याला वाचवतो आणि अदृश्य होण्याची विद्या त्याला देतो. ती घेऊन कुरंगीच्या महालात अविमारक येतो, तर इकडे कुरंगी आत्महत्या करत असते.
0: अविमारक कुरंगीला वाचवतो आणि त्याचा जन्म उच्च कुळातला आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा आणि कुरंगीचा रितसर विवाह होतो असं हे काहीसं खडबडीत कथानक आहे. त्यातला नायक उतावळा भावूक आहे खरा, पण तो तितका हळूवार सानुक्रोश म्हणजेच संवेदनाशील आहे का हा खरा प्रश्न आहे.
1: हा प्रश्न जसा अविमारकाच्या बाबतीत विचारता येईल तसाच तो कुरंगीच्या बाबतीतही विचारता येतो.
0: हो ना,
1: तीही अगदी नवथर प्रेमवेडी आहे असं दिसतं. पण भासाच्या इतर दोन नायिका म्हणजे वसंत सेना आणि वासव दत्ता या मात्र तशा नाहीयेत.
0: अगदी बरोबर, वसंत सेना ही गणिका आहे आणि चारुदत्तावर तिचं निरतिशय प्रेम आहे. चारुदत्ताकडे आपले दागिने ती मोठ्या विश्वासानं ठेवते. योगायोगानं असं होतं की चारुदत्ताकडून चोरीला गेलेले दागिने तिच्याकडेच परत येतात आणि शिवाय त्यांची भरपाई म्हणून विदूषक मैत्रेय हा चारुदत्ताच्या पत्नीचा रत्नहार तिथे घेऊन येतो.
1: त्याचवेळी शकाराची गाडी वसंत सेनेला घेण्यासाठी आलेली असते. त्या गाडीने न जाता वसंत सेना तो रत्नहार घेऊन चारुदत्ताकडे जायला निघते.
0: वसंत सेना दयाळू आहे. चारुदत्ताच्या गुणांवर, त्याच्या रसिकतेवर, गुणग्राहकतेवर तिचा लोभ जडलाय. चारुदत्तावरच्या तिच्या प्रेमाचा आविष्कार व्हायला सुरुवात होते न होते तोच चारुदत्त नाटक संपत. त्यामुळे पुढे शूद्रकानं मृच्छकटिक या नाटकात प्रेमाचा जो विकास चित्रित केलाय त्याचा मागमूसही चारुदत्त या नाटकामध्ये दिसत नाही.
1: भासाची सर्वात महत्वाची गाजलेली नायिका म्हणजे वासवदत्ता. आपलं माहेर सोडून उदयनाबरोबर पळून जाणारी, राज्य गेल्यानंतर राजाच्या हितासाठी जळून मरण पावल्याचं नाटक करणारी, स्वतः राजकन्या आणि राणी असूनही पद्मावतीकडे तिची पाठराखीण म्हणून राहणारी अशी ही वासवदत्ता दिसते.
0: उदयनाचा आणि पद्मावतीचा विवाह पक्का झाल्यावर तिची मनस्थिती द्विधा होते आणि ती काय म्हणते ते ऐक.
2: लग्नाच्या आनंदाने गजबजून गेलेल्या अंतपुरात पद्मावतीला सोडून या प्रमदवनात मी आली आहे खरी. निदान इथे तरी दुःखाचा विसर पडतो का ते पाहते. आर्यपुत्रही आता परके व्हावेत ना. आपल्या जोडीदाराचा विरह झाला तर पुढे जगूच न शकणारी ती चक्रवाकी खरंच धन्य. पण मी मात्र तसे सोडू शकत नाही माझे प्राण. आर्यपुत्रांना एकदा तरी पाहायला मिळेल याच आशेवर जगते मी बापडी.
1: आपण जिच्या आश्रयाला राहिलो आहोत ती पद्मावतीच आपली सवत होणार हे ऐकून झालेलं दुःख झाकून ठेवणारी आणि यत्किंचितही सवती मत्सर न करणारी अशी ही वासवदत्ता आहे. पद्मावतीशी विवाह झाल्यानंतरही उदयन आपल्यावरच्या प्रेमाने व्याकुळ होतो हे लक्षात आल्यावर पद्मावती ही थोडीशी अस्वस्थ असणार.
0: बरोबर,
1: या अस्वस्थतेमुळे तिचं डोकं दुखतंय हे समजल्यावर वासवदत्ता चिंतेत पडते.
0: पद्मावतीशी विवाह झाल्यावर सुद्धा उदयनाला आपली आठवण होते हे पाहून सुखावणारी आणि यौगंधरायणाच्या कटात सामील होऊन शेवटी योग्य वेळी प्रकट होणारी वासवदत्ता फार लक्षवेधक ठरते. किंबहुना वासवदत्तेचे सगळेच गुण समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतात आणि साक्षात अग्निसुद्धा स्वप्न नाटक जाळू शकला नाही असं कठोर परीक्षकांना सुद्धा म्हणावं लागतं.
1: स्वप्न वासवदत्त नाटकातला अगदी लक्षणीय असा प्रसंग म्हणजे

उदयन आणि वासवदत्ता यांचा याच्या पुढचा स्वप्नप्रसंग. वासवदत्ता जिला मंचकावर पहुडलेली पद्मावती समजते तो प्रत्यक्षात असतो उदयन. तिथे पद्मावती आहे असं समजून वासवदत्ता बोलायला लागते. झोपलेल्या उदयनाला त्याच वेळी ती स्वप्नात दिसायला लागते. पण वासवदत्तेनी त्यावेळी प्रकट होणं योग्य नसतं म्हणून ती घाईघाईने निघून जाते. तरीही ती गेलेली नाही, जिवंत आहे याची खूणगाठ उदयनाला पटतेच. ऐकूया या विलक्षण प्रसंगाचं नाट्यरूपांतर.

0: यावं आर्ये. पद्मावती बाईसाहेबांना डोकेदुखीनं अगदी हैराण केलंय. समुद्रगृहकात घातलाय त्यांचा बिछाना. अंमळ, त्यांच्याजवळ बसावं आपण.
1: बरं बरं, बसते मी तिथे.
0: मी लेप घेऊन येते त्यांच्यासाठी.
1: किती निष्ठुर आहे देव. माझ्या विरहाने व्याकुळ झालेल्या आर्यपुत्रांना विसावा म्हणून लाभलेली पद्मावती, तीही आजारी व्हावी ना. पाहावं तरी काय हा नोकरा चाकरांचा हलगर्जीपणा. पद्मावतीला एकटीलाच इथं तिथं सोडून पसार झालेत सारे. जरा बसावंच पद्मावतीजवळ.

0: कसा संथपणे चाललाय हिचा श्वास. बरं वाटत असावं आता हिला. तिच्याजवळ पडावं का जरा?
1: हा हा वासवदत्ते.
0: हा आर्य, आर्यपुत्र, पद्मावती नव्हे. मी यांना दिसले तर आर्य यौगंधरायणांच्या प्रतिज्ञेला मोठाच धक्का बसेल.
1: हा अवंती राजकन्ये.
0: स्वप्नात बोलत आहेत आर्यपुत्र. इथे दुसरं कोणीच नाही. इथे क्षणभरच थांबते आणि पाहते. दृष्टी आणि हृदय यांना थोडं तरी सुख होईल त्यामुळे.
1: हा प्रिये, हा प्रिय शिष्य, बोल, काहीतरी बोल ना माझ्याशी.
0: बोलते ना नाथ, नाथ बोलते मी.
1: रागावलीस ना?
0: रागावले नाही रागावले, पण दुखावली आहे मात्र.
1: रागावली नाहीस तर अशी का दिसतेस? दागिने का नाही घातलेस?
0: तुमच्याशिवाय कोणता वेगळा दागिना आहे मला?
1: बोल ना, बोल ना काहीतरी.
0: हो हो बोलते, सांगते. बराच वेळ आहे मी इथे. कुणी पाहिल मला किंवा आर्यपुत्रही जागे होतील. शय्येबाहेर आलेला आर्यपुत्रांचा हात पांघरुणात सारून निघावाच आता.
1: थांब थांब वासवदत्ते, थांब. वासवदत्ते लगबगिनी बाहेर निघालो खरं, पण ही दाराची फळी लागली मला. वासवदत्ता होती इथे की भास झाला मला. फक्त स्वप्न पडलं. ते खरंच जिवंत आहे की केवळ माझी कल्पना तशी झाली? छे, काही समजत नाही.
2: उदयनाची दुसरी राणी पद्मावती ही सुद्धा तशीच वासवदत्तेचा मान राखणारी,
1: बरोबर,
2: आपल्यामुळे उदयनाला राज्य मिळालंय याचा टेंभा न मिरवणारी अशीच तिची प्रतिमा आपल्या पुढे उभी राहते.
3: खरंय, नायक असो किंवा खलनायक, राजा असो किंवा रंक, या प्रत्येक पात्राच्या बाबतीत विशेष उठून दिसतं ते भासानं केलेलं त्या त्या पात्राचं मानसिक विश्लेषण. मेरवर्थ या पाश्चात्य अभ्यासकानं अगदी मोजक्या शब्दात भासाचं वैशिष्ट्य टिपलंय. त्यानं म्हटलंय की इन सायकोलॉजिकल सटलिटी भास इज ऑलमोस्ट मॉडर्न. मानसिक विश्लेषणाच्या बाबतीत हा भास अगदी आधुनिक ठरतो.

0: कृत्रिम गोष्ट त्यानं केली आहे. भीमाला घेऊन घटोत्कचच तिच्याकडे येतो तेव्हा भीमानं तिथे यावं म्हणून आपणच हा सगळा प्रसंग घडवून आणला असं ती भीमाला कानात सांगते.
1: अगदीच कृत्रिम न पटणारा आहे हा प्रकार. पण अरे महाभारताची नायिका असलेली द्रौपदी तिचं काय?
0: अगं भासाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध पात्र त्यानं जशी रंगमंचावर आणलेत ना तशीच काही पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर न आणता त्यांच्या संबंधीचं वर्णन इतर पात्रांच्या निवेदनांमधून करण्याचं तंत्र भासानं फार यशस्वीपणे अवलंबलंय.
1: हो हो.
0: त्यातलं महत्वाचं पात्र म्हणजे महाभारताच्या कथेची नायिका असलेली तू म्हणत होतीस ती द्रौपदी.
1: हा, महाभारताच्या कथेवर आधारलेल्या मध्यम व्यायोग, दूतवाक्य, दूत घटोत्कच आणि कर्णभार या नाटकांमध्ये द्रौपदीला रंगमंचावर आणायला फारसा वावच नाहीये. उरुभंग नाटकात शेवटी प्रवेश करणाऱ्या इतर पात्रांच्या बरोबर द्रौपदीनी येणं हे औचित्याचं झालं नसतं. पण आश्चर्याची बाब अशी की पंचरात्र या नाटकातही भासाने तिला रंगमंचावर स्थान दिलेलं नाही.
0: हो ना, खरोखरच ही आश्चर्याची गोष्ट आहे. सैरंद्रीच्या वेशात वावरणारी द्रौपदी त्यांनी दाखवलीच नाही. कीचकाचा वध भीमानं केल्यानंतर किंवा अभिमन्यूचा विवाह विराटाच्या कन्येशी म्हणजे उत्तरेशी ठरतो तेव्हा किंवा दुर्योधन खरोखरच अर्धराज्य देण्याची घोषणा करतो तेव्हा द्रौपदीला रंगमंचावर स्थान देणं शक्य होतं. पण भासानं तिला प्रत्यक्षात उपस्थितच केलेलं नाही.
1: वस्त्रहरणाचा प्रसंग रंगमंचावर दाखवणं पूर्णपणे अनुचित,
0: बरोबर,
1: अशक्यच. पण तो पूर्णपणे वगळणं हेही शक्य नाही. म्हणून एक वेगळ्याच प्रकारची योजना भासानं केली आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणासंदर्भातलं चित्र भर दरबारात पाहत राहण्याचा नीचपणा दुर्योधन करतो आणि पांडवांकडून दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी आलेला कृष्ण त्याला त्याबाबत फटकारतो असं त्याने दाखवलंय.
0: द्रौपदीचा अपमान आणि तिचे मोकळे केस दुःशासनाच्या रक्तानं बांधण्याची भीमानं केलेली प्रतिज्ञा हे महाभारतातल्या युद्धाचं महत्वाचं कारण आहे. पण भारतीय युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणारी आणि ते घडवून आणणारी चालवणारी व्यक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती म्हणून भासाला कृष्णाचं पात्र उभं करायचं असावं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी द्रौपदीला महत्व दिलेलं नसावं.
1: एक मिनिट, दुसरी एक शक्यता का विचारात घेत नाहीस तू?
0: दुसरी शक्यता ती कुठली?
1: अरे भासाची जेवढी नाटकं आपल्याला उपलब्ध आहेत तेवढीच ती असतील असं का समजायचं? आपल्या समोर नसणारी काही नाटकं असू शकतील ना. कदाचित त्या नाटकांमध्ये कुठेतरी द्रौपदीला महत्व दिलेलं असेल.
0: शक्य आहे.
1: जसं वासवदत्ता ही नायिका असलेल्या नाटकाचं नावच भासानी स्वप्न वासवदत्ता असं ठेवलंय, तसं द्रौपदीच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं चित्रण करणारं त्याचं नाटक नसेल असं कशावरून?
0: बरोबर आहे. नाही बरोबर आहे, लॉजिकल आहे तू बोलते असते, म्हणजे मुद्दा बरोबर आहे तुझा. पण जोपर्यंत असं नाटक प्रत्यक्षात सापडत नाही किंवा निदान ते असल्याचा विश्वसनीय असा उल्लेख आढळत नाही तोपर्यंत ते होतं किंवा असावं या म्हणण्यालाही काहीच अर्थ नाही, नाही का?
1: हो, हे मात्र म्हणणं बरोबर आहे तुझं. बर, पण मग आता इथेच थांबवूया आपली ही शाब्दिक चकमक.
0: चकमक काय? चालेल चालेल, चल आज इथेच थांबूया.
2: जाणूनही घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 8वा भाग आत्ताच आपण ऐकला. विषय होता भासाची पात्र योजना. लेखन केलं होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांनी, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, नाट्यवचन केलं सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ, प्रसाद कुलकर्णी, नीलिमा पटवर्धन आणि नेहा वैशंपायन यांनी. शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य मेघना घाणेकर आणि सादरकर्त्या

श्रोतेहो, या मालिकेच्या पुढच्या म्हणजेच 9व्या भागाचा विषय आहे भासाची भाषा शैली. तेव्हा ऐकायला विसरू नका, जाणून घेऊ भासकवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.

मालिका विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबचा इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
2: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश दडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट एन्थुझियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया. आणि मग त्याला नाव काय द्यायचं, मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय, तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीय त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं. आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झालं. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
2: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायची साठी केले. आज न्यूजीलंडच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यूजीलंड स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
2: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतरं झाली क्लबची. 1 स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोकं जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1900

0: अवनस आली, नवीन लोक आली तिथे, आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोक तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळ्या, तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत, आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेट कीपर डी डी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते, आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली. आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे कसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली, त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं, आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली. आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली. आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत, तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर, स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळसुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता. काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागली जागा, म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमच्या क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर.
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर, तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
2: तर आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्यूस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत, आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते आय पी एलला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते, आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी, आणि आत्ता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले अंडर 19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
1: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
2: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत.

0: मी फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द एस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत, मुला मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळाच सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
1: बरोबर. नागेश सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
2: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर, तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून, आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमचा क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला, भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी ज्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिला आहे, आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
1: बरं. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आतापर्यंतची?
0: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत, आणि सर्वात त्याच्यात म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी MCA कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो, आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं, आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर, सगळी सॉंग करतायत पण पैशाचं सॉंग करतायत नाही, 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसासुद्धा वाढत गेला, पण त्या काळातसुद्धा पैशांची अडचण असायची, तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
2: एक, मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर, जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे, आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून, तर क्लबकडून पैसे कुठून यायचे, तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद

0: दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता. ते स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं. आणि जे काही पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काही राहायचं तो साठा जो व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला, वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावा लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. तर त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतो आहे.
1: सर, 34 वर्षांपूर्वी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
2: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
0: न्यू इन स्पोर्टिंगकमनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये, म्हणजे तेव्हाची बॉम्बे त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता. आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी, त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली, कारण हे जे टुर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टुर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टुर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच, कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100 वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. सध्या

0: फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतले सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जूनपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं. मात्र या स्पर्धेत नीरजला 4th क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्यावहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू PT उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषारावितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा पोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा विश्व हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं अरे संसार संसार या चित्रपटातलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार अनिल अरुण. श्रोतेहो, याच चित्रपटातलं आणखीन एक आपण गाणं ऐकूया. गायक कलाकार पुन्हा एकदा अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर.

0: तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं जैत रे जैत या चित्रपटातलं. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया नाथा पुरे आता या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं गीत.

झिम झिम रिम झिम पावसाची ऐकना शिंब ओल्या मनात आल्या दाटलेल्या ओल्या खुणा।

निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अजय अतुल. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सुदेश भोसले आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार श्रीधर फडके.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं मयूर देवल यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आहेत मनीष भांड. श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: महत्त्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना होती शुभदा सुभेदार यांची.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं अनंत कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 3:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणखीन एक गीत आपण ऐकूया. गीतरचना आहे शांता शेळके यांची आणि संगीतकार पुन्हा एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गाण्याला साथ दिली आहे हेमंत कुमार यांनी.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं उषा मेहता यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार मिलिंद जोशी. श्रोते हो, भावधारा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

संगीत ब्रह्मकुमारी या नाटकातलं पद आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. पदरचना होती विश्राम बेडेकर यांची. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत उस्ताद मुश्ताक अली खान यांचं सतारवादन राग जौनपुरी. तबला साथ केली आहे माणिकराव पोपटकर यांनी. ऐकूया उस्ताद मुश्ताक अली खान यांचं सतारवादन राग जौनपुरी.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद मुश्ताक अली खान यांचं सतारवादन ऐकलं. राग होता जौनपुरी. त्यांना तबलासात केली होती माणिकराव पोपटकर यांनी. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29

0: जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा। या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे। कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत। त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची ए आय आर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत तृप्ती मुखर्जी यांचं गायन राग ललत कोमल दैवतांगाचा. मध्यलय गत झपताला निबद्ध आहे. बोल आहेत रतनारे नयना. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत बाल समय रवी. तबलासात केलीये श्रीपाद जाईल ह्यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनय पाठक यांची. ऐकूया तृप्ती मुखर्जी यांचं गायन राग ललत कोमल दैवत अंगाचा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण तृप्ती मुखर्जी यांचं गायन ऐकलं. राग होता ललत कोमल दैवत अंगाचा. तबला साथ श्रीपाद जाईल यांची. हार्मोनियम संगती विनय पाठक यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

अजित कडकडे यांनी गायलेलं हे गीत होतं आई पाहिजे या चित्रपटातलं. कवी सुधांशु यांची रचना, संगीतकार अशोक पत्की. श्रोतेहो गीत आहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत.

सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी आणि चित्रपट होता अरे संसार संसार.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटासाठी चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं राजू कुलकर्णी यांचं गीत. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी.

0: नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटासाठी चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. राजू कुलकर्णी यांच्या गीताला संगीत दिलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.

0: जय विठ्ठल जय
1: फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार श्रीकांत नरुले आणि संगीतकार बाळ पळसुले. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, पहाटेचे 5:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना अजित कडकडे यांच्या स्वरात.